सुप्रभात आणि नमस्कार श्रोते हो. 537.6 मीटर सिया मध्यम लहरींवर आणि 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. तसंच FM 103.6 मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र. श्रोते, आज आहे गुरुवार. भारतीय सौर दिनांक 24 वैशाख 1948, दिनांक 14 मे 2026. पहाटेचे 5:55 आणि 48 सेकंद झाली आहेत. अस्मिता वाहिनीचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू करीत आहोत. अस्मिता वाहिनीच्या या प्रातकालीन प्रसारणात AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या श्रोत्यांचंही स्वागत आहे. या प्रसारणाचा आरंभ मंगल ध्वनीनं करूया. राग भैरवी.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर ठीक 6 वाजता आपण ऐकू शकाल हिंदी समाचार। हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत। ठीक 6 वाजता।

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी तसंच आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 6:05 आणि 38 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. कार्यक्रमाची सुरुवात करूया रामदास कामत यांच्या स्वरातील मुकुंदमाला या श्लोकानं.

संत तुकारामांचा अभंग आपण ऐकलात, रामदास पाटील आणि सहकलाकारांच्या स्वरात. श्रोत्या, भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. तसंच हे प्रसारण आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही आपण ऐकत आहात. एक निवेदन आहे, भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्य पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी http://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै. माहितीसाठी पुन्हा एकदा ऐका, http://awards.gov.in. निवेदन संपलं.

संत एकनाथांचा अभंग आपण ऐकलात व्ही जी भाटकर यांच्या स्वरात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि कार्यक्रम ऐकत आहात भक्ती संगीताचा मंगल प्रभात. एक निवेदन आहे श्रोतो, गुरुवार दिनांक 7 मे रोजी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आकाशवाणी मुंबई केंद्र आयोजित सूरगौरव संध्या या कार्यक्रमाची दृकश्राव्य संपादित आवृत्ती मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येईल आज रात्री 10 वाजता. यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादनाचा आनंद आपण घेऊ शकाल. वेळ लक्षात ठेवा, आज रात्री 10 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. निवेदन संपलं.

संत तुकारामांचा अभंग आपण ऐकलात भाग्यश्री बापट यांच्या स्वरात. श्रोतो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं साने गुरुजी यांचं गीत.

कानुघोष यांनी संगीतबद्ध केलेलं साने गुरुजी यांचं गीत आपण ऐकलं आकाशवाणी गायकवृंद यांच्या स्वरात. आणि या गीताबरोबरच मंगल प्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम जगूया आनंदी.

सुप्रभात आणि नमस्कार श्रोते हो. आजच्या जगूया आनंदी या कार्यक्रमात मी सविता गुटाळ सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे बिरबलाची. एके दिवशी एक श्रीमंत व्यापारी बिरबलकडे आला. तो बिरबलला म्हणाला की माझ्या घरी चोरी झाली आहे, माझे दागिने गेले आहेत, माझ्या घरी 10 नोकर आहेत आणि माझा संशय आहे की त्यांच्यापैकीच एकाने कोणीतरी चोरी केली आहे. मी त्यांच्यापैकी सगळ्यांना विचारलं पण कोणीही कबूल झालं नाही. कृपा करून तुम्ही यातून काहीतरी मार्ग काढावा. बिरबल त्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी गेला. त्यांनी त्या 10 नोकरांना एकत्र बोलावलं आणि त्यांना म्हणाला की माझ्याकडे 10 जादूच्या काठ्या आहेत, त्या मी तुम्हाला देत आहे. आणि या काठ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व काठ्या समान आहेत. आज तुमच्याकडे ठेवा आणि उद्या मला परत द्या. ज्याने चोरी केली आहे त्याची काठी 1 इंचाने रात्रीतून वाढेल. दागिने चोरणारा नोकर घाबरला. आपली चोरी पकडली जाईल म्हणून तो ती काठी 1 इंचाने कापली. त्याने त्याला वाटले की सकाळी ती 1 इंचाने वाढेल आणि कुणाला काही कळणार पण नाही. दुसऱ्या दिवशी बिरबलाने नोकराच्या हातात काठ्या पाहिल्या. त्याला एका नोकराची काठी छोटी झाल्याचे आढळले. त्याच्याकडे बोट दाखवत बिरबल म्हणाला की हाच तो चोर आहे, त्याने तुमचे जे दागिने चोरले आहेत. शेवटी त्या नोकरानेही कबूल केले आणि त्या व्यापाराचे दागिने परत मिळाले. तात्पर्य काय? चोराच्या मनात चांदणं. बरोबर आहे ना? जगूया आनंदी.

बरं ते श्रोते हो, या गीताबरोबरच आज आपला जगूया आनंदी हा कार्यक्रम आता इथेच समाप्त होत आहे. मी सविता गुटाळ आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6:30 आपल्या जगूया आनंदी या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: जगूया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। सकाळचे 6:35 झाली आहेत। आता जाणून घेऊया अस्मिता वाहिनीवरील आज प्रसारित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा आणि हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। या रूपरेषेनंतर म्हणजे सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल अमर वेलांचं नियंत्रण आणि व्यवस्थापन। हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल 2:00। सकाळी 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा। खुब्याचा सांधा सडणे तज्ज्ञ डॉक्टर अतुल ढेपे ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे। सकाळी 6:50 आणि 2:10 परिसर या अंतर्गत लघुनाटिका सूर्याची देणगी, लेखन आणि निवेदन धनंजय मुदलगर यांचं, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे। लेखन आणि निवेदन आहे धनंजय मुदलगर यांचं। सकाळी 7:00 आणि 2:55 ऐसी अक्षरसिके या अंतर्गत चित्रपट सरहद्दीच्या अल्लाड पल्लाड या मालेत कॅटरपिलर या चित्रपटाविषयी रेखा देशपांडे यांचा लेख। सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास। सकाळी 7:40 ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था। सकाळी 7:45 ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद। सकाळी 9:30 एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग। सकाळी 9:00 अज्ञात मुंबई क्रमशः वाचन। आज या वाचनाचा भाग चौथा, लेखन नितीन साळुंखे, वाचक स्वर आहे अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी यांचा, संकल्पना शैलेश माळोदे यांचं। सकाळी 11:05 स्वरसंवाद डायल इन कार्यक्रम संवादिका सुलभा सौमित्र। 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात, ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे आणि सहक्षेपण आहे नागपूर केंद्राचं। 1:40 नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र। संध्याकाळी 5:30 युवक मित्र मैत्रिणीसाठी कार्यक्रम युववाणी। छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त विशेष मालिका वेद विश्वाचा आणि वेगळ्या वाटा ग्राफोलॉजी या विषयावर सतीश सावजी यांची मुलाखत। संध्याकाळी 6:30 कामगार सभा, ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे। संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष। संध्याकाळी 7:30 माझा आवार माझे शिवार या अंतर्गत वनस्पतीचे मुख्य दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे कार्य, महत्व आणि कमतरतेची लक्षणं, डॉक्टर देवदत्त जोंधळे यांची मुलाखत। रात्री 7:15 लोकसंगीताचा कार्यक्रम, ही आकाशवाणी संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे। रात्री 9:15 स्पॉटलाईट, रात्री 9:30 कंट्री वाईड, रात्री 9:45 इनसाइट्स, हे तिन्ही कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील। आणि रात्री 10:30 नभोनाट्य आपण ऐकू शकाल माणसाची जात, लेखन पी सावळाराम। नादब्रह्म शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम असे आहेत, सकाळी 10:30 पंडित राजेंद्र अंतरकर यांचं तबलावादन ताल तीन ताल, 2:30 वंदना कट्टी यांचं गायन राग गावती, संध्याकाळी 5:02 विदुषी झरीन शर्मा यांचं स्वरोदवादन राग पटदीप, आणि रात्री 10:00 गीता जावडेकर यांचं गायन राग सोहोनी। हे होते अस्मिता वाहिनीचे आजचे काही ठळक उर्वरित कार्यक्रम। आता जाणून घेऊ हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। आज सकाळी 5:30 नोंदीनुसार कमाल तापमानाची नोंद कुलाबा इथं 35 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज इथं 34 अंश सेल्सिअस इतकी नोंदवण्यात आली। किमान तापमानाची नोंद कुलाबा इथं 28 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज इथं 29 अंश सेल्सिअस। हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 84% आणि सांताक्रूज इथं 85%। येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात सकाळी आकाश अंशतः ढगाळलेलं राहील आणि नंतर आकाश स्वच्छ राहील संध्याकाळपर्यंत। कमाल आणि किमान तापमान 31 34 अंश सेल्सियस ते 28 अंश सेल्सियसच्या आसपास राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी कोणतीही विशेष सूचना नाही. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:40 आणि 22 सेकंद झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी येत्या 24 तासासाठी हवामानाचा अंदाज. आकाश स्वच्छ निरभ्र राहील, हवामानात मोठा फारसा बदल नाही. आता वळूयात आपल्या कार्यक्रमाकडे. आज आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमात अमर वेलांचं नियंत्रण आणि व्यवस्थापन याविषयी माहिती आपण ऐकणार आहात. वाचक स्वर आहे स्वप्निता शिंदे यांचा.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. अमर वेल हा प्रामुख्याने द्विदल पिकांवर वाढणारा वेल असून यामध्ये मूग, उडीद, सोयाबीन आणि तूर या पिकांचा समावेश होतो. अमर वेल परोपजीवी असल्यामुळे द्विदल पिकांसोबतच द्विदल तणांवर सुद्धा आपले जीवनचक्र पूर्ण करते. बाल्यावस्थेत असताना हा वेल गुंडाळी करून तो दुसऱ्या वनस्पतीच्या खोड तसेच पानावरही चिकटतो आणि जमिनीपासून विलग होतो. मात्र त्यानंतरही त्यावरील सूक्ष्म दातासारख्या असणाऱ्या होस्ट उरियाच्या सहाय्याने दुसऱ्या झाडातील अन्नद्रव्ये शोषून घेतो. त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त झाडांची वाढ खुंटत जाते आणि परिणामी उत्पादनात मोठी घट येते. चीन या देशात अमरवेलाला अतिशय उपद्रवी तण असे संबोधले जाते. भारतात देखील अमरवेलीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. अमरवेलीची बी 20 वर्षांहून जास्त काळ जमिनीत सुप्तावस्थेत जिवंत राहू शकते, त्यामुळे बीजोत्पादन अवस्थेत त्याचा बंदोबस्त करणे कठीण जाते. त्याला उगवणीसाठी लागणारे अनुरूप वातावरण म्हणजे 15 ते 18 अंश सेल्सियस तापमान मिळताच त्याची उगवण होते. अमरवेलीचे बी 1 ते 1.5 सेंटीमीटर आकाराचे असते. हा वेल पूर्णतः मूळरहित असून पिवळसर नारंगी हा पानरहित दोऱ्यासारखा दिसतो आणि मुख्यतः त्याच्या उगवण स्थानापासून 2.5 ते 5 सेंटीमीटर दूर असलेल्या द्विदल वनस्पतीच्या झाडावर चिकटतो. परंतु भोवताल द्विदल वनस्पती नसेल तर त्याचे रोपटे 3 ते 5 दिवसात मरते. एक अमरवेल दिवसाकाठी जवळजवळ 7 सेंटीमीटर पर्यंत वाढून जवळपास 3 चौरस मीटर क्षेत्र व्यापतो. साधारणपणे 60व्या दिवसापासून या वेलाला बी धरणे सुरू होते. अमरवेलीमुळे पिकाचे 100% पर्यंत सुद्धा नुकसान होऊ शकते. विविध पिकांमध्ये जसे टमाटर पिकात 50 ते 75%, गाजर पिकामध्ये 70 ते 90% उत्पादन घट आढळून आली आहे. अमरवेल या परोपजीवी तणांचे नियंत्रण करण्यासाठी जगात अजूनपर्यंत हमखास उपाययोजना उपलब्ध नसल्यामुळे त्याचा बंदोबस्त करणे हे एक जिकरीचे काम आहे. त्यामुळे त्याचे व्यवस्थापन करायचे झाल्यास एकाच पद्धतीवर अवलंबून न राहता एकात्मिक तण व्यवस्थापनाद्वारे त्याचे नियंत्रण करणे अनिवार्य ठरते. यामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि निवारणात्मक उपायामध्ये जैविक उपाय तसेच रासायनिक पद्धतीने नियंत्रण या सर्व बाबींचा समावेश असणे अत्यंत गरजेचे आहे. शेताच्या बांधावरील रस्त्याच्या कडेला तसेच शेणखतावरील अमरवेल नष्ट करावा. अमरवेल असलेले शेणखत शेतात वापरू नये. तणविरहित बियाणे पेरणीसाठी वापरावे. शेतात किंवा पिकामध्ये नियमित सर्वेक्षण करून अमरवेल आढळल्यास ताबडतोब हाताने काढावा आणि वाळून नष्ट करावा. अमरवेलाचे यशस्वीपणे व्यवस्थापन करण्यासाठी प्रादुर्भावग्रस्त भागातील किंवा गावातील सर्व शेतकरी बांधवांनी सामूहिकरित्या पुढाकार घेऊन सर्व उपाययोजना अंमलात आणाव्या.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात आताच आपण अमरवेलाचं नियंत्रण आणि व्यवस्थापन याविषयी माहिती ऐकली. वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:00 ते 2:00. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण आणि हे प्रसारण आपण आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही ऐकत आहात. आमचे सर्व कार्यक्रम आपण News on AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 6:45 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा। श्रोतहो नमस्कार। आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे। श्रोतहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण खुप्याचा सांधा सडणे याविषयी मणके विकारतज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेणार आहोत।
3: श्रोतहो नमस्कार। श्रोतहो, मागील भागामध्ये आपण फ्रोझन शोल्डर व प्लांटार फेशियाटिस या आजाराबाबत माहिती विस्तृतपणे जाणून घेतली। या भागामध्ये आपण अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप, अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस हा असा सांध्याचा आजार आहे ज्यामध्ये हाडांचा रक्तपुरवठा कमी होतो व त्यामुळे हाडांचे नुकसान होते। अव्हॅस्क्युलर म्हणजे रक्तपुरवठा कमी होणे आणि नेक्रोसिस म्हणजे साध्या भाषेमध्ये सडणे। साधारणतः हा आजार कोणत्याही सांध्यांना होऊ शकतो, परंतु हिप जॉईंट म्हणजे आपल्या जांघेचा सांधा, खुब्याचा किंवा कुल्ल्याचा सांध्यामध्ये फार कॉमनली इन्व्हॉल्वमेंट असते। अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसची कारणे बद्दल बोलायचं झालं तर काही जीवनशैलीमुळे देखील असं धोका वाढतो, जसं की जास्त प्रमाणात मद्यपान करणे व धूम्रपान करणे, तसेच कोणत्याही आजाराची विशेषतः वात व त्वचेच्या आजारासाठी हायडोस स्टेरॉइड्स दीर्घकाळ घेतल्याने देखील अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप जॉईंटचा धोका वाढू शकतो। अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप चे काही अपघातजन्य कारणे देखील आहेत। अपघात झाल्यानंतर हिप जॉईंटला काही मार लागला किंवा जांघेमध्ये काही मार लागला किंवा काही फ्रॅक्चर झालं तर त्यामुळे सुद्धा तिथल्या हाडाचा रक्तपुरवठा कमी होतो। जर सांधा निघाला गेला, डिसलोकेशन झालं, तेव्हा देखील असा रक्तपुरवठा कमी होतो व अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसचा धोका वाढतो। इतर काही कारणे पाहायची झाले तर रेडिएशन थेरपी आहे कॅन्सरच्या रुग्णांमध्ये किंवा इतर कारणामुळे जेव्हा रेडिएशन थेरपी केली जाते किंवा अवयव प्रत्यारोपणच्या ज्या शस्त्रक्रिया होतात किंवा ऑर्गॅन ट्रान्सप्लांटच्या ज्या शस्त्रक्रिया होतात, तसेच रक्ताचे काही विशिष्ट आजार जसं की सिकल सेल अनिमियामध्ये सुद्धा हा धोका निर्माण होऊ शकतो। आता याची जर काही लक्षणं बघायची झाली तर सांधे दुखी हे सर्वात प्रमुख लक्षण आहे। सुरुवातीला वेदना सौम्य असू शकतात, परंतु जसं जसं आजारांचा टप्पा वाढत जातो तशा तशा वेदना तीव्र स्वरूपाच्या होतात। खाली मांडी घालून बसताना किंवा उठताना, पायरी चढउतार करताना, खाली

0: खराब झाला आहे का, झीज झाली आहे का, हे पाहण्यासाठी आपण या सगळ्या चाचण्या करतो. वरील लक्षणे आढळल्यास रुग्णांनी त्वरित अस्थिरोगतज्ञांचा सल्ला घ्यायला हवा व उपचार घ्यायला हवेत. तर उपचाराबाबत बोलायचं झालं असेल तर अवस्कुलर नेक्रोसिस नेमकं कोणत्या टप्प्यामध्ये आहे यावरून त्याचे उपचार ठरले जातात. किंवा एव्हीएनचा टप्पा कोणता आहे, किंवा एव्हीएनची जी लक्षणे आहेत तर ती खूप सौम्य आहेत का की खूप जास्त आहेत का, यावरून आपण ट्रीटमेंट जे आहे, उपचार जो आहे तो ठरवला जातो. उपचारामध्ये विशिष्ट औषधोपचार फिजिओथेरपीचा समावेश आहे. हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपीद्वारे सुद्धा विना ऑपरेशन या आजारावर उपचार करण्यात येतो. ज्या रुग्णांमध्ये औषधोपचार व फिजिओथेरपीचे विशिष्ट व्यायाम याद्वारे उपचार शक्य होत नाहीत अशा रुग्णांमध्ये ऑपरेशनद्वारे उपचार करता येतात. ऑपरेशनमध्येही विविध प्रकारची ऑपरेशन्स आहेत, जसे की कोअर डिकम्प्रेशन म्हणजे हाडाला छिद्र पाडणे, किंवा बोन ग्राफ्टिंग म्हणजे आपल्या शरीराचं चांगलं हाड काढून त्या भागात टाकणे, किंवा ऑस्टिओटॉमी, किंवा मग जेव्हा सांधा पूर्णपणे खराब होतो तेव्हा टोटल हिप रिप्लेसमेंटचाही उपचार आहे. धन्यवाद.
1: श्रोतहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत खुब्याचा सांधा सडणे याविषयी मणके विकारतज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर. नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, सौर ऊर्जेविषयीच्या लघुनाटिका आपण ऐकतो आहोत. आज आपण सूर्याची देणगी याविषयीची ही लघुनाटिका ऐकूयात. लेखन आहे धनंजय मुदगलकर यांचं, सहभाग सिमंदिनी कुंडीकर आणि वैशाली वांगीकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी. ऐकूयात लघुनाटिका सूर्याची देणगी. काय ग बाई हा उकाडा, हा उन्हाळा म्हंटल की लाईटचं जाणं, गर्मी होणं, छे छे छे छे असह्य होतंय आता हे सगळं.
2: गाई एकटीच काय बडबडते आहेस?
1: पूर्वी आता काहीही बोलू नकोस, माझा जीव त्रासलाय बर का नुसता. या गर्मीमुळं असह्य होतंय मला सगळं.
2: अगं बोलू नकोस, काय म्हणतीस मला? किती दिवसांपासून मी बाबांना म्हणते सोलार पॅनल बसूया बाबा, सोलार पॅनल बसूया, पण माझं कोण ऐकतंय ग?
1: सोलार पॅनल मला काय ते बोलली नाहीस तू? हा ते काय आहे आता नवीन? उगीच आगाऊ खर्च नकोय हा आता.
2: अगं आई बिलकुल आगाऊ खर्च नाही बघ, घरोघरी सोलार पॅनल बघतीस ना तू, ती काळाची आजची गरज आहे बघ. आणि आपल्याकडे भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध आहे आणि या सूर्यप्रकाशापासून वीज निर्मिती होऊ शकते अगदी आपल्या घरी. आणि या सोलार पॅनलची सिस्टीम आपण आपल्या गच्चीवर बसवून घेतली ना की घरातील ही सगळी उपकरणं आपली चालू शकतात.
1: काय काय सांगतेस काय तू पूर्वी?
2: मग
1: अगं कूलर, एसी, माझं मिक्सर सुद्धा चालेल ह्याच्यावर.
2: अगं हो आई, एसी, कूलर, मिक्सर सगळं चालेल बघ. आणि अधिक निर्माण झालेली वीज जी आहे का नाही ती पण आपण बचत करू शकतो आणि ती विकू पण शकतो.
1: काय सांगतेस काय बाई. अगं मग हे सगळं असताना तुझे बाबा का मनावर घेत नाहीयेत? नक्कीच काहीतरी खर्चिक बाब असणार बघ.
2: अगाई सुरुवातीला फिटिंग साठी थोडा खर्च करावा लागतो बघ, पण शासनाकडून अनुदान मिळतं यासाठी आपल्याला.
1: काय सांगते
2: मग? आणि पण एकदा का हे सोलार पॅनल बसवलं ना की आपण स्वतः वीज निर्माण करू शकतो बघ. आणि लाईट गेली ना तरी हा गर्मीचा त्रास कमी होईल आणि कमी खर्चात हे पॅनल आपण बसवू शकतो. म्हणजे हा विचार मी किती दिवसांपासून बाबांना सांगतेय पण बाबा कुठे ऐकतात माझं.
1: म्हणजे पूर्वी आपल्याला ते वीज बिल भरण्याची मुळीच गरज नाही
2: ना? अगदी नक्कीच.
1: म्हणजे दीर्घकाळ मोठी बचत होईल की का?

0: आणि सूर्यप्रकाशापासून वीज निर्माण होणार म्हणजे शिवाय कुठलं प्रदूषण पण नाही.
1: अगदीच बघ. आणि पर्यावरण पूरक हा प्रकल्प आहे बरं काही, आणि कुठली हानी नाही, उपयुक्त आणि फायदेशीर आहे बघ ही वीज निर्मिती.
0: थांब, आता तुझ्या बाबांना आपण दोघेही म्हणूया, सांगूया, विनवूया की सोलार पॅनल आपल्या घरी बसवाच. अहो ऐकलत का, आम्हा दोघींना तुमच्या सोबत थोडस बोलायचं आहे.
1: हो बरं बाबा, या बरं इकडे.
2: आलो आलो आलो आलो, गोंधळ घालू नका. आलो हो, तुमच्या दोघींचा पूर्ण संवाद ऐकला बरं मी, आणि हो त्याच विषयी माहिती मिळवत होतो मी. आजच कामाला लागतो. काय
1: काय हो बाबा, मी कितीदा म्हणाले तुम्हाला पण माझं ऐकलं नाही हो तुम्ही.
2: ठीक आहे ठीक आहे, मला महत्व पटलं बरं. आता काम फत्य करून टाकूया, बसूया एकदाच सोलार पॅनल. चला लागूया कामाला. आता तर खुश.
0: श्रोते हो, आताच आपण सूर्याची देणगी याविषयी लघुनाटिका ऐकलेत. सहभाग होता सीमंतिनी कुंडीकर आणि वैशाली वांगीकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ संपत आलीये, तेव्हा भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. आज मात्र मला निरोप द्या. नमस्कार.
3: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण दुपारी पुन्हा ऐकू शकाल 2:10. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर ठीक 6:55 संस्कृत समाचार. हे संस्कृत मधून दिलं जाणार.
4: इयम आकाशवाणी. संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचकः कृष्णप्रसादोपाध्यायः. आर्थिक विषयिकया मन्त्रिपरिषद समित्या अस्मै विपणन सत्राय 14 ग्रैष्मिक सस्यानां MSP न्यूनतम समर्थन मूल्यानि वर्धयितुम् अनुमोदितम्. नवदेहल्यां केन्द्रीय मन्त्रिसभासभायाः अनन्तरं प्रसारमाध्यमान् सम्बोधयन् सूचना प्रसारण मन्त्री अश्विनी वैष्णवः अवदत् यत् अनेन निर्णयेन उत्पादकेभ्यः तेषाम् उत्पादानां कृते लाभप्रदम मूल्यम सुनिश्चितम भविष्यति इति.
5: खरीफ के लिए जो फैसला लिया गया उसमें जितने भी खरीफ के क्रॉप्स हैं उन सब में कॉस्ट प्लस 50% या 50 से अधिक टोटल 2,60,000 करोड़ रुपए किसानों को पे आउट जाएगा इस पूरे फैसले से. और इस साल का एनुअल खरीफ प्रोक्योरमेंट होगा 824 लाख मेट्रिक टन LMT.
4: अस्य सत्रस्य विपणनकालाय ग्रैष्मिक सस्यानां न्यूनतम समर्थन मूल्यानां वृद्धिं स्वीकृत्य नवदेहल्यां केन्द्रीय मन्त्रिसभायाः निर्णयः देशे कोटिशः खाद्यप्रदायकेभ्यः स्वोत्पादानां उचितं लाभप्रदं च मूल्यं प्राप्नुयात् इति सुनिश्चितं करिष्यति इति प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना उक्तम्. प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी श्वस्तनादारभ्य अस्य मासस्य 20 दिनाङ्कपर्यन्तं UAE, नेदरलैण्ड, स्वीडन, नार्वे, इटली इत्येतेषां देशानां यात्रायां भविष्यति. विदेशमन्त्रालयस्य सचिवः CB George सूचितवान् यत् पञ्चराष्ट्राणां भ्रमणस्य प्रथमपादे श्रीमोदी UAE अध्यक्षं शेख मोहम्मद बिन जायद अल नह्यान इत्यनेन सह मिलिष्यति. सः अवदत् यत् उभावपि नेतारौ द्विपाक्षिकविषयेषु विशेषतः ऊर्जासहकारे परस्परहितस्य क्षेत्रीय अन्ताराष्ट्रिय विषयेषु च विचारविनिमयं करिष्यतः. अद्य नवदेहल्यां ब्रिक्स विदेशमन्त्रिमण्डलस्य द्विवार्षिकं सम्मेलनम् आरभ्यते. सम्मेलनस्य अध्यक्षः विदेशमन्त्री SJYSHANKARAH भविष्यति. ब्रिक्स देशानां विदेशमन्त्रिणः सदस्यराष्ट्राणां प्रतिनिधिदलप्रमुखाश्च अस्यां सभायां भागं ग्रहीष्यन्ति. केन्द्रीय अन्वेषणविभागः NEET UG 2026 इति परीक्षायाः विषये अभिकथित अनियमिततायाः प्रश्नपत्रस्य अनियमिततया प्रकाशनेति विषये च 5 अभियुक्तान् गृहीतवान्. प्रकरणस्य 5 अभियुक्ताः जयपुरतः 3, एकैकौ गुरुग्रामनाशिकतः, अन्ये अनेके च सङ्केताः सम्प्रति परीक्षमाणाः सन्ति. असम सर्वकारः अस्य मासस्य 26 दिनाङ्के राज्य विधानसभायां यूनिफॉर्म सिविल कोड UG

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया कॅटरपिलर या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
1: युद्ध म्हणजे मानवतेचा शत्रू असं अवघं जग म्हणत असतं, तरी सुद्धा ठिकठिकाणी युद्ध होतच राहतात. सामान्य माणसं त्यात होरपळत राहतात आणि सत्ताकांक्षी राज्यकर्ते देशभक्तीचं आवाहन करीत त्यांना युद्धात ओढत राहतात. देशभक्तीची आणि युद्धाची ही दुसरी बाजू सामान्यांच्या नजरेपासून दूरच राहते, पण कधीतरी कुणीतरी ती मांडायचं धाडस करणाराही निपसतो. जपानी दिग्दर्शक कोजी वाकामात्सू यांच्या 2010 सालच्या कॅटरपिलर या चित्रपटानं हे धाडस केलं. दुसऱ्या महायुद्धामध्ये लढणारा लेफ्टनंट कुरोकावा घरी वीरपुरुष म्हणून परततो, तो अपंग होऊन घरी आणण्यात येतं ते त्याचं धड, हातपाय नसलेलं, पहिरं आणि मुकं, पण छातीवर तीन तीन शौर्य पदकं आहेत. त्याची ही अवस्था पाहताच त्याची बायको शिगेको आकांत करते, पण गाव अभिमानानं देशभक्त वीरपुरुषाचं स्वागत करतं. शिगेकोला वीरपत्नी म्हणून गौरव लागतं. पहिला धक्का ओसरल्यावर घरातली मंडळी अंग काढून घेतात आणि आल्या गेल्याकडून आपल्या देशभक्तीचं आणि त्यागाचं कौतुक करून घेत राहतात. चित्रपटाच्या सुरुवातीच्या दृश्यात युद्धाच्या धुमश्चक्रीत कुरोकावानं शत्रूच्या स्त्रियांवर केलेले बलात्कार प्रेक्षकांच्या मनात असे कोरले गेलेले असतात की त्याचं हे अपंगत्व पाहताना त्याच्याविषयी नव्हे तर त्याच्या या तरुण पत्नीविषयीची कणवस दाटत राहते. परिस्थितीनं चिडचिडा झालेला कुरोकावा सगळा राग बायकोवर काढत राहतो. भुकेचा राग, तहानेचा राग, आपल्या असहाय्यतेचा राग, त्यातच कुरोकावाच्या धडाच्या शारीरिक भुकेची भर पडते. घरच्या शेतीची कामही बघणारी शिगेको हे सारं मुकाट्यानं सहन करत त्याची सेवा शुश्रूषा करत राहते. तिच्या मौनामागे खदखदू लागलेला ज्वालामुखी प्रेक्षकांना जाणवू लागतो. शिगेको नवऱ्याच्या छातीवर त्याची शौर्य पदकं लावून एका मोठ्या बाबागाडीत त्याला घालून रोज गावात फिरायला घेऊन जाऊ लागते. गावकरी पतीची सेवा करणाऱ्या वीरपत्नीचं कौतुक करत राहतात. कुरोकावाला मात्र आपल्या अपंगपणाचं प्रदर्शन मांडलं जातंय याची असह्य जाणीव व्हायला लागते. वाटेत देशभक्तीच्या उत्साहानं सळसळणाऱ्या तरुण मुलांच्या

0: करमणुकी भेटू लागतात. जपान महायुद्धातला महत्वाचा मोहरा ठरू पाहतोय. कधी एकदा सैन्यात भरती होतोय असं तरुणांना झालंय. कोरोकावाच्या धाकट्या भावालाही सैन्यात भरती व्हायचे. जिच्याशी तो लग्न करणार आहे ती मुलगी त्याच्या या निश्चयानं हादरली आहे. तिला दिसते ती त्याच्या भावजईची अवस्था. तू भरती होऊ नकोस, तुझ्या होणाऱ्या बायकोचा विचार कर असं भावजय त्याला परोपरीनं सांगते. पण तो तिच्या पुढे येतो तो गणवेश घालून तिचा निरोप घ्यायला. युद्धाच्या बातम्या रेडिओवर आग ओकू लागतात आणि एक दिवस रेडिओवर बातमी येते, सामान्य देशवासियांचा भीषण संहार घडवून आणून झाल्यावर जपानच्या सम्राटानं महायुद्धात शरणागती पत्करली आहे. वीरपत्नीचं बिरुद जपत शिगेकोनं आपल्यावर सूड घेतलाय याची जाणीव झाली आहे ती फक्त कुरोकावाला. ना त्याला जगता येतंय ना मरता येतंय. अखेर तहानलेल्या कुरोकावाचं ते धड सुरवंटासारखं सरपटत शेततळ्यापाशी येतं. आपलं तोंड पाण्यापाशी नेतं आणि पाण्यात कोसळतं. तिकडे घरात आग भडकली आहे. शौर्य पदकांसह थाटात मांडलेली सम्राट सम्राज्ञीची तस्बीर आगीच्या भक्षस्थानी पडते आहे. त्या तस्बिरीच्या रूपातच चित्रपट युद्धखोरीवरची आपली जळजळीत कॉमेंट करतो आणि ती कॉमेंट येते एका सामान्य सैनिक पत्नीच्या मौनाच्या बोलक्या दृश्यांच्या माध्यमातून.
1: चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत कॅटर पिलर या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातमीपत्र.
1: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
2: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोषाक लागू.
1: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौवंदना प्रदीप हके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मेला संध्याकाळी 6:30.

0: 10 वाजता पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
1: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
2: अगं आक्की, काय सांगत होतीस ग तू?
3: होतं ग बाया, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे? हा
2: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
3: पाणी उकळून शांत यावं.
2: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
3: अगं मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या तेच पाणी पी.
2: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
3: रेडोने सांगितलं मला. बर का, कस वागावं, कस राहावं, दुखण्याला लांब कस ठेवावं, समज तो शिकवतोय ना.
2: अक्के, रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ.
1: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.

0: आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खरीपाच्या 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातल्या सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्त कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. सीबीआयकडून नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी 6 संशयितांना अटक. आणि राज्यात आज काही ठिकाणी पावसाची तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता. आता सविस्तर बातम्या. आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं खरीपाच्या 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल माध्यमांना मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची चांगली किंमत मिळावी यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. यंदाच्या हंगामात 824 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त शेतमालाची खरेदी होईल अशी अपेक्षा असल्याचं वैष्णव म्हणाले. सूर्यफुलाच्या बिया, कापूस आणि तीळ या पिकांच्या किमान आधारभूत किमतीत सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. दगडी कोळशापासून इंधनवायू तयार करण्याच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी 37,500 कोटी रुपयांच्या योजनेला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या योजनेमुळे खाण उद्योगातून 6,300 कोटी रुपयांचा महसूल निर्माण होईल. तसंच सध्याच्या भूराजकीय परिस्थितीत आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया उपक्रमांना मदत मिळेल असं वैष्णव यांनी सांगितलं. या योजनेमुळे कोळसा खाण क्षेत्रात सुमारे 50,000 रोजगार निर्माण होणं अपेक्षित असल्याचं ते म्हणाले. नागपूर विमानतळ अद्ययावत आणि आधुनिक करण्यासाठी केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर हा प्रकल्प राबवण्यात येईल. विमानतळाच्या जमिनीची भाडेपट्ट्याची मुदतही वाढवण्यात आली आहे. मिहान प्रकल्पाच्या अंतर्गत या विमानतळाला प्रादेशिक विमान वाहतूक केंद्र बनवण्याच्या दिशेनं हा निर्णय महत्वाचा आहे. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशांतर्गत प्रवासादरम्यानच्या आपल्या ताफ्यातल्या वाहनांची संख्या कमी केली आहे. नुकत्याच केलेल्या गुजरात आणि आसामच्या दौऱ्यात त्यांनी वाहनांची संख्या मर्यादित ठेवली होती. दरम्यान पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत उच्चस्तरीय बैठक घेऊन सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षिततेशी तडजोड न करता मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहन संख्येवर मर्यादा आणली जाणार आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: प्रत्येक व्यक्तीला थोडं थोडं आपली जीवनशैली जर बदलली तरी देखील आपण देशाला मदत करू शकू. 6 महिन्याकरता जर प्रधानमंत्री मोदींनी देशवासियांना आवाहन केलंय तर मला विश्वास आहे आपले देशवासी

0: त्याबाबतीत मदतच करतील. वैश्विक संकटात जर आपण देशाच्या पाठीशी उभं राहिलो नाही तर हे योग्य होणार नाही. महाराष्ट्रामध्ये देखील आम्ही निर्णय केलेला आहे, मुख्यमंत्र्यांसहित मंत्र्यांचे कॉन्वॉय हे छोटे आम्ही करतो. विदेश यात्रांवर अधिकारी असतील किंवा मंत्री असतील निर्बंध आम्ही आणतो. ज्या ज्या गोष्टीमध्ये परकीय चलन खर्च होतं त्या त्या गोष्टींची खपत कशी कमी करता येईल याचा प्रयत्न आम्ही करतो. वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला आपल्या देशी गोष्टींना कसा त्या ठिकाणी एक बढावा देता येईल असा प्रयत्न देखील आम्ही करतो. हे काही एका दिवसात होणार नाहीये, पण आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला तर निश्चितपणे आपण हे पूर्ण करू शकतो.
1: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यातील आखाड्यांना सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रति आखाडा 5 कोटी रुपये निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. लहान संस्थांसाठी प्रत्येकी 15 लाख रुपये, आखाड्यांच्या वीज देयकांचा प्राधिकरणाच्या माध्यमातून भरणा, आखाड्याची जमीन शासकीय कामासाठी अधिग्रहित केल्यास आखाड्यांना मोबदला किंवा जमीन देण्याची घोषणाही त्यांनी केली. सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत ते काल बोलत होते. कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. यावेळी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या बोधचिन्हात नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या भौगोलिक आणि धार्मिक परंपरा दर्शवण्यात आल्या आहेत. या बोधचिन्हासाठी कुंभमेळा प्राधिकरणानं स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेतल्या पहिल्या 3 विजेत्यांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. केंद्रीय अन्वेषण विभागानं नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी 6 संशयितांना अटक केली आहे. त्यातील 3 जण जयपूरचे तर 1 गुरुग्रामचा आणि 1 नाशिकचा आहे. इतर अनेक संशयितांचीही चौकशी सुरू असून सीबीआयनं काल देशातल्या विविध शहरांमध्ये छापे टाकले. त्यात संशयास्पद साधनं आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान या प्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे या युवकाला सीबीआयनं अटक केली असून काल त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर लोखंडे याला सीबीआयचे अधिकारी दिल्लीला घेऊन गेले. लोखंडेसोबत इतर दोघांनाही सीबीआयनं ताब्यात घेतलं होतं, मात्र त्यांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. यंदा या परीक्षेत 85% अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात उत्तीर्ण मुलींचं प्रमाण मुलांपेक्षा 6.5% अधिक आहे. राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर संयंत्र बसवण्याचं काम प्राधान्यानं पूर्ण करावं, तसंच प्रलंबित सौर प्रकल्प जलदगतीनं पूर्ण करावेत असे निर्देश अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण नियामक मंडळाच्या वार्षिक बैठकीत ते काल पुण्यात बोलत होते. सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे सौर प्रकल्प पूर्ण करण्यावर भर द्यावा असंही त्यांनी या बैठकीत सांगितलं. जंजिरा किल्ला राज्यातल्या पर्यटनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा वारसा असून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तसंच सुविधा वाढीकरता इथला ब्रेकवॉटर भिंत आणि प्रवासी जेटी प्रकल्प महत्वाचा ठरेल असं मत मत्स्यव्यवसाय बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलं. मुरुड तालुक्यातल्या जंजिरा किल्ला परिसरात महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात ते काल बोलत होते. या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊन परिसरातील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बँकॉकमध्ये होत असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूनं महिला एकेरीच्या तर लक्ष्य सेन आणि किदंबी श्रीकांत यांनी पुरुष एकेरीच्या उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. मिश्र दुहेरीत मात्र भारताच्या आशित अमृता आणि ध्रुव तनिषा या दोन्ही जोड्यांना पराभवाचा सामना करावा लागला. गुजरातमध्ये गांधीनगर इथं सुरू असलेल्या वरिष्ठ गटाच्या आशियाई अजिंक्यपद भारोत्तोलन स्पर्धेत काल भारताच्या ज्ञानेश्वरी यादवनं 2 पदकं मिळवली. 53 किलो वजनी गटात तिनं स्नॅच प्रकारात रौप्य पदक मिळवलं, तर एकंदर 194 किलो वजन उचलून तिनं स्पर्धेच्या दुसऱ्या एका प्रकारात

0: कांस्य पदक मिळवलं. खासगी प्रवासी बसची बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ऍप्सद्वारे होणारी आर्थिक पिळवणूक यावर दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. या समितीत सहपरिवहन आयुक्त आणि सुराज्य अभियानातील 3 प्रतिनिधींचा समावेश असेल. कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांची लूट खपवून घेतली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. सातारा शहरासह इतर भागात काल वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे उष्म्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला, मात्र आंब्यासह इतर फळ पिकांचं मोठं नुकसान झालं. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काल सायंकाळी 6 नंतर विजांसह जोरदार पाऊस झाला. रात्रीही पावसाच्या सरी पडत होत्या. भंडारा जिल्ह्यातही काल पाऊस झाला. शेतात कापून ठेवलेलं धान वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं असेल. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल आणि रात्रीचं तापमान सामान्यापेक्षा अधिक असेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. खरीपाच्या 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातल्या सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. सीबीआयकडून नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी 6 संशयितांना अटक. आणि राज्यात आज काही ठिकाणी पावसाची तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
2: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
1: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
3: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
2: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
1: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
3: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
2: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
4: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
5: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
6: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोषाक लागू.
5: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मेला संध्याकाळी 6:30 पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
7: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
8: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मित वाहिनी तसंच एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि हे प्रसारण आपण आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही ऐकत आहात. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 7:22 आणि 22 सेकंद झाले आहेत. आता जाणून घेऊ आजचे दिनविशेष. कायदेपंडित समाजसुधारक सर नारायण गणेश चंदावरकर यांचा आज स्मृतिदिन. विनोद सम्राट कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार आणि बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित वसंत शिंदे यांची आज जयंती. तसंच नाटककार लेखक जगदीशचंद्र माथूर यांचा आज स्मृतिदिन आणि छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती. छत्रपती संभाजी महाराज यांची आज सगळीकडे जयंती साजरी केली जाते. मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचा जन्म आज 14

मे रोजी झाला। पुरंदर किल्ल्यावर हा दिवस महाराष्ट्रात आणि जगभरात त्यांच्या शौर्याचे, बुद्धिमत्तेचे आणि त्यामागच्या त्यागाचे स्मरण करून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो।

छत्रपती संभाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 आणि 16 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. राष्ट्रीय स्टार्टअप दिन 2026 यामध्ये स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2026 मध्ये महाराष्ट्राने लीडर श्रेणीत आपलं स्थान कायम राखत अग्रस्थान सिद्ध केलं आहे. या निमित्ताने आपण चर्चा करतोय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांच्याशी. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. आपण म्हणतो की आता राष्ट्रीय पातळीवर आणि आता आपण ग्लोबल झालेलो आहोत. पूर्ण जग ग्लोबल झालेलं आहे असं म्हणतो, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पण कशा पद्धतीने जोडता येऊ शकेल महाराष्ट्राला? उदाहरणार्थ सिलिकॉन व्हॅली आहे किंवा युरोपमध्ये चांगले उद्योग आहेत, तर कशा पद्धतीने आपण त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकतो?
1: आता आम्ही काय केलंय की मागच्या काही महिन्यामध्ये आम्ही जवळपास 8 ते 10 देशांबरोबर बोललो. तर तिथले कॉन्सुलेट जनरल असेल, त्यांचे ट्रेड कमिशनर असेल, जसं ऑस्ट्रेलियाबरोबर आमचं डिस्कशन झालं, फिनलँड बरोबर झालं, MOU झाला आहे, जर्मनी बरोबर डिस्कशन झालंय, साऊथ कोरिया आहे, तर बऱ्याच देशांबरोबर त्यांच्या त्यांच्या बेस्ट प्रॅक्टिसेस आम्ही अडॉप्ट करायचा प्रयत्न करतो. जसं ऑस्ट्रेलियाच्या ट्रेड कमिशनर बरोबर बोलताना आम्ही म्हणलो, आपण आता एक ग्लोबल हब झालेलो आहोत आणि प्रत्येक देशामध्ये आत्ताची जर आपण युद्ध परिस्थिती पाहायला गेलो तर इराण अमेरिका असेल, इस्रायल असेल, ही सगळी देश पूर्वी ऑइलसाठी भांडायची, आता रेअर अर्थ मिनरल्स आणि मेटल्स आपण जे म्हणतो. तर काय झालंय की ग्लोबली आपण 17 धातू असे निवडलेत जे धातू आपल्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये आहेत, म्हणजे मोबाईल असेल, फोन असेल, आपण जात कॅमेराने आपलं जे शूटिंग होतं त्याच्यामध्ये असतील, तर हे सगळ्या गोष्टीवर आता लक्ष झालेलं आहे. तर आपण ग्लोबल याचा जर आपण अभ्यास करायला गेलो तर 91.3% चायनामध्ये सगळ्या प्रोसेस होतात, भारतात 1% प्रोसेस

0: त्याचं जर आपण रिझर्व पाहायला गेलो त्याचा साठा चायनात 50% जास्त आहे, भारतात फक्त 6.9 आहे आणि आपण एकही युनिट प्रोसेस करत नाही. तर या सगळ्या गोष्टींचा जर विचार करायला गेलो तर आपल्याला जर देशाच्या पातळीवर जगाच्या पातळीवर आपल्याला जर एक चांगलं तुल्यबळ इकॉनॉमी आपण ऑलरेडी होत चाललो, आदरणीय पंतप्रधानाच्या माध्यमातून आपण जे मागच्या 10-12 वर्षात कार्य केलं तर आपण आता तिसरी मोठी अर्थव्यवस्था झालो आणि हे मागच्या 15-20 वर्षात खूप रॅपिडली तो प्रोग्रेस झालेला आहे. तसं स्टार्टअप वाईज पण आपण जगात तिसऱ्या नंबरवर आहोत. तर ही इकोसिस्टीम आपल्याला डेव्हलप करावी लागणार आहे आणि काही प्रमाणात ती होत आहे.
1: सर आपण आता तुम्ही ग्लोबली काय काय उपलब्ध आहे ते सांगितलं, तर ग्लोबल मार्केट ऍक्सेस मिळवण्यासाठी महाराष्ट्रासाठी कुठले कुठले प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत?
0: आता जे आम्ही एमओयूज केले त्याच्या संदर्भातच केलेले आहे की आपल्याला वेगवेगळ्या देशांबरोबर कोलॅबोरेशन करून, जसं मागच्या 2 महिन्यापूर्वी अबुधाबीच्या सीईओ आल्या होत्या, तर त्यांचा खलिफा फंड म्हणून आहे तो 1 बिलियन दिरहम्स आहे, तर त्या खलिफा फंडमधून महाराष्ट्रातल्या ज्या स्टार्टअप्स आहेत त्यांना मदत काय करता येईल. आमचा फिनलँड बरोबर एमओयू असा झालाय की इथल्या स्टार्टअप्सला फिनलँडमध्ये आपल्याला एक रेड कार्पेट मिळेल, त्यांना इझी ऍक्सेस मिळेल, तिथले लायसन्स मिळतील. अबुधाबी बरोबर त्याच पद्धतीचा आमचा एमओयू झाला, जर्मनी बरोबर झालाय, बेल्जियम बरोबर आम्ही आत्ता एक स्टार्टअप शो केला, तर नाशिक पुणे आणि मुंबई इथल्या जे स्टार्टअप्स आहेत त्याला गव्हर्नमेंट ऑफ बेल्जियमकडनं सपोर्ट मिळतो. तर आपल्या तरुणांसाठी जगातली सर्व दारं ओपन होतील याच्यासाठी आम्ही आता सतत कार्य करतोय.
1: आणि सर कॉर्पोरेट स्टार्टअप सहयोग आहे तर तो वाढवण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत?
0: काय झालं, मी जसं सांगितलं की आपलं ऍज अ देश आपण नेहमी सर्व्हिस माइंडसेट मध्ये राहिलो, म्हणजे आपल्याकडे खूप मोठ्या मोठ्या कंपन्या, मी नाव नाही घेणार, पण जे सगळ्या आपल्याकडची जी तरुण मुलं आहेत त्यांना कुठेतरी प्लेस करणं आणि बाहेरच्या देशासाठी प्रोजेक्ट्स करणं हा विषयच आपण, म्हणजे त्या आधीच्या 150 वर्षाच्या मानसिकतेत आपण कंटिन्यू झाल्यासारखा हा प्रकार आहे. पण आपल्याला जोपर्यंत आपण प्रॉडक्ट लीड इनोव्हेशनकडे जाणार नाही, आपण फक्त सर्व्हिस डिलिव्हरी ॲप्स आणि एखादं प्रॉडक्ट एखाद्याच्या घरी पाठवणं, याच्यापेक्षा आपण जर इनोव्हेटिव्ह करू शकलो. आज आपण पाहायला गेलो तर हेल्थ केअरमधले मॅक्सिमम जे सिटी स्कॅनर असतील, MRI मशीन्स असतील किंवा आपले इलेक्ट्रिकल व्हेकलचे जे पार्ट्स असतील, बॅटरीज आहेत, हे मॅक्सिमम गोष्टी आपण इम्पोर्ट करतोय. तर हे इम्पोर्ट आपल्याला कमी करून देशामधल्या तरुणांना प्लेसमेंटच्या मागे न लागता, नोकरीच्या मागे न लागता, त्याची मानसिकता तयार करून, आणि कॉलेजला सुद्धा मला विनंती करायची आहे की इंडस्ट्री अकॅडमिया रिलेशन्स, याच्यावर भरपूर वर्ष आपण मागच्या 3 दशकापासून बोलतोय, पण इंडस्ट्रीनी सुद्धा हा माइंडसेट डेव्हलप करायला पाहिजे की एखाद्या तरुणाची किंवा शैक्षणिक संस्थेची किंवा सरकारचीच जबाबदारी नाही आहे, पण R&D युनिट, स्टार्टअप इनोव्हेशन युनिट हे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये असलं पाहिजे आणि त्यांनी तरुणांना बोलून तिथे एक्सप्लोअर करायला पाहिजे. तर मला असं वाटतं की दोघा जणांनी हु विल प्रपोज फर्स्ट या थॉट पर मध्ये न राहता बोथ शुड कम टुगेदर आणि वर्क फॉर इनोव्हेशन.
1: सर आता तुम्ही एक महत्वाचा मुद्दा मला वाटतं 2-3 आपल्या बोलण्यात आला, तो म्हणजे एक म्हणजे सर्व्हिस आणि प्रॉडक्ट. तर आपल्याकडे अजूनही अशीच मानसिकता आहे की आमच्याकडे ह्या ह्या सर्व्हिसेस आहेत, तर त्याच्यामध्ये हा एक उद्देश आहे का की आपल्याला भांडवल कमी लागतं?
0: हो, तसं असू शकतो, कारण जर सर्व्हिस द्यायची असेल तर आपण जस्ट एक ट्रेड दुसरीकडे पास करून जो मार्जिन असेल, जसं आपण आता मोठे मोठे सिलिकॉन व्हॅली इज फुल ऑफ इंडियन्स, म्हणजे सगळे भारतीयच तिथे आहे, तर आपण काय करतो की एक रिसोर्स असेल त्याला एक स्कॉट प्लस करतो कॉस्ट त्याच्यावर आणि प्लेस करतो. पण याच्यामुळेच जे डिपेंडन्सी आहे, जर आपण जसं कोविडमध्ये आपण समजू शकलो आणि कोविडमध्ये जे इनोव्हेशन झाले ना, आपण नेहमी म्हणतो की एखादी जर संकट येतं ते त्याच्यामधनं एखादी काय म्हणतात अपॉर्च्युनिटी क्रिएट होते, संकट नेहमी संधी घेऊन येत. तर आपल्याला त्या माध्यमातनं बऱ्याच स्टार्टअप झाल्या जे मेडिकल केअर्समध्ये काम करतायत, मेडिकल इनोव्हेशन्समध्ये काम करतायत, बरेच अशा गोष्टी झाल्या की जसं झूम आहे, व्हर्च्युअल मिटिंग झाल्या, एज्युकेशन ऑन युअर ओन आयपॅड और मे बी डेस्कटॉप, हे सगळे इनोव्हेटिव्ह स्टार्टअप्स त्याच्यातनं क्रिएट झाले. तर ही जगाची तर गरज आहे, जग काम करते, पण भारताची प्रमुख गरज आहे की आपल्याला स्टार्टअप माइंडसेट डेव्हलप करणं आणि याची मूळ सुरुवात जसं बाकीच्या देशांमध्ये स्किल डेव्हलपमेंट असेल, ओकेशनल एज्युकेशन असेल, म्हणजे जवळपास माझं PhD त्या क्षेत्रात आहे, जवळपास 32 देशाच्या प्रॅक्टिसेसचा अभ्यास केला की इथे कसं सुरू केलं आणि वाय चायना इज सो पॉवरफुल इन मॅन्युफॅक्चरिंग, किंवा व्हिएतनाम असेल तर जपान पण बऱ्याप्रमाणे पिकअप झालेला आहे, बांगलादेश इज ऑल्सो डुईंग

0: डू थिंग्स, तर आपण त्या कम्पॅरिझन मध्ये आपण पण कसे पार्टिसिपेट
1: करू. आम्हाला त्याच्याबद्दल जरा अधिक जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही सखोल अभ्यास केलेला आहे, तुमची PhD आहे त्यात, की काय मानसिकता तिकडे आहे की जेणेकरून ते प्रॉडक्ट कडे जास्त वळतात.
0: डिझाईन थिंकिंग हा सगळ्यात मोठा गेम चेंजर आहे. म्हणजे बाकीच्या देशांमध्ये हा प्रयत्न झाला की 6वीपासनं वोकेशनल एज्युकेशन देणं, त्याला स्टेम एज्युकेशन, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की एखादी गोष्ट शिकायची असेल, आता मी मराठी शाळेत शिकलो तर दुसरी तिसरीला जे कविता म्हणल्या, पोएम्स आपण म्हणू, त्या आपण कुठेतरी झोका खेळताना म्हणल्या, कुठे बसमध्ये बसून खिडकीतून बाहेर बघत असताना आपण त्या कविता, ते अजून लक्षात आहे. कारण तो एक्सपिरियन्स जगत जगत शिकलेली गोष्ट आहे. तर लर्निंग बाय डुईंग जे म्हणतो आपण, एखादी जो गोष्ट जर आपण केली तर ती आपण विसरत नाही. तर पुढे डिझाईन थिंकिंग त्या लोकांनी काय केलंय की जपान जर्मनीच्या जे स्कूल्स आहेत ते तुम्हाला आत्ताही कम्युनिटी स्कूलचा कॉन्सेप्ट आहे, स्वच्छ करायला लावतील, फरशी स्वच्छ करायला लावतील, शाळेतले काही फिक्सेशन असतात, म्हणजे एखादं कपाटाचा दरवाजा तुटला तर तो रिपेअर करायला लावणं, इलेक्ट्रिसिटी गेली तर तो त्याच्याप्रमाणे कुठे बल्ब चेंज करणं, ह्या ज्या बेसिक आपल्या सराउंडिंगचे जे इकोसिस्टम आहे त्याच्यात ते स्किल ओरिएंटेड हे देतात. आपण जर मुलींचं जनरली पाहिलं तर त्यांच्या डेक्सटरिटी स्किल्स असते, हस्तकौशल्य ज्या आपण म्हणतो, तर ती जर अर्ली एजला इंट्रोड्यूस करून दिली तर तो प्रॉब्लेम येत नाही. दुसरा भारतातला लार्जर प्रॉब्लेम आहे लेबर डिग्निटीचा, की आपण असं म्हणतो की मी शी हा नाही काम करणार, म्हणजे आय विल नॉट डर्ट माय हँड्स. म्हणजे मला ऑटोमोबाईलमध्ये जर मेकॅनिक म्हणून 30-35 हजार मिळत असतील, पण मला जर कोणी 10-11 हजार रुपये देऊन एका डेस्कटॉपच्या समोर बसून डेटा एंट्री करावं लागेल तर तो व्हाईट कॉलर होतो जॉब. आणि आपली मानसिकता आहे की मला जास्त मेहनत न करता कमी पैसे मिळाले तरी चालेल, पण मला पॉश राहायचं आहे. तर ही मानसिकता बाहेरच्या देशांमध्ये नाही आहे. आणि डिग्निटीचाच विषय हा सगळ्या मानसिकतेच्या भोवती इम्पॅक्ट होतो.
1: बरोबर आहे. आपण ऐकतो की परदेशात जे काम करणारे लोक असतात ते देखील कारणी येतात, तर हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटतं, पण कुठेतरी ती लेबर डिग्निटी आपल्याकडे
0: विषय आहे,
1: आवश्यक आहे. सर, पुढल्या 5 वर्षात तुम्ही महाराष्ट्राच्या स्टार्टअप कडे कसं बघता, काय विजन आहे?
0: हे विजन तर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी खूप प्लॅटफॉर्मवर सांगितलं की महाराष्ट्र इज स्टार्टअप कॅपिटल हब अँड इट विल कंटिन्यू फॉर नेक्स्ट डिकेड्स. आपण कर्नाटकाचं नाव घेतो, साऊथमध्ये बरेच स्टेट्स काम करतात. मी कालही चेन्नईत होतो IIT मद्रासमध्ये, आणि मी प्रॅक्टिसेस समजून घेण्याचा प्रयत्न करतो की आपल्याला अजून चांगलं कसं करता येईल. चांगलं आहे, पण अजून चांगलं कसं करता येईल, अजून प्लॅटफॉर्म्स कसे एस्टॅब्लिश करता येईल. जसं त्याच्या माध्यमातून मला असं वाटतं की येणाऱ्या 5 वर्षामध्ये जे इम्पॉर्टंट विषय आहेत, जसं इलेक्ट्रिकल व्हेइकलचा एक मोठा लेबर फोर्स क्रिएट होऊ शकतो, त्याच्यामध्ये स्टार्टअप्सच्या खूप संधी आहेत. जसं आपण बॅटरीचं लिथियम झालं, आयॉन झालं, आता सोडियम बॅटरीजकडे आपण चाललो आहे. आपण IoT डेटा सायन्समध्ये पण मशीन लर्निंग होती, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग झाली, इमेज रेकग्निशन झालं, तर ह्या सेक्युरिटीच्या रिलेटेड पण आपल्याला काही स्टार्टअप्सला सपोर्ट करता येईल. ऍग्रिकल्चर स्टार्टअप्समध्ये आत्ता 4 मोठे इनोव्हेशन हब्स विद्यापीठांमध्ये होत आहेत, की त्यांना पण ऍग्रिलेड स्टार्टअप्स कसे व्हावेत, हा पण एक विषय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे. हे जे कोअर एरियाज आहेत ज्याच्यामध्ये इंडियाची इमेज एक विश्वगुरू म्हणून होईल, किंवा ऍज अ डेव्हलप्ड कंट्री म्हणून आपण 2047 लक्ष ठेवलंय, पण मला असं वाटतं आणि महाराष्ट्राचं पण तेच लक्ष आहे. आणि ह्याच बऱ्याच प्लॅटफॉर्मवर CM साहेबांनी सांगितलं की जे काही बरेच देश आहेत त्या देशाची अर्थव्यवस्था जितकी आहे त्याच्यापेक्षा जास्त महाराष्ट्राची आहे, म्हणजे सिंगापूरपेक्षाही आपली जास्त अर्थव्यवस्था आहे. तर हे जर टार्गेट आणि हे मिशन असेल तर आम्हालाही वी हॅव टू स्लीव्ज अप आवर शर्ट्स आणि त्या दिशेने काम करावं लागेल. तर जे मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत आणि जे रुरल इन्फ्रास्ट्रक्चरला अपग्रेड करणारा टेक्नॉलॉजीज, ह्या दोघांची सांगड घालून मला असं वाटतं की आपण जे उद्देश पुढच्या 5 वर्ष जे पॉलिसीमध्ये ठेवलेले आहेत आणि जे विजन CM साहेबांनी ठेवलं ते नक्कीच आम्ही साध्य करू.
1: म्हणजे आपल्याकडे जे आहे मुळात तेही घ्यायचं आणि जी नवीन तंत्रज्ञान येत आहे तर त्याची कुठेतरी आपण सांगड घालण्याचा प्रयत्न करत आहे. श्रोते हो, आज आपण AI, डीप टेक, क्लायमेट टेक, EV, ऍग्रीटेक सारख्या क्षेत्रांची माहिती घेतली. या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राची तयारी कशी आहे याबद्दलही जाणून घेतलं. विषयाच्या अनुषंगाने आणि विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25.
2: तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. श्रोतो, एक निवेदन ऐका आमच्या स्वरसंवाद डायल इन कार्यक्रमाविषयी. श्रोते, उद्या दिनांक 15 मे जागतिक कुटुंब दिन या निमित्ताने आज आपल्या स्वरसंवाद या कार्यक्रमात कुटुंबाविषयी बोलणार आहोत. कुटुंब म्हणजे जीवनाचा आधार. कुटुंब आता एकत्रित नाहीत, आपण अनेक कारणामुळे वेगवेगळे राहतो, पण कुटुंब म्हणजे जीवनाचा आधार. कुटुंबासोबत घालवलेला प्रत्येक क्षण अमूल्य असतो. संयुक्त म्हणजे एकत्रित कुटुंब पद्धती आजची गरज आहे असं वाटतं का तुम्हाला? संयुक्त कुटुंब आजच्या काळात अनेक कारणांनी दुर्मिळ आहेत. त्याला पर्याय किंवा त्यातून मिळणारा आधार कसा मिळवता येईल, तर बोलूया याच विषयी. विषय आहे विभक्त कुटुंब पद्धती. मध्येही आपण संयुक्त कुटुंबासारखे राहू शकतो किंवा आणखी काही पर्याय आहेत का याबद्दल तर अवश्य फोन करा. आज सकाळी 11:05 11:40 संवादिका सुलभा सौमित्र. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक असे आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. मुंबई बाहेरील आणि मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 022 हा स्टडी कोड अवश्य लावावा. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 आणि 20 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे, कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
3: नमस्कार.
2: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडं मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
3: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षांपूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय याने अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
2: ओके.
3: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालयं कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूपमध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
2: अच्छा.
3: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
3: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते.

0: उलटे आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळ सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
1: अच्छा,
0: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100 पेक्षा जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 पासून आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
1: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
0: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 मध्ये आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
1: अच्छा,
0: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
1: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
0: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7,000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
0: धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: आताच आपण ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:45 आणि 45 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत श्री विश्व वल्लभ आयुर्वेद ग्राहक केंद्रीत प्रायोजित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती देत असतात. गेल्या काही भागांमध्ये आपण सर्दीमुळे डोळ्यांवर काय परिणाम होतो आणि त्यावर आयुर्वेदामध्ये काय उपचार आहेत याची माहिती घेतली होती. आज आपण वेगळ्या विषयावरची माहिती डॉक्टर गडदे यांच्याकडून घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर गडदे, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
6: नमस्कार मॅडम.
5: डॉक्टर, या भागामध्ये आपण रक्तस्राव होतो आणि त्यामुळे डोळ्यांवर परिणाम होतो आणि त्यावर मग आयुर्वेदामध्ये काय उपचार आहेत या विषयावर बोलणार आहोत. तर सर्वात प्रथम रक्तस्राव होतो म्हणजे नेमकं काय होतं?
6: खरं तर डोळ्यात रक्तस्राव दोन पद्धतीनं होत असतो. एक पडद्यावरती रक्तस्राव होणं, आतला पडदा जो आहे तो, आणि दुसरं डोळ्याच्या बाहेर म्हणजे जो पांढरा काळा बुबुळा आणि पांढरा बुबुळा आहे त्या पांढऱ्या बुबुळावरती रक्तस्राव आहे होणं, त्याला सबकंजंक्टायवल हेमरेज म्हणतात.
5: बरोबर.
6: मग हे होतं कशामुळं? आधी आपण बाहेरचा जो कंजंक्टायवल हेमरेज म्हणतो त्याच्या संदर्भात बोलूयात. मुळात आता खरं उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपण घुणा फुटणं हा प्रकार बघितलेला असतो, म्हणजे उन्हाळ्यात बऱ्याच लोकांचं नाकातनं रक्त येतं, त्याला आयुर्वेदानुसार रक्तपित्त म्हटलं जातं. ज्यावेळेला रक्तात उष्णता वाढते, कोठ्यात उष्णता वाढते, पोट साफ नाही, कोठ्यात उष्णता वाढली, जिरलेलं आम्लपित्त असेल, काहींना ओकाऱ्या काढायची सवय असतील, काहींना सतत अँटॅसिड घ्यायची सवय असेल, काहींना मोठे आजार म्हणजे किडनीशी संबंधित आजारपण आहे, डायलिसिस सारखं होत असेल, म्हणजे डायलिसिस चालू असेल कंटिन्युअस, किंवा लिव्हर सिरोसिस किंवा लिव्हरशी संबंधित मोठी आजारपण असतील आणि त्याचे औषध उपचार चालू असतील, किंवा टीबी सारखे विकार आहेत, किंवा मोठ्या कोणत्याही इतर शारीरिक व्याधींचे स्टेरॉइड किंवा तत्सम मोठे अँटीबायोटिक किंवा तत्सम मोठी स्ट्रॉंग औषध चालू असतील आणि रक्तात विष तयार होत असतील, किंवा गोवर, कांजण्या, टायफॉइड, कावीळ, मलेरिया, निमोनिया, डेंग्यू ह्यासारखे आजारपण होऊन गेलीत पण त्यांची ट्रीटमेंट प्रॉपर वेने झाली नसेल आणि रक्तात विष वाढलेले असतील आणि साक्षात उन्हाळ्यात उष्णता उष्णता वाढली असेल, ह्या कोणत्याही कारणानं ज्यावेळेला रक्तात उष्णता

0: 2252699 98252169 98252169.
1: तर डॉक्टर, आता तुम्ही डोळ्यात होणाऱ्या रक्तस्रावाविषयी सांगत होतात, म्हणजे तो कुठून कुठून सुद्धा होऊ शकतो?
2: अगदी बरोबर. जसे आता बाहेरच्या बाबतीत सांगितलं, हे बऱ्याच लोकांना हे फ्रिक्वेंटली हेमरेज होतं आणि मग नंतर मात्र त्याचा परिणाम आपल्याला मागच्या पडद्यावरती होताना दिसत असतो. मग त्याचा पडद्यावरती परिणाम होतो आणि पडद्यावरती त्याचा रक्तस्राव व्हायला लागतो. हीच कारण खरं तर जवळपास अशीच असतात. हे गोवर कांजण्या आहे, टायफॉइड आहे, कावीळ आहे, मलेरिया आहे, निमोनिया आहे, डेंग्यू आहे. मी आजारांची नावं का सांगतोय, हे आजार जे बघतोय ह्याच्यात पहिल्यांदा होतं काय, पेशंट घाबरतो आणि आधुनिक शास्त्राचे औषध घेतो. आधुनिक शास्त्राचे औषध घ्यायला अजिबातच नकार नाही, ती इमर्जन्सी घ्यायलाही हरकत नाही, पण त्या आजाराचं मूळ निदान त्याच्यात किंवा त्या आजारासाठी जे आधुनिक शास्त्राची औषधे घेतली जातात त्याचा शरीरावर काय परिणाम होतोय हे बघणंही तितकंच गरजेचं आहे. मी त्यासाठी दरवेळेला कावीळीचं उदाहरण देत असतो. कावीळ ही आधुनिक शास्त्रापेक्षा आयुर्वेदिक औषधांना ती फास्ट आणि चांगली बरी होती, हा पहिला मुद्दा. दुसरा, आयुर्वेदानुसार मात्र जरी कावीळ बरी झाली, जरी रिपोर्ट बरा आला, तरी वर्षभर त्याची पथ्यपालन हे सांगितलं जातं. कारण मूळ कावीळ हा लिव्हर डॅमेज करणारा विकार आहे. जर कावीळ बसली, जर कावीळ बरी जरी झाली, तरी त्याचं लिव्हर फंक्शन नॉर्मल व्हायला वर्षभर तरी जातं.
1: बरोबर.
2: तर एकदा कावीळ झाल्यानंतर तेलकट तुपकट खाणं, बाहेरचं खाणं, नॉनव्हेज खाणं, ड्रिंक व्यसना दिनत असेल म्हणजे ड्रिंक घेणं वगैरे असेल, लिव्हर खराब करतील अशी कोणतीही गोष्ट वर्षभर तरी करू नये असं पथ्य आपण आयुर्वेदिक लोक देतो. ह्याचं कारण काय, तर लिव्हरची क्षमता एवढी कमी होते, एवढं सात्विक खाऊन ते रिसेट व्हायला वर्षभर तरी जातं. त्याच्या अगोदर तर तुम्ही खायला लागला तर तुम्हाला लगेच लक्षणं दिसतील अशातला भाग नाही, पण मग मात्र तुमचं लिव्हरचं फंक्शन कमी होतं. लिव्हरचं फंक्शन कमी झाली की रक्ताची क्वालिटी जी आहे, गुणवत्ता ती चांगली राहत नाही आणि मग शरीरावरती मग गॉलस्टोन होणं, सांध्यांचे विकार होणं, त्वचा विकार होणं, केस पांढरे होणं, केस गळणं, डोळ्यात सतत लाल राहायला लागणं, डोळ्यात रक्तस्राव व्हायला लागणं, डोळे सतत दुखणं, कारण नसताना पडद्याला सूज यायला लागणं, कारण नसताना नसाला सूज यायला लागणं, अशी वेगवेगळी लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. आणि मग आयुर्वेदिक वैद्याकडे गेल्यावर निदान होतं की अरे याला आधी काय वेळ झालं, त्यानंतर यांना पथ्य पाळले नाही म्हणून त्याचा परिणाम आपल्याला आता डोळ्यावर दिसतोय.
1: अरे बापरे. म्हणजे कावीळ हे सुद्धा एक डोळ्यामध्ये रक्तस्राव होण्याचं कारण असू शकतं. आणखीही काही कारणं जाणून घेऊया आपण एका ब्रेक नंतर.
0: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 98225261998 98252169.
1: तर मग डोळ्यात रक्तस्रावाला अजून काय कारण आहेत?
2: जसं मी आता कावीळीचं सांगितलं, हे मूळ कारण जसं सांगतोय, मुळात काय होतं की त्या आजाराचीच आयुर्वेदात एखादा आजार झाला तर तो समूळ बरा करणं आणि परत त्याचा शक्यतो उद्भव होऊ न देणं ही ट्रीटमेंटची पद्धत आहे. म्हणजे ह्याच्यात काय होतं, शमनचिकित्सा, पोटातले औषध द्यायची ज्याच्यामुळे तो विकार आलाय ते दोष त्या पोटातल्या औषधानं काढून टाकायचे, एका बाजूला गरज असेल तर शुद्धी चिकित्सा करायची, मोठ्या प्रमाणात दोष असेल तर वमन विरेचन बस्ती करायची, पण त्यातला जो विकार कोणता आहे त्यानुसार मग वमन विरेचन की बस्ती हे ठरवून त्यानुसार करायचं. ते न डोळ्यावरती परिणाम झाला, डोळ्याची पंचकर्म करायची, ही तिची विवक्षित पद्धत आहे. त्या त्या वेळेला ते केलं गेलं तर मग त्याचे दुष्परिणाम लॉंग टर्म होत नाहीत. पण आता जीवनच आपलं आयुष्यच आपण एवढं फास्ट करून दिनचर्या करून ठेवली, आपल्याला सगळी इन्स्टंट पाहिजे. ताप सकाळी 7 आला की मग तो आपल्याला कामाला जायच्या अगोदर आपण ओके असणं अपेक्षित आहे. मग आपण आधुनिक शास्त्राला प्रेफर करतो आणि ते पटकन रिझल्ट देतं, पण त्याचं भविष्यात मात्र दूरगामी किंवा लॉंग टर्म परिणाम दिसायला लागतात. त्यामुळं आधुनिक शास्त्राची औषधं घ्यायला हरकत नाही, पण जो मूळ विकार मोठा आहे त्याची मूळ चिकित्सा आयुर्वेदाच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. गोवर कांजण्या टायफॉइड हे जे आजारांची लिस्ट सांगतोय त्याची जी ट्रीटमेंट केली गेली असेल बरं झाले, पण रक्तातली पूर्ती गेलीत की नाही हे वैद्यांकडे जाऊन चेक करून मग ठरवायला पाहिजे. जर गेला नसेल तर त्या आजाराची जर ट्रीटमेंट केली गेली तर रक्तात मग विषय वाढणार नाहीत, रक्ताची क्वालिटी खराब होणार नाही आणि मग आपल्याला डोळ्याला त्रास होताना तसा दिसत
1: होणार नाही.
0: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी

0: आता पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199 98 22 51 61 99 98 22 51 61 99.
1: जसं आता मगाय सांगितलं की बाहेर जो रक्तस्राव होतो त्याला सबकंजंक्टिव्हल हेमरेज म्हणतात, तसंच तो पडद्यावरती होतो. पडद्यावरती होताना मग ज्या वेळेला पडद्यावरती होतो त्यावेळेला जसं मी आता कारण सांगितली ह्या गोष्टींचा विचारच केला जात नाही. पडद्यावरती रक्तस्राव झाले की लोकांच्या डोक्यात दोनच गोष्टी येतात, एक तर हायपरटेन्शन असेल, उच्च रक्तदाब असेल किंवा मधुमेह असेल. ह्याच्याशिवाय डोळ्यात रक्तस्राव होतो हे लोकांना माहीत नसतं. डोळ्यात रक्तस्राव व्हायची कारणं खूप आहेत. डोळ्यात रक्तस्राव जर रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या झाल्या, जसं हृदयांमध्ये गुठळ्या होतात तसं डोळ्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होतात आणि त्यानेही रक्तस्राव होतो हे लोकांना माहितीच नाही, ते तपासण्यांमधनं लक्षात येतं. त्यामुळे योग्य वेळी त्याची ट्रीटमेंट करणं गरजेची असते.
2: बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात डोळ्यामध्ये रक्तस्राव व्हायला कोणते कोणते विकार कारणीभूत आहेत आणि तो कशामुळे होतो याची काही कारणं तुम्ही डॉक्टर सांगितलीत.
0: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199 98 22 51 61 99 98 22 51 61 99.
2: पण याच विषयाची माहिती आपण अधिक जाणून घेऊया पुढच्या कार्यक्रमामध्ये. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
1: नमस्कार.
3: ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद आपण ऐकलत. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून सकाळचे 7:56 आणि 3 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया

आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीतील वाढीस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. कच्च्या तसंच प्रक्रिया केलेल्या साखरेच्या निर्यातीवर सरकारची तत्काळ प्रभावानं बंदी. पंतप्रधान 5 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात उद्या UAEला भेट देणार. नवी दिल्लीत ब्रिक्स गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या 2 दिवसीय बैठकीला आजपासून सुरुवात. आणि उत्तर प्रदेशात पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज कोसळण्याच्या घटनांमुळे 43 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. सन 2026-27 या विपणन वर्षासाठी 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत अर्थात MSPतील वाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं काल मंजुरी दिली. पीक उत्पादकांनी पिकवलेल्या शेतीमालाला योग्य मोबदला मिळेल हे सुनिश्चित करण्यासाठी सरकारनं खरीप पिकांच्या MSPमध्ये वाढ केली असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत या निर्णयांची माहिती देताना सांगितलं. यंदाच्या खरीप विपणन हंगामात 824 लाख मेट्रिक टनांहून अधिक पीक खरेदी करण्याचं उद्दिष्ट असून त्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना 2,60,000 कोटी रुपयांचा मोबदला दिला जाण्याची अपेक्षा आहे. काल मंजूर केलेल्या MSP वाढीत सूर्यफुलाच्या बियांच्या किमतीत सर्वाधिक म्हणजे प्रति क्विंटल 622 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्याखालोखाल कापूस आणि तिळाच्या MSPमध्ये वाढ करण्यात आली आहे. भारताच्या कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन उपक्रमाला गती देण्याच्या उद्देशानं कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांसाठीच्या प्रोत्साहन योजनेलाही काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे अशी माहितीही अश्विनी वैष्णव यांनी दिली. मंत्रिमंडळानं सार्वजनिक खासगी भागीदारी अंतर्गत खासगी भागीदारीच्या सहभागातून दीर्घकालीन परवान्याद्वारे नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या श्रेणी सुधार आणि आधुनिकीकरणालाही काल मंजुरी दिली. अश्विनी वैष्णव म्हणाले की मल्टी मोडल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट ऍट नागपूर प्रकल्पांतर्गत नागपूर विमानतळाला प्रादेशिक विमान वाहतूक केंद्र बनवण्याच्या अनुषंगानं हा निर्णय उल्लेखनीय आहे. सरकारनं कच्ची साखर, पांढरी साखर आणि शुद्ध केलेल्या साखरेसह साखर निर्यातीवर तत्काळ प्रभावानं बंदी घातली आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत ही बंदी लागू असेल. एका अधिसूचनेनुसार परदेशी व्यापार महासंचालनालयानं यासंदर्भात निर्यात धोरणात प्रतिबंधितवरून निषिद्ध असा बदल केला आहे. ही बंदी CXL आणि TRQ कोट्याअंतर्गत युरोपियन युनियन आणि अमेरिकेला निर्यात होणाऱ्या तसंच इतर देशांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकार स्तरावर झालेल्या करारानुसार निर्यात होणाऱ्या साखरेला लागू असणार नाही. प्रत्यक्ष निर्यातीच्या प्रक्रियेत असलेल्या साखरेलाही यातून सूट देण्यात आली आहे. केंद्र सरकारनं सोने चांदीवरील आयात शुल्क वाढवून 6% 15% केलं आहे. तर प्लॅटिनमवरील आयात शुल्क 15.4% केलं असून सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून येत्या 20 तारखेपर्यंत 5 देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात UAEपासून होणार असून ते उद्या अबुधाबीला भेट देतील. त्यानंतर ते नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी उद्या अबुधाबीत UAEचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेणार आहेत. या द्विपक्षीय बैठकीत त्यांच्यामध्ये विशेषतः ऊर्जा सहकार्य तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव CB जॉर्ज यांनी सांगितलं. पंतप्रधान आणि UAEच्या अध्यक्षांची यापूर्वी अलीकडेच जानेवारीमध्ये प्रत्यक्ष भेट झाली होती. ऊर्जा सुरक्षेचा मुद्दा अजेंड्यावर अग्रस्थानी असेल. पश्चिम आशियातील वाढता भूराजकीय तणाव आणि जागतिक तेल बाजारपेठांमधील किमतीत सतत होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर भारत ऊर्जेचा स्थिर पुरवठा सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नात आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.
नवी दिल्लीत आज ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची 2 दिवसीय बैठक सुरू होत आहे. या बैठकीचं अध्यक्षपद परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भूषवतील. या बैठकीत ब्रिक्स देशांचे परराष्ट्र मंत्री तसंच सदस्य आणि भागीदार देशांच्या शिष्टमंडळांचा प्रमुख सहभाग असेल. हे सर्व मान्यवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. या बैठकीदरम्यान ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करतील. ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची यापूर्वीची बैठक गेल्या वर्षी 26 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या 80व्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पार पडली होती. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासमवेत 2 दिवसांच्या शिखर बैठकीनिमित्त अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काल बेइजिंग इथं दाखल झाले. या शिखर बैठकीत इराण युद्ध, जागतिक ऊर्जा संकट, व्यापार संबंधातील तणाव, तैवान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांना प्राधान्य असण्याची शक्यता आहे. जागतिक भूराजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या क्षणी ही शिखर परिषद होत आहे. या बैठकीतून मोठ्या फलनिष्पत्तीची अपेक्षा मर्यादित असली तरी वाढत्या आंतरराष्ट्रीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर जगातील 2 देशांमध्ये संबंध स्थिर करण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न म्हणून या बैठकीकडे पाहिलं जात आहे. होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली होण्यास मदत करण्यासाठी आणि आखातातील तणाव कमी करण्याच्या उद्देशानं नव्यानं वाटाघाटींना चालना मिळावी यासाठी इराणवर असलेल्या चीनच्या प्रभावाचा उपयोग करून घ्यावा यासाठी ट्रम्प शी जिनपिंग यांच्यावर दबाव आणण्याची शक्यता आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी वर्तमान वर्षात भारताची निर्यात 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेण्याचं आवाहन केलं आहे. भारताच्या मुक्त व्यापार कराराअंतर्गत आता जागतिक व्यापाराचा 2/3 अधिक भाग समाविष्ट आहे असं नवी दिल्लीत काल त्यांनी विविध राज्यांमध्ये पायाभूत यंत्रणांची सुलभता या विषयावरील 7व्या अहवालाचं प्रकाशन करताना सांगितलं. याप्रसंगी त्यांच्या हस्ते लॉजिस्टिक्स क्षेत्रातील 2025 या पुरस्कारांचं वितरणही करण्यात आलं. भारताला जागतिक स्तरावर स्पर्धाक्षम बनवण्यासाठी लॉजिस्टिक्सचा खर्च कमी करणं हे सरकारनं एक तातडीचं राष्ट्रीय अभियान म्हणून हाती घेतलं असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक प्रवीण सूद यांना सरकारनं 1 वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे. सूद यांना येत्या 24 मे पासून पुढील 1 वर्षाकरता सीबीआय संचालकपदी मुदतवाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं मंजुरी दिली असल्याचं कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं जारी केलेल्या अधिकृत आदेशात म्हटलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत जयपूरमधून 3, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरमधून प्रत्येकी 1 अशा 6 आरोपींना अटक केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे याला सीबीआयनं काल अटक केली. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात येईल. सकाळी 11 पासून 6 वाजेपर्यंत त्याच्यासह इतर दोघांची चौकशी झाली पण इतरांना सीबीआयनं चौकशीनंतर सोडून दिलं. या प्रकरणात नाशिकमधून अटक केलेला शुभम खैरनार यालाही न्यायालयानं ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे. त्याच्या भावाला देखील काल नांदगाव इथून ताब्यात घेण्यात आलं. पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बिबेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्या महिलेला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 24 तासात झालेला पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये 43 जणांचा बळी गेला आहे. मुख्यमंत्री योगी

0: आदित्यनाथ यांनी या घटनांची दखल घेत आपद्ग्रस्त नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. आकाशवाणीच्या वार्ताहरानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील भदोही जिल्ह्यात सर्वाधिक 15 जण मरण पावले आहेत तर अनेक जण जखमी झाले असून त्यांना विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मिर्झापूरमध्ये 10, फतेहपूरमध्ये 9, बदायूंमध्ये 5 तर बरेली जिल्ह्यात 4 जणांचा मृत्यू झाला. बहुतांश जीवितहानी वीज कोसळून भिंत आणि झाडं पडण्याच्या घटनांमुळे झाली आहे. काल राज्याच्या अनेक भागात अचानक हवामानात बदल होऊन आलेलं धुळीचं वादळ आणि त्यानंतर गारपीट झाली त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांबही कोसळले. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीतील वाढीस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. कच्च्या तसंच प्रक्रिया केलेल्या साखरेच्या निर्यातीवर सरकारची तात्काळ प्रभावानं बंदी. पंतप्रधान 5 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात उद्या UAEला भेट देणार. नवी दिल्लीत ब्रिक्स गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या 2 दिवसीय बैठकीला आजपासून सुरुवात. आणि उत्तर प्रदेशात पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज कोसळण्याच्या घटनांमुळे 43 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर श्रोते आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. तसंच हे प्रसारण 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही आपण ऐकत आहात. सकाळचे 8:40 आणि 42 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अर्चना देशपांडे यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं हे भावगीत. संगीत आहे दीपक पाटेकर यांचं.

0: दीपक पाटेकर यांनी संगीतबद्ध केलेलं, मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं, गायलं होतं अर्चना देशपांडे यांनी. श्रोते भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो एक निवेदन ऐका. गुरुवार दिनांक 7 मे रोजी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आकाशवाणी मुंबई केंद्र आयोजित सूरगौरव संध्या या कार्यक्रमाची दृकश्राव्य संपादित आवृत्ती मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येईल. रात्री 10 वाजता यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादनाचा आनंद आपण घेऊ शकाल. वेळ लक्षात ठेवा, आज रात्री 10 वाजता दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर. निवेदन संपलं.
1: ती ना ना, I'll start again.

0: Sorry.
1: संगीत आणि गीत होतं आदित्य बर्वे यांचं आणि गायलं होतं आशिष जोशी यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोतो एक निवेदन ऐका. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारासाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल मार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी http://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै. वेबसाईट पुन्हा एका http://awards.gov.in आणि तारीख आहे शेवटची 31 जुलै. निवेदन संपलं.

वीणा प्रळीकर यांनी गायलेलं अरुण सांगोळे यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते, भावधारा सुगम संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. तसंच हे प्रसारण आपण आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं, कानू घोष यांनी संगीतबद्ध केलेलं मोहन सामंत यांचं गीत.

या देशभक्तीपर गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे ठीक 9 वाजले आहेत. आमची आनंदाची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता. ब्रेक.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. गझियाबाद इथं प्रेसिडेंट कलर पुरस्कार एनडीआरएफला देण्यात आला. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कोणत्याही सशस्त्र दलाला राष्ट्रपती ध्वज मिळणं ही अभिमानाची बाब असल्याचं शहा म्हणाले. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसने आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपा दासमुन्शी, मुकुल वासनिक आणि अजय माकन यांनी सतीशन यांच्या नावाची घोषणा केली. कोची जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले सतीशन 2001 परवूर मतदारसंघातून केरळच्या विधानसभेवर आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. 2021 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणीत युडीएफच्या पराभवानंतर सतीशन यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यामध्ये शिवसेनेच्या डॉ नीलम गोऱ्हे, बच्चू कडू तसंच भाजपच्या डॉ प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिशान सिद्दीकी यांनीही विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये गेल्या 24 89 जणांचा मृत्यू झाला तर 53 जास्त जण जखमी झाले आहेत. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यात धुळीचं वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. धुळीचं वादळ आणि गारपिटीमुळे भिंत कोसळणं, झाडं किंवा विद्युत खांब अंगावर पडून लोक मृत्युमुखी पडले. सर्वाधिक मृत्यू वीज पडण्याच्या घटनांमुळे झाले आहेत. प्रयागराजमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला तर भदोही जिल्ह्यात 16 जणांचा, मिर्झापूरमध्ये 10, फतेहपूरमध्ये 9, बदायूमध्ये 5 तर बरेली जिल्ह्यात 4 जण दगावले आहेत. पावसामुळे राज्यातल्या विविध भागात वीज पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे तर गारपिटीमुळे पिकांचं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनांबद्दल शोक व्यक्त केला असून पुढील 24 नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. देशाच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची तर काही भागामध्ये पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. महाराष्ट्राचा काही भाग, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे तर अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात पावसाचा अंदाज आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, बिहार, छत्तीसगड, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि पूर्वेकडील राज्यात आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. येत्या 3 अंदमान निकोबार द्वीपसमूह, केरलम, माहे, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. गुजरातमध्ये आज पहाटे खासगी बस आणि टँकर याच्या धडक होऊन झालेल्या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. हा अपघात सुंदरनगर जिल्ह्यात चोटीला राजकोट राष्ट्रीय महामार्गावर झाल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक एस भदुरिया यांनी दिली. अपघातातील जखमींना उपचारासाठी राजकोट इथल्या सिव्हिल रुग्णालयात नेल्याची माहिती उपजिल्हाधिकारी HT मकवाणा यांनी दिली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला इथं संध्याकाळी 7:30 होणार आहे. या स्पर्धेत काल रायपूर इथं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं कोलकाता नाईट रायडर्सला 6 गडी राखून हरवलं. या सामन्यानंतर स्पर्धेच्या पदक तालिकेत बंगळुरूचा संघ 16 गुण मिळवत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. बँकॉकमध्ये होत असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधू हिनं महिला एकेरीच्या तर लक्ष्य सेन आणि किदंबी श्रीकांत यांनी पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मिश्र दुहेरीत मात्र भारताच्या अशित आणि अमृता आणि ध्रुव तनिषा या दोन्ही जोड्यांना पराभवाचा सामना करावा लागला. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे संचालक प्रवीण सूद यांना केंद्र सरकारनं 1 मुदतवाढ दिली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं सूद यांना मुदतवाढ दिल्यानंतर कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं याबाबतचा आदेश काढला. सूद यांना मुदतवाढ मिळाल्यामुळे CBIकडे असलेल्या महत्वाच्या तपासात सातत्य राहणार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी CBIनं 4 मुख्य आरोपींना अटक केली आहे. या चौघांनीही राजस्थानमधल्या जयपूर इथून अटक करण्यात आली. काल त्यांना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं.
त्यानंतर त्यांना ट्रान्झिट रिमांडवर घेऊन पुढील चौकशीसाठी दिल्लीला हलवण्यात आलं आहे. या चौघांपैकी दोघांनी राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात एका कोचिंग संस्थेत एकत्र शिक्षण घेतलं होतं. सीबीआय आता कोचिंग संस्था, मध्यस्थ, विद्यार्थी आणि आरोपींशी संबंधित इतर व्यक्ती यांच्यातल्या संभाव्य संबंधांची चौकशी करत आहे. अमेरिकेत राहणारे 10,000 परदेशी विद्यार्थी व्हिसाच्या ओपीटी अर्थात ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग कॉम्पोनंटचा गैरवापर करत नोकरी करत असल्याचं आढळून आल्याचं अमेरिकेच्या स्थलांतर आणि सीमाशुल्क अंमलबजावणी विभागानं म्हटलं आहे. यात भारताच्याही अनेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ओपीटीमुळे विद्यार्थी 12 किंवा 24 महिने अमेरिकेत काम करू शकतात. तसंच यामुळे H-1 व्हिसा मिळण्याची संधी देखील मिळते. हे विद्यार्थी अनेकदा बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतल्याचंही उघड झाल्याचं स्थलांतर आणि सीमाशुल्क अंमलबजावणी विभागाचे संचालक टॉड लायसन यांनी वार्ताहरांना सांगितलं. बीजिंगमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत महत्वपूर्ण द्विपक्षीय बैठक सुरू आहे. या बैठकीसाठी डोनाल्ड ट्रम्प काल बीजिंग इथं दाखल झाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. शांतता आणि सुरक्षितता कायम जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं प्रतिपादन. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून V.D. Satheesan यांच्या नावाची घोषणा. आणि उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनात गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू, 53 पेक्षा जास्त जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी। पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळमिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता। आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य। राज्य विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार। केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे। ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल। साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे। मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते। त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे। मृदा आणि जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली असून राज्यातल्या 8767 पदांना मान्यता देण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला। मृदा आणि जलसंधारण विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेची फेररचनाही होणार आहे। वैद्यकीय संस्थांच्या इमारतींसाठी विकास शुल्कामध्ये 50% सवलत देण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। तसंच पुणे महानगरपालिकेच्या पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पातल्या मुळामुठा नदीच्या विकासासाठी 3 शासकीय जमिनी हस्तांतरित करण्याचा निर्णय आज झाला। संत्री आयात शुल्क परतावा योजना रद्द करणं, पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळमिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला मंजुरी, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग अधिनियम 2025 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता, नाशिक जिल्ह्यातल्या अंबोली वेळुंजे प्रवाही वळण योजना प्रकल्पासाठी 49.26 कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता, नाशिक इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान संस्थेला दरवर्षी 10 लाख रुपये अनुदान देणे आदी निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले। राज्यातल्या वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी येत्या 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवणं अनिवार्य असून त्यासाठी राज्य सरकारनं वाहनधारकांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। या नियमाचं उल्लंघन केल्यास 1000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे। वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशानं राज्य सरकारनं 1 एप

2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवणं अनिवार्य केलं आहे. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला शासकीय उपहारगृह अंगणवाडी रुग्णालयं आणि वसतिगृहांमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. यासाठी मेनूतही बदल केला जाणार आहे. काटकसर आणि इंधन बचतीसाठी सरकारनं काल प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात हे आदेश नमूद केले आहेत. कोणत्याही कारणांसाठी बाईक रॅली वाहनांच्या मिरवणुकांना पोलिसांनी परवानगी देऊ नये असे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये रेस्टॉरंट आणि हॉटेलांमध्ये पीएनजीचा वापर बंधनकारक केला आहे. तसंच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतल्या दुबार नोंदी काढण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. गैरशेती वापरासाठी युरियाचा गैरवापर रोखण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. खतांचा तर्कसंगत वापर करण्यासाठी कृषी विभागानं माती परीक्षणाची मोहीम राबवावी असंही या परिपत्रकात नमूद आहे. शासकीय जाहिरातींसाठी अनावश्यक खर्च टाळावा तसंच सजावटीचे दिवे फ्लेक्स बॅनर यांचा कमीत कमी वापर करावा. डिजिटल फ्लेक्ससाठी जनरेटर वापरू नये असंही सरकारनं म्हटलं आहे. सर्व प्रशासकीय विभागांनी 6 महिन्यांसाठी सल्लागारांची नियुक्ती करू नये असे निर्देशही या परिपत्रकात नमूद आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात शिवसेनेच्या डॉ नीलम गोऱ्हे बच्चू कडू तसंच भाजपाच्या डॉ प्रज्ञा सातव प्रमोद जठार माधवी नाईक सुनील कर्जतकर विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिशान सिद्दीकी यांनीही विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. राज्यात मतदार यादीच्या एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,64,413 मतदारांची नोंद आहे. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसनं आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपा दासमुन्शी मुकुल वासनिक आणि अजय माकन यांनी सतीशन यांच्या नावाची घोषणा केली. कोची जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले सतीशन 2001 परवूर मतदारसंघातून केरळच्या विधानसभेवर आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. 2021 विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित युडीएफच्या पराभवानंतर सतीशन यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला इथं संध्याकाळी 7:30 होणार आहे. बँकॉकमध्ये होत असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू हिनं महिला एकेरीच्या तर लक्ष्य सेन आणि किदांबी श्रीकांत यानं पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. मिश्र दुहेरीत मात्र भारताच्या अशित अमृता आणि ध्रुव तनिषा या दोन्ही जोड्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू झाला आहे तर 53 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यभरात धुळीचं वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. धुळीचं

वादळ आणि गारपिटीमुळे भिंत कोसळणं, झाडं किंवा विद्युत खांब अंगावर पडून लोक मृत्यूमुखी पडले. राज्याच्या काही भागात उन्हाची काहिली आहे तर काही ठिकाणी पाऊस पडत आहे. लातूर जिल्ह्यात आज पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली. काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. शहरातही मध्यरात्रीनंतर हलक्या पावसाच्या सरी बरसल्यानं वातावरणात गारवा आला. मात्र या अवकाळी पावसाचा फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. काही ठिकाणी फळगळ मोठ्या प्रमाणात झाल्यानं आर्थिक नुकसानाची भीती व्यक्त होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात काल संध्याकाळी विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. रात्रीही पावसाच्या सरी बरसत होत्या. हवामान. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसह मराठवाड्यात पुढचे दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुणे, नाशिक, अहिल्यानगर, जळगाव इथं आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य. राज्य विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

नमस्कार. आताच आपण विविध भारतीचं प्रसारण ऐकत होता. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. एफ एम बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. मंडळी, आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 24 वैशाख 1948 अर्थात 14 मे 2026, सायंकाळचे 5 वाजलेत. आजच्या प्रसारण सभेत सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मी निलेश कारेकर. मंडळी, एक नजर टाकूया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांच्या रूपरेषेवर. या रूपरेषेनंतर लगेचच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. 5:30 ऐकू शकाल कृषी संवाद, याविषयी हर्षद नाईक यांच्याशी नेत्रप्रभा दळवी यांनी साधलेला संवाद. सादर करते डॉ दीपक ठमके. ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. 6:05 ऐकू शकाल जितेंद्र घोडके सराफ हा प्रायोजित कार्यक्रम. 6:15 सुगम संगीत, तर 6:30 भक्तिसंगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. दरम्यान 6:25 ऐकू शकाल उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि आजचा सुविचार. श्रोते हो, सायंकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. त्यानंतर 7:10 ते 11:10 विविधरंगी कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान रात्री ठीक 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. मंडळी, ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. FM ध्वनी लहरी 103.6 मेगाहर्ट्झसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आम्ही आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 5:02 होत आहेत. चला तर सुरुवात करूया हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाला. श्रोतेहो, आज आपण एका अशा भावनेवर बोलणार आहोत जी आपल्या सर्वांच्या मनात कुठेतरी दडलेली असते बघा. ती म्हणजे लोभ. लोभ म्हणजे आपल्याकडे जे आहे त्यापेक्षा अधिक मिळवण्याची ती तीव्र आसक्ती. एखाद्या वस्तूची ओढ जेव्हा मर्यादेच्या बाहेर जाते ना, तेव्हा त्याला आपण हाव म्हणतो, म्हणजेच लोभ म्हणतो. आता ऐकूया लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि चित्रपट फरार.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: जन जन का रखे ध्यान टीबी मुक्त भारत अभियान. जन जन का रखे ध्यान टीबी मुक्त भारत अभियान.
2: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते. टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते. जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जी और टीबी की हार.
3: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है. आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं.
1: जन जन का रखे ध्यान टीबी मुक्त भारत अभियान.
2: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं. स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी.
4: जिथे शब्द होतात नाटक आणि स्वर होतात अभिनय, मराठी रंगभूमीचा अभिमान म्हणजे नाट्यसंगीत. भावनांचा सुरेल आविष्कार, प्रेम, भक्ती, विरह आणि नाट्याचा संगम. रसिक श्रोते हो, ऐका नाट्यसंगीत फक्त तुमच्यासाठी दर मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
5: श्रोते हो, जरूर ऐका शेती संशोधन नाविन्यपूर्ण प्रयोग आणि शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन.
6: म्हणजे जायफळ संदर्भातचे हे 14 आपण राष्ट्रीय स्तरावर नोंदणी केलेली आहे. आता याचा जर तुम्ही विचार कराल तर 14 जे आहेत, काही वाणांमध्ये त्याची जायपत्री आहे ती जाड आहे, काही वाणांमध्ये बिया मोठ्या आहेत, काही वाणांमध्ये बिया ह्या जुळ्या आहेत, काही वाणांची जायपत्री जी आहे ती अधिक घट्ट आहे.
5: याविषयी हर्षद नाईक यांची नेत्रप्रभा दळवी यांनी घेतलेली मुलाखत सादर करते डॉक्टर दीपक ठमके. गुरुवार दिनांक 14 May 2026 रोजी फक्त आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सायंकाळी 5:30 तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र.
7: श्रोती हो, आपण ऐकता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आणि आपण चर्चा करतोय लोप या शब्दावर. मंडळी, संत कबीर म्हणतात, साई इतना दिजिये जामी कुटुंब समाय. पण माणसांचं मन असं असतं की त्याला घर भरलेलं असूनही बाहेरच्या जगाचा मोह सुटत नाही. कधी संपत्तीचा मोह तर कधी सत्तेची लालसा, या धडपडीत माणूस स्वतःलाच विसरून जातो. बघा, आता ऐकूया अन्नू मलिक यांच्या संगीत नियोजनात गुलजार यांचे शब्द. गायलेत जसविंदर नरुला आणि पलाश सेन यांनी चित्रपट.

0: ऐका ऐका गाव वाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।
3: जिथे शब्द होतात नाटक आणि स्वर होतात अभिनय, मराठी रंगभूमीचा अभिमान म्हणजे नाट्यसंगीत, भावनांचा सुरेल आविष्कार, प्रेम भक्ती विरह आणि नाट्याचा संगम। रसिक श्रोते हो, ऐका नाट्यसंगीत फक्त तुमच्यासाठी दर मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
4: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्तिसंगीताचा मंगल सोहळा, जिथं सुरांमधून भेटतो देव। भक्तिसंगीत जरूर ऐका सायंकाळी 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
5: मंडळी, गावागावातील बचत गटांमुळे आज ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरा मोहरा बदलत आहे, पण हे आर्थिक परिवर्तन नेमकं कसं घडतंय आणि या चळवळीचं भविष्य नेमकं काय आहे हेच जाणून घेण्यासाठी आम्ही घेऊन आलोय एक विशेष मुलाखत। बचत गटांच्या माध्यमातून होणारं आर्थिक परिवर्तन या विषयावर सखोल मार्गदर्शन करतील प्राध्यापक डॉक्टर बालाजी सुरवसे, संवादक निलेश कारेकर, सादर करतील डॉक्टर दीपक ठमके। तेव्हा ऐकायला विसरू नका, दिनांक 15 आणि 16 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 फक्त आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
6: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी।
7: मंडळी, आपण आनंद घेताय हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा। श्रोते हो, लोभ शब्दाची एक दुसरी आणि अतिशय सुंदर बाजू सुद्धा आहे। जुन्या काळात लोभ या शब्दाचा वापर प्रेम आणि माया या अर्थाने केला जायचा। एखाद्या व्यक्तीबद्दल वाटणारा अतिवादर आणि आपुलकी म्हणजेच लोभ असायचा। आजही आपण पत्राच्या शेवटी लिहितो ना लोभ असावा। आता ऐकूया मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, लक्ष्मीकांत पेरेलाल यांचं संगीत, लता मंगेशकर यांचा स्वर, चित्रपट एक नजर।

0: मंडळी, गावागावातील बचत गटांमुळं आज ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरा मोहरा बदलत आहे. पण हे आर्थिक परिवर्तन नेमकं कसं घडतंय आणि या चळवळीचं भविष्य नेमकं काय आहे हेच जाणून घेण्यासाठी आम्ही घेऊन आलोय एक विशेष मुलाखत. बचत गटांच्या माध्यमातून होणारं आर्थिक परिवर्तन या विषयावर सखोल मार्गदर्शन करतील प्राध्यापक डॉक्टर बालाजी सुरवसे, संवादक निलेश कारेकर, सादर करतील डॉक्टर दीपक ठमके. तेव्हा ऐकायला विसरू नका दिनांक 15 आणि 16 मे 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 फक्त आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
1: जिथे शब्द होतात नाटक आणि स्वर होतात अभिनय, मराठी रंगभूमीचा अभिमान म्हणजे नाट्य संगीत. भावनांचा सुरेल आविष्कार, प्रेम, भक्ती, विरह आणि नाट्याचा संगम. रसिक श्रोते हो, ऐका नाट्य संगीत फक्त तुमच्यासाठी दर मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्ती संगीताचा मंगल सोहळा जिथं सुरांमधून भेटतो देव. भक्ती संगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
1: जिथे शब्द होतात नाटक आणि स्वर होतात अभिनय, मराठी रंगभूमीचा अभिमान म्हणजे नाट्य संगीत. भावनांचा सुरेल आविष्कार, प्रेम, भक्ती, विरह आणि नाट्याचा संगम. रसिक श्रोते हो, ऐका नाट्य संगीत फक्त तुमच्यासाठी दर मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
0: श्रोती हो, आपण चर्चा करतोय लोभ या शब्दाशी आणि ऐकतोय हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. मंडळी, माणूस आयुष्यभर माझं माझं करत साठवत राहतोय. आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्याला देण्याची वृत्ती म्हणजेच उदारता, पण ती संपली की उरतो तो फक्त कंजूषपणा. साठवलेल्या धनापेक्षा वाटलेलं सुख हे जास्त आनंदी असतं ना. आता ऐकूया एहसास या चित्रपटासाठी शंकर महादेवन यांच्या आवाजात प्रवीण भारद्वाज यांची रचना, संगीत आनंदराज आनंद यांचं.

0: मंडळी, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आम्ही आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, सायंकाळचे 5:30 झाली आहेत. ऐकूया कृषी संवाद याविषयी हर्षद नाईक यांच्याशी नेत्रप्रभा दळवी यांनी साधलेला संवाद. सादरकर्ते डॉ दीपक ठमके.
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत कृषी क्षेत्रात काम करणारे हर्षद प्रकाश नाईक यांना. त्यांनी उद्यान विद्येतील उच्च शिक्षण घेतले असून ते उद्यान विद्या महाविद्यालय मुळदे येथे वरिष्ठ संशोधन शास्त्र म्हणून कार्यरत आहेत. शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष शेतावर जाऊन मार्गदर्शन करणे आणि जायफळाच्या विविध वाणांची राष्ट्रीय स्तरावर नोंदणी करण्यात मोलाचं योगदान देणं अशा अनेक स्तरावर त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या अनुभवांविषयी. नमस्कार सर.
2: नमस्कार मॅडम.
1: आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. सर, उद्यानविद्या या विषयाची निवड करण्याचे खास कारण काय?
2: उद्यानविद्या म्हणजे प्रथमपासूनच मला शेतीची आवड आहे आणि 10वी 12वी नंतर जेव्हा माझं शिक्षण पूर्ण झालं त्यावेळी नंतरचा एक सक्षम पर्याय म्हणून उद्यानविद्या हे क्षेत्र निवडण्याचा माझा जो हेतू होता तो मी साध्य केला. कारण उद्यानविद्या हा विषय निवडल्यानंतर मला शेतीमागे असणारी माझी आवड ही जोपासता येईल, त्याचप्रमाणे वेगवेगळे मला त्यामध्ये काही नाविन्यपूर्ण प्रयोग करता येईल ज्याचा उपयोग मी माझ्यासोबत असणाऱ्या नव तरुण युवा वर्ग असेल त्यांना मी करू शकतो, किंवा पारंपरिक जे शेती करत असतील त्यांना मी शेतीच्या आधुनिकतेच्या माध्यमातून शेतीसाठी सहकार्य करण्याची माझी थोडीशी इच्छा होती आणि त्यामुळेच मी उद्यानविद्या हा विषय निवडलेला.
1: अच्छा, खूप सुंदर. सर, तुम्ही स्वतःचं कृषी सेवा केंद्र आणि मार्गदर्शन करताना कोणत्या प्रमुख अडचणी आणि समाधानाचं क्षण तुम्ही अनुभवलं?
2: निश्चितच मॅडम, आपण जसं म्हटलात की कृषी सेवा केंद्र हा फक्त व्यवसाय किंवा उद्योग नाही, तर कृषी सेवा केंद्रांच्या माध्यमातून शेतकरी आपल्याकडे विश्वासाने येत असतात. मग त्यावेळी त्यांना योग्य माहिती दिली जावी आणि आताचा शेतकरी जो आहे त्यांना आधुनिकतेबाबत जास्तीत जास्त माहिती दिली पाहिजे. म्हणजे निश्चितच पारंपरिकतेपासून जर आधुनिकतेकडे वळायचं असेल, शेतीमध्ये बदल घडवायचा असेल, उत्पन्नात वाढ घडून आणायची असेल, रोग कीड नियंत्रण किंवा बदलत्या हवामानावर जर आपल्याला मात करायची असेल तर निश्चितच आपल्याला आधुनिकतेकडे गेलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने मी कृषी सेवा केंद्र हे देखील एक व्यवसाय म्हणून चालू केला. त्यामध्ये मी शेतकऱ्यांशी अधिक जवळतेने जुळून गेलो, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर त्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले आणि सध्या परिस्थितीतही मी ते करतो आहे. शेतकऱ्यांकडे जेव्हा मी जातो त्यावेळी प्रत्यक्ष शेतावर जेव्हा त्यांना सांगतो की काही चुका काही फायदे आहेत ते कसे आपल्याला मिळून घ्यायचे आहेत किंवा काही चुका आहेत त्या कोणत्या पद्धतीने टाळल्या पाहिजेत. शेतकरी काही शेतकरी आहेत ते आधुनिक तंत्रज्ञान वापरून आपल्या शेतीचा विकास करत आहेत, पण काही शेतकरी जे आहेत ते अजूनही पारंपरिकतेकडेच आहेत. पण आपण जसं हवामान बदलत आहे त्याप्रमाणे देखील आपणही थोडस बदलत राहणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतो आणि जे जे काही नवनवीन तंत्रज्ञान म्हणजे कोकण कृषी विद्यापीठ असेल किंवा कृषी विभाग असेल यांच्या मार्फत जे जे काही नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे, रोग असेल किडी असतील किंवा इतर उत्पन्न वाढीच्या दृष्टीने जे काही तंत्रज्ञान विकसित केलं आहे ते शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर जाऊन त्यांच्या बांधापर्यंत पोहोचून त्यांना ते आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करत असतो. आता शेतकरी म्हटलं की थोड्या अडचणी येणारच, कारण शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते थोडेसे वेगळे असतात. कारण शेतकरी विद्यापीठाच्या दृष्टीने प्रयत्न करत नसतो, परंतु आज कोकण कृषी विद्यापीठ जेव्हा काम करतं तेव्हा ते शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने काम करत असतं. परंतु आपण जेव्हा सांगायला जातो शेतकऱ्यांना तेव्हा शेतकरी पटकन ते आत्मसात करत नाही आणि कदाचित त्याचा दुरुपयोग म्हणा किंवा त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होत नाहीये. समाधानाचे जर तुम्ही अनुभव म्हटलात तर काही शेतकरी जे आहेत जास्त करून जर युवा शेतकरी आहेत हे कृषी विभाग म्हणा किंवा विद्यापीठाशी जास्त जवळ जोडलेले आहेत आणि सध्याच्या घडीत युवकांना नोकरीपेक्षा शेतीमध्ये रस वाटायला लागलेला आहे. आपण बघितलं जेव्हा कोरोना काळ होता तेव्हा कोरोना काळात सगळं काही बंद पडलं होतं, परंतु एक विशेष बाब म्हणून कृषी क्षेत्राला एक मुभा दिली होती. कदाचित त्याचाच वापर करून आज आमच्या जिल्ह्यात जर बघितलं तर मुंबई म्हणा किंवा इतर राज्यातून किंवा इतर जिल्ह्यातून आपले जे तरुण बाहेर नोकरीसाठी होते ते आज तरुण आपल्याकडे येऊन प्रत्येक जण आपापली शेती विकसित करताना दिसत आहे. अशी काही जिवंत उदाहरण देखील आपल्या डोळ्यासमोर आहे, जे तरुण वर्ग येऊन आज त्यांनी शेती केलेली आहे आणि शेतीतून ते आपला विकास साधत आहेत. निश्चितच त्या शेतीतही ते चांगले प्रयोग करत आहेत. त्याचा उपयोग आपल्या कोकण कृषी विद्यापीठ म्हणा किंवा इतर कृषी विभागाला देखील होत आहे आणि आपण जे मार्गदर्शन करतो त्या मार्गदर्शनाच्या जीवावर आज ते अगदी समाधानाचं जीवन जगत आहे, ते बघून थोडंसं समाधान वाटतंय.
1: खूप सुंदर सर. जायफळाच्या वाणांची राष्ट्रीय स्तरावर नोंदणी करण्याच्या प्रक्रियेबद्दल थोडं सांगाल का?
2: निश्चितच. PPVFRA म्हणजे वनस्पती जाती व अधिकार संरक्षण अधिनियम 2001 असा राष्ट्रीय स्तरावर एक प्रकल्प कार्यान्वित आहे. या प्रकल्पाचा संपूर्ण कार्यभार जो आहे तो राष्ट्रीय स्तरावरून केला जातो आणि उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे आणि कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या अंतर्गत आपण जे डस चाचणी केंद्र म्हणजे डस म्हणजे DUS डिस्टिंक्टिवनेस युनिफॉर्मिटी स्टॅबिलिटी म्हणजे वेगळेपणा स्थिरता आणि एकरूपता हे तीन गोष्टी जर एकत्र असतील तर असं डस चाचणी केंद्र आपले उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथे कार्यान्वित आहे. आता याचा जर उपयोग म्हणाल तर या प्रकल्पांतर्गत आपण विविध प्रकारच्या वाणांची नोंदणी करतो. आता हे वाण कोणते असावेत असं जर तुम्ही विचार करत असाल तर हे जे वाण आहेत हे वडिलोपार्जित असावे, म्हणजे जवळपास 30 ते 35 वर्षापूर्वी ते नुसतं झाड लावलेलं असावं, म्हणजे ते कुठच्याही प्रकारचं कलम नसावं किंवा नुकतीच 10 वर्षापूर्वी लावलेलं रोपटं नसावं. ते जवळपास जुनं झाड 30 ते 35 वर्ष झालेलं जुन्या झाडाची आपण त्यासाठी निवड करत असतो आणि हा प्रकल्प कार्यान्वित आहे राष्ट्रीय स्तरावर आणि त्याचा आपल्याला जास्तीत जास्त उपयोग या शेतकऱ्यांना करून घेता आला पाहिजे यासाठी कोकण कृषी विद्यापीठ आणि PPVFRA यामध्ये सामंजस्य करार झाला आणि जवळपास हा 10 वर्ष प्रकल्प आपल्या या कोकण कृषी विद्यापीठामध्ये कार्यरत आहे.
1: अच्छा अच्छा सर. सर मग कोकणातील त्या 14 वाणांची नोंदणी आणि त्यातील सिंधुदुर्गातील 3 वाण याबद्दल विशेष काय सांगाल?
2: आपण जसं म्हटलं की कोकणातील 14 वाण हे रायगड जिल्ह्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंतचे आहेत आणि या 14 वाणांमध्ये विविधता आहे. म्हणजे जायफळ संदर्भातचे हे 14 वाण आपण राष्ट्रीय स्तरावर नोंदणी केलेली आहे. आता याचा जर तुम्ही विचार कराल तर 14 वाण जे आहेत काही वाणांमध्ये त्याची जायपत्री आहे ती जाड आहे, काही वाणांमध्ये बिया मोठ्या आहेत, काही वाणांमध्ये बिया ह्या जुळ्या आहेत, काही वाणांची जायपत्री जी आहे ती अधिक घट्ट आहे. अशा पद्धतीचे विविध वाण हे विकसित करण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार आपण या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 वाण म्हणजे आपण उदाहरण द्यायचं झालं तर अच्युत तेंडुलकर म्हणून आहेत जे तेंडोलीचे आहेत त्यांचे 2 वाण विकसित करण्यात आपण त्यांना सहकार्य केले आहे.
1: कुठले आहेत ते वाण?
2: तेंडोली समर्थ 1 आणि तेंडोली समर्थ 2. आता ह्या दोन्ही वाणांचे जर वैशिष्ट्य सांगायचे झाले तर तेंडोली समर्थ 1 जो आहे तो जुळा आहे, म्हणजे एका फळामध्ये 2 बिया आहेत, त्याची जायपत्री देखील मोठी आहे आणि तेंडोली समर्थ 2 जर असं म्हटलं तर फळाची साईज खूप मोठी आहे, साधारण आंब्यासारखा त्या फळाचा आकार आहे आणि त्याची जायपत्री जी आहे ती खूप जाड आहे, म्हणजे एका सुक्या जायपत्रीचं वजन जवळपास 3 ते 4 ग्रॅम आहे, जे जनरली आपण जो वजन करता हे जास्त वाटतं. असं त्या शेतकऱ्यांची नोंदणी आपण राष्ट्रीय स्तरावर केलेली आहे. त्याचप्रमाणे आपण रघुनाथ नाईक जे आरोष्य आहे तालुका सावंतवाडी येथील, तर त्यांचं देखील ते एक प्रगतशील शेतकरी आहेत आणि त्यांनी सुद्धा जेव्हा आमच्याकडे अप्रोच केला होता त्या माध्यमातून आम्ही त्यांचं देखील राष्ट्रीय स्तरावर नोंदणीसाठी प्रस्ताव पाठवला होता आणि त्यांच्या वाणामध्ये विविधता अशी होती की ते भरपूर उत्पन्न देणारं झाड आहे आणि त्याचे बी जर बघितली तर काही बिया जोड्या आहेत आणि काही बिया एक म्हणजे सिंगल आहे, परंतु त्यांचं जर उत्पन्नाच्या दृष्टीने बघितलं तर एका झाडावर जवळपास 700 ते 800 फळं असतात आणि ही सगळी झाडं जी आहेत ही म्हणजे वडिलोपार्जित आहेत आणि त्यांनी ती नवीन लावलेली नाही आहेत. त्यामुळे ह्या अशा झाडांची निवड आपण या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी वापरत असतो.
1: अच्छा अच्छा.
2: त्यामुळे आम्ही त्यांना प्रत्यक्ष बांधावर जाऊन मार्गदर्शन करत असतो. म्हणजे ह्या जर प्रक्रियेमध्ये तुम्हाला तुमचे वाण जर नोंदवायचे असतील तर त्यासाठी बाबा तुम्हाला काय केलं पाहिजे, तर त्याची पुढे जर तुमचं राष्ट्रीय सर्व नोंदणी झाली तर त्याचं पुढे तुम्हाला कसा उपयोग होईल हे जेव्हा आम्ही प्रत्यक्ष शेतकऱ्यांना जाऊन सांगतो त्यावेळेला आज सिंधुदुर्गातील शेतकरी पुढे येत आहेत आणि आपल्याकडे जे काही विशेष वाण असतील त्यांची आम्हाला आता नोंदणी ते करण्यास सहकार्य करत आहे.
1: सर ही खूप छान अशी गोष्ट आहे. केरळ राज्यातील वाणांच्या नोंदणीमध्ये केलेल्या सहकार्याचा अनुभव कसा होता?
2: निश्चितच मॅडम. आपण जसं म्हणतोय केरळ राज्य आणि महाराष्ट्र राज्य ह्यामध्ये थोडीशी हवामान म्हणा किंवा मातीमध्ये थोडीशी बदल आहे आणि केरळ राज्याचा विचार केला तर ते मसाला पिकांसाठी म्हणून विशेष असं ओळखलं जाणारं राज्य आहे. त्यामुळे जसा आपला शेतकरी आंबा काजू अशी एक पीक पद्धत घेतो त्याच धर्तीवर केरळ राज्यामधील तिथले शेतकरी जे आहेत ते जायफळ वेलची अशा एक पीक पद्धतीमध्ये पारंगत असतात. आता जेव्हा आम्ही या शेतकऱ्यांकडे जेव्हा नोंदणी केली आणि त्यांचं जेव्हा आम्ही निरीक्षणे घ्यायला गेलो तेव्हा अनुभव हे खूप चांगले होते कारण सगळे शिकलेले शेतकरी होते आणि एकाच पिकावर त्यांचं काम असल्यामुळे त्यांना त्या पिकातली सखोल माहिती होती. आमच्या जी काही कमी होती ती आम्ही त्या शेतकऱ्यांकडून मिळवली आणि त्या शेतकऱ्यांना देखील त्या शेतकऱ्यांकडून आमच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा कसा करून घेता येईल याची देखील थोडीशी माहिती.

0: मिळवली. जेव्हा जेव्हा आमचे कार्यक्रम असतात तेव्हा आम्ही ते शेतकऱ्यांना सांगतच असतो. आणि त्या एकेका पिकावर, जसे आपले शेतकरी इथे काजू म्हणा किंवा आंबा ह्या पिकावर जसे लखपती झालेले असतील, तसे ते शेतकरी जायफळ ह्या पिकावर लखपती झालेले आहे. आणि आपण जेव्हा त्यांना नोंदणी करून देतो तेव्हा त्यांच्याकडे त्या पिकाचे पूर्ण अधिकार राहतात. आणि त्या अधिकारावर ते स्वतःच्या नावाने ते जो वाण आहे तो अधिकृतरित्या ते विक्री करू शकतात, किंवा एखाद्या कंपनी बरोबर त्या वाणासंदर्भात ते करार देखील करू शकतात. असा ह्या त्या शेतकऱ्यांना फायदा होत असल्यामुळे ते शेतकरी जास्तीत जास्त आमच्याकडे येऊन आमचे आम्हाला सहकार्य करत असतात.
1: अच्छा, खूप छान सर अनुभव आहे. सर, सिंधुदुर्गातील या तीन वाणांना राष्ट्रीय स्तरावर मानांकन मिळालं, यामागची प्रक्रिया नेमकी कशी असते ते आमच्या श्रोत्यांना सांगा.
0: यामागची प्रक्रियेचा जर विचार केला तर निश्चितच ही प्रक्रिया अगदी सोपी आहे, परंतु या प्रक्रियेमध्ये जेव्हा आम्ही शेतकऱ्यांना आवाहन करतो की तुम्ही यामध्ये या आणि नोंदणी करा, तेव्हा हे शेतकरी थोडेसे मागे पडतात. कारण ही प्रक्रिया आणि हा जो प्रकल्प आहे हा नेमका काय आहे आणि कशा संदर्भात आहे हे त्यांना माहीत नसतं. परंतु हा जर या प्रक्रियेचा किंवा या प्रकल्पाचा विचार केला तर हा जो प्रकल्प आहे तो शेतकऱ्यांना अगदी फायदेशीर आहे. कारण शेतकऱ्यांनी कित्येक वर्ष जतन करून ठेवलेली झाडं असतात, त्यामध्ये काही विशिष्ट वेगळे गुणधर्म जे असतात, त्या झाडांची नोंदणी ही आपण राष्ट्रीय स्तरावर करून शेतकऱ्याला त्याचे त्या झाडाचे अधिकार हे शेतकऱ्यांना वैयक्तिकरित्या आपण देत असतो. आता यामागची प्रक्रिया जर सांगायची तर अगदी सोपी आहे. उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथे डस चाचणी केंद्र हे कार्यान्वित आहे. या प्रकल्पामध्ये अधिकारी असतील, कर्मचारी असतील, हे प्रत्यक्ष शेतावर जातात, शेतकऱ्यांना भेट देतात, त्यांच्याकडील जे काही पीक आहे त्या पिकासंदर्भात सखोल माहिती घेतात. ती माहिती घेतल्यानंतर त्याची निरीक्षण ही सलग 2 वर्ष आपल्याला नोंदवावी लागतात. आणि नोंदून घेतलेली जी निरीक्षणं आहेत ती आपण आपल्या नवी दिल्ली येथे जे आपलं मुख्य कार्यालय आहे त्या कार्यालयाकडे आपण ती पुढच्या कार्यवाहीसाठी पाठवत असतो. आता ही पाठवल्यानंतर त्या कार्यवाही करताना जर त्यांना वाटलं की जे विकसित वाण आहे त्यापेक्षा जर जे शेतकऱ्यांकडे आहे त्या वाणामध्ये जर काही विभिन्नता असेल आणि जे स्थिर असतील तर त्या अशा जातीना आपलं जे प्रकल्प आहे तो राष्ट्रीय स्तरावर नोंदणी देण्याचं काम करत असतो. यासाठी प्रोसिजर म्हणजे आपण जर प्रक्रिया म्हटला तर एक फॉर्म भरून घेतला जातो. फॉर्म नंतर शेतकऱ्यांना त्याच्या पिकाबद्दल असलेली सखोल माहिती विचारून त्यातील सगळे बारकावे हे नमूद करून ते वरच्या ऑथॉरिटीकडे पाठवले जातात. आणि त्यानंतर मग ऑथॉरिटी त्यावर विचार करते की खरंच हे बाबा राष्ट्रीय स्तरावर नोंदणी देण्यासाठी योग्य आहे की जे आपण जी नियमित पिकं आहे त्यासारखंच आहे. या संदर्भात आपलं जे प्रकल्प आहे तो विचार करतो आणि त्यानंतरच निरीक्षणांचा अभ्यास करून मग राष्ट्रीय स्तरावर त्यांना नोंदणी दिली जाते.
1: सर, या मानांकनांमुळे संबंधित शेतकऱ्यांना कोणते फायदे मिळतात?
0: या मानांकनाचा शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होतो, म्हणजे शेतकऱ्यांना त्या झाडाचे अधिकार हे त्यांच्याकडे असतात. उदाहरणार्थ जर द्यायचं झालं तर अच्युत तेंडुलकर यांनी जी जात विकसित केलेली आहे तेंडोली समर्थ 1 हे त्यांनी सुचवलेलं नाव आहे. आज जर ते झाड त्यांना विकायचं असेल तर तेंडोली समर्थ 1 या नावाने ते कुठेही विकू शकतात आणि त्यांचे पूर्णतः अधिकार हे त्यांच्याकडे जतन केलेले आहेत. हे शेतकऱ्यांना त्यांच्याकडे हे ठेवण्याचे अधिकार हे शेतकऱ्यांकडे आपण राखून दिलेले आहेत. आणि जर समजा वाटलं की ह्यामध्ये काहीतरी तफावत होते आहे किंवा माझं झाड कोणीतरी दुसरं चोरून नेलं आहे तर अशा विरोधात आपल्याकडे तशी सुविधा देखील आहे. कारण हा एक कायदा असल्यामुळे यामध्ये शेतकऱ्यांना त्यांचे अधिकार हे बांधील ठेवण्यास मदत होते आणि शेतकऱ्यांना ते जतन करण्यास खूप उपयोगी होतो. या विरोधात जर कोणीतरी त्यांचं झाड चोरून नेऊन विकत असला तरी शेतकरी त्यावर गुन्हा दाखल करू शकतो किंवा केसही दाखल करू शकतो. आणि तशी सोय ही आपल्या प्रकल्पामध्ये करण्यात आलेली आहे की शेतकऱ्यांना त्यांचे अधिकार देऊन त्यांचे अधिकार सुरक्षित ठेवणे हा एक या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. लागवडीचा जर विचार केला तर अशा वाणामुळे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर जायफळाची लागवड होते आणि मोठ्या प्रमाणात जर जायफळाच्या लागवडीला वाव असेल तर आपण जे आता त्यांना जे अधिकार दिले किंवा राष्ट्रीय स्तरावर नोंदणी जी प्राप्त झाली त्या झाडांची कलम जर आपल्या सिंधुदुर्गामधीलच असेल तर कदाचित नवीन युवा शेतकरी असेल तर ते जायफळ लागवडीकडे वळू शकतात आणि निश्चितच त्यांना त्यांच्या शेतीमध्ये त्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो. कारण जायफळ हे असं पीक आहे की त्या पिकाचा प्रत्येक भाग हा वापरात असतो. उदाहरणार्थ जायफळाची वरचं टर्फल म्हटलं तर त्या टर्फलापासून लोणचं, कँडी असे पदार्थ बनवले जातात आणि जायफळ, जायपत्री आणि जायफळ हे सगळं विकलं जातं. त्यामुळे प्रत्येक फळाचा प्रत्येक भाग हा विकला जातो, त्यामुळे प्रत्येक भागाला बाजारभाव आहे. त्यामुळे ह्या फळाकडे वळण्याचं जे शेतकऱ्यांचं किंवा युवा वर्गाचं लक्ष आहे ते निश्चितच जास्त होईल,
1: फायद्याचं होईल
0: निश्चितच. फायदा हा निश्चितच आहे, फक्त एकजुटीने केलं पाहिजे,
1: मेहनत केली पाहिजे,
0: मेहनत केली पाहिजे.
1: हो सर, खरं मेहनत हे महत्त्वाचे आहे ह्या कृषी क्षेत्रात. सर, कृषी विद्यापीठ आणि शेतकरी यांच्यातील सहकार्य कसं असतं, काय सांगाल?
0: कृषी विद्यापीठ निश्चितच शेतकऱ्यांसाठी कार्यरत असतं, आणि काही योजना आहेत किंवा काही तंत्रज्ञान आहे, शेतकऱ्यांना होणारा त्रास विचारात घेऊनच त्यावर तंत्रज्ञान कृषी विद्यापीठ ही विकसित करत असतात. त्यामुळे कृषी विद्यापीठाने विकसित केलेली तंत्रज्ञान बरेच आहेत, परंतु आज शेतकरी ती कितपत वापरते आणि त्याचा किती वापर होतो हे प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असतं. कारण कृषी विद्यापीठ जेवढं शक्य होईल तेवढं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते शेतकऱ्यांना सांगून त्याचं प्रत्यक्षिक दाखवून त्यांना त्याचं महत्व पटवून देत असतं, परंतु त्यानंतर शेतकरी प्रत्यक्ष किती अंमलात आणतं आणि त्याचा वापर आपल्या उत्पन्न वाढीसाठी म्हणा कसं करून घेतात, तर ते देखील खूप महत्वाचं ठरतं. निश्चितच विद्यापीठ ही, कृषी विद्यापीठ ही शेतकऱ्यांसाठीच आहेत आणि ह्यापुढेही ते शेतकऱ्यांसाठीच काम करणार आहे. फक्त शेतकऱ्यांनी पुढे येऊन आपल्या देखील समस्या विद्यापीठाकडे मांडणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यावर विद्यापीठ विचार करतील आणि त्यांना शेतकऱ्यांना समाधानकारक अशी सहकार्याची अपेक्षा ठेवतील. आता या प्रकल्पामध्ये जर आपण विचार केला तर या प्रकल्पामध्ये आता जशा आपल्या बातम्या आल्या त्यानंतर कित्येक शेतकरी तुमच्या वेगवेगळ्या गावातून आले आणि म्हणाले की आमच्याकडे हे असं झाड आहे, या झाडामध्ये हे गुणधर्म आहेत, असे बरेच शेतकरी आले. आणि हे जेव्हा शेतकरी आले त्यावेळी आम्ही अभ्यास केला की शेतकऱ्यांकडे जैवविविधता भरपूर आहे, वडिलोपार्जित भरपूर काही आहे, परंतु त्यांना माहीत नाहीये आपल्याला त्या ते जे वाण आहे ते कसे वाढवले पाहिजे किंवा ते वडिलोपार्जित असलेल्या वाणांचा आपल्याला कसा उपयोग करून घेता आला पाहिजे. त्यामुळे आमचं उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे किंवा कोकण कृषी विद्यापीठ असेल यांचा हाच उद्देश आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याची माहिती देऊन त्यांच्याकडे असलेले वाण हे त्यांच्या नावाने राष्ट्रीय स्तरावर नोंदणी करून देऊन त्याचा उपयोग कसा करता येईल. आणि काही नवीन तरुण युवा वर्ग आहेत किंवा काही लोकांनी आपल्या सिंधुदुर्गमध्ये जमिनी घेतल्या त्यांना शेती देखील करायची, ते देखील आमच्याकडे जास्तीत जास्त येत असतात, माहिती घेत असतात. निश्चितच सगळी शास्त्रज्ञ मंडळी असेल किंवा इतर सर्व काही जो स्टाफ असेल, कर्मचारी वर्ग असेल, तो जास्तीत जास्त सहकार्य ह्या शेतकऱ्यांना करत असतो आणि त्यांना त्यांच्या लागवडी संदर्भात असतील किंवा अगदी काढणी पश्चात पर्यंत त्यांना मार्गदर्शन करत असतो. त्यामुळे आता जी ओढ आहे शेतीकडे बघण्याची किंवा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे हा युवा वर्ग असतील किंवा निवृत्त झालेले कर्मचारी देखील असतील हे एकाच पद्धतीने बघत आहे. कारण शेती ही शाश्वत आहे आणि कधी न संपणारी आहे, त्यामुळे शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येकाचा आता बदलत चाललेला आहे आणि ह्यापुढे तो बदलेल यावर माझा ठाम विश्वास.
1: खरं आणि सर ही खूपच छान गोष्ट आहे. खरं आहे सर. सर मग इतर शेतकऱ्यांनी देखील आपल्या वाणांची नोंदणी कशी करावी?
0: इतर शेतकऱ्यांसाठी उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे म्हणजे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत हे महाविद्यालय कार्यान्वित आहे आणि येथे डस चाचणी केंद्र म्हणून एक स्पेशल ऑफिस जे आहे ते कार्यान्वित असून येथे प्रकल्प प्रमुख सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर विजय दळवी सर, प्रकल्प प्रमुख या प्रकल्पाचे डॉक्टर महेश शेडगे सर, सहप्रकल्प प्रमुख डॉक्टर जया वायक मॅडम, त्याचप्रमाणे मी आणि माझे सहकारी हे या शेतकरी जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही त्यांना यातील बारकावे सांगतो की बाबा शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, शेतकऱ्यांनी कोणती माहिती पुरवली पाहिजे, शेतकऱ्यांनी जे नोंदणी करतात त्या पिकाचा मुख्य फळाचा कालावधी कधी आहे, म्हणजे फळ हे कोणत्या कालावधीत तयार होतं, त्यावेळेला तिथं भेट देणं शक्य आहे का, ह्या सर्व बाबींची आम्ही माहिती देतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथे या संदर्भात संपर्क साधावा. निश्चित आम्ही शेतकऱ्यांना राष्ट्रीय स्तरावर नोंदणी करण्यापर्यंतचे जे मार्गदर्शन आहे ते अगदी मोफत करत असतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा फायदा करून घेणं फार अत्यावश्यक आहे.
1: बाकीच्या पिकांसाठी पण तुम्ही मार्गदर्शन करता?
0: हो, जायफळ आणि कोकम असे आमचे दोन प्रकल्प इथे कार्यान्वित आहे, परंतु इतर पिकांसाठी देखील आपण मार्गदर्शन करत असतो. आणि तसंच जर विचार केला तर उत्तम फोंडेकर म्हणून आहे तर त्यांचा एक लाल शेवगा जो आहे तो देखील ते जेव्हा आमच्याकडे आले त्यानंतर आम्ही त्यांचा लाल शेवग्याचं देखील राष्ट्रीय स्तरावर नोंदणी करून देण्यास त्यांना मदत केली होती. त्यामुळे फक्त आता कोकण म्हटलं तर फक्त जायफळ आणि कोकम हे नाही विचार करत आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पुढे आणायचं असेल तर आपण इतर पिकांचा याबाबत विचार करतो. त्या बाबतीतच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पपनस, कांदे, नाचणी याबाबत माहिती आमच्याकडून शेतकरी घेऊन गेलेले आहे, परंतु ते त्यांच्या वेळेप्रमाणे आम्हाला सांगतील आणि आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे तुम्हाला यासाठी जेवढी काही मदत लागेल ती आम्ही तुम्हाला अगदी मोफत करू, आम्ही तुमच्या प्रत्यक्ष बांधावर येऊ, तुम्ही फक्त आम्हाला त्या पिकाचा कालावधी कळवा, म्हणजे आम्ही त्या कालावधी देऊन ती निरीक्षण घेऊ. कारण निरीक्षण ही फार महत्वाची असतात आणि ती वेळेत घेतली गेली पाहिजे. एकदा त्याचा वेळ निघून गेला की त्या नंतर निरीक्षण घेऊ शकत नाही, मग त्यासाठी तो अख्खा हंगाम थांबावा लागतो. त्यामुळे त्या वेळेमध्ये आपण ती निरीक्षण घेतली पाहिजेत आणि त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना आवाहन करत असतो. आणि आपल्या सिंधुदुर्ग मधील शेतकरी जर म्हटलं तर खूप सहकार्य करणारे असतात, फक्त माहिती अभावी ते थोडेसे मागे राहिलेले आहेत. त्यामुळे आपण यावर आम्ही मात करून आम्ही प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना माहिती देणार आणि ती पण अगदी मोफत देणार, त्यासाठी कुठचंही शुल्क नाहीये. आणि ही जर नोंदणी करायची असेल तर शेतकऱ्यांना च्या नावाने जर तुम्ही ही नोंदणी करत असाल तर राष्ट्रीय स्तरावर ही नोंदणी अगदी मोफत होते. आणि जर एखाद्या संस्थेच्या किंवा एखाद्या कंपनीच्या नावावर जर करायची असेल तर त्याला नाममात्र शुल्क हे आकारला जात असतं.
1: अच्छा अच्छा, खूप सुंदर असं तुमचं कार्य आहे आणि मार्गदर्शन सुद्धा तुम्ही सुंदर करता. सर, कोकम लागवडी संदर्भात तुम्ही अजून काय मार्गदर्शन करता शेतकऱ्यांना?
0: म्हणजे डस चाचणी केंद्र कोकम हे आमच्या इथं उद्यानविद्या महाविद्यालय मध्ये ते कार्यरत आहे. जसं डस चाचणी केंद्र जायफळ आहे तसंच काम डस चाचणी केंद्र कोकम हे आहे. हे राष्ट्रीय स्तरावरचे केंद्र असल्यामुळे अख्ख्या भारत देशामध्ये हे कोकम आणि जायफळ काम करणारं चाचणी केंद्र हे आपल्या सिंधुदुर्गामध्ये उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथे कार्यान्वित आहे. आता यामध्ये कोकमची गेल्या वर्षी आम्ही दिवे आगार या भागातील 3 शेतकऱ्यांची राष्ट्रीय स्तरावर नोंदणी केलेली आहे आणि या वर्षी आम्ही सिंधुदुर्गातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु आम्हाला काही शेतकऱ्यांनी देखील आपल्याकडे बाबा वेगळे वाण आहेत किंवा आपल्याकडे काही कोकमच्या विशिष्ट जाती आहेत या संदर्भात आमच्यापर्यंत देखील आलं पाहिजे अशी थोडी आम्ही शेतकऱ्यांकडून अपेक्षा ठेवतो. कारण यानंतर जी प्रक्रिया आहे ती त्यांना पूर्णपणे मोफत आणि अगदी आम्ही आमच्या परीने पूर्ण करण्यास सहकार्य त्यांना करणार आहोत. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांनी सुद्धा या पुढे यायला पाहिजे. कारण कोकम हे पीक असं आहे की फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्याचा जर विचार केला तर कोकमची लागवड ही मोठ्या प्रमाणात आहे आणि येथे जे वाण आहे ते देखील विविध आहेत आणि वैशिष्ट्य पूर्ण वाण असलेले कोकम देखील आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भरपूर आहे. परंतु शेतकऱ्यांकडे काही वाण आहे ज्यामध्ये काही मध्ये तेलाचं प्रमाण जास्त आहे, ज्याचा उपयोग आपल्याला कोकम बटर जे म्हणतात त्यासाठी आपल्याला करता येतो. काही आहे ती साल जाड आहे, काही आहे त्याच्यामध्ये अँथोसायनिन पिगमेंट आहे तो जास्ती आहे, म्हणजे त्याचा उपयोग आपण त्याचा कलर कोकमचा किंवा आगळ असतो त्याच्या तीव्रतेसाठी आपण त्याचा वापर करत असतो. म्हणजे असे वाण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. आपण आता ते गेल्या वर्षी पासून हा प्रकल्प सुरू झाल्यामुळे आम्ही ह्या वर्षी ते शोधतो आहे, परंतु आम्हाला भेटत आहे नाही असं नाही, परंतु आता त्या नोंदणीकडे आमचा तर जास्त कल आहे. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जायफळ या पिकाबरोबरच कोकम किंवा इतरही पिकाबद्दल राष्ट्रीय स्तरावर नोंदणी करून त्यांना त्याचा कसा फायदा करून देता येईल यासाठी आम्ही निश्चितच कार्यरत राहणार आहोत, आताही आहोत आणि यापुढेही राहणार आहोत. आपण जसं म्हणताय मॅडम ना, तसंच आंबा काजू हे मुख्य पिकं आहे. निश्चितच सिंधुदुर्गातील हवामान या पिकांसाठी अनुकूल आहे, परंतु आता जर बदलतं हवामान तुम्ही बघितलं तर अवेळी पडणारा पाऊस, अवेळी पडणारे वातावरणातील जे काही बदल आहे ते थोडंसं मारक ठरताना दिसत आहे. मागच्या 4-5 वर्षाचा जर अनुभव घेता बघितला तर आंबा पिकामध्ये आणि काजू पिकामध्ये बरेचसे बदल आपल्याला दिसून येते. परंतु तोच जर विचार आपण जायफळ किंवा कोकम किंवा इतर मसाल्याच्या पिकामध्ये जर आपण केला तर त्यामध्ये आपण बघतोय तर रोग कीड हे फार कमी आहेत, त्यामुळे त्यावर जो केला जाणारा खर्च आहे तो फार कमी आहे. त्यामुळे जायफळ म्हणा किंवा कोकम, आता भविष्यामध्ये कोकम जे आहे ते मोठ्या प्रमाणात नगदी पीक ठरणार आहे. कारण कोकम ह्या पिकाची मागणी आताच, कोकम या फळाची मागणी आताच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाढत चाललेली आहे. त्यामुळे भविष्यामध्ये कोकम हे तारक ठरणार असं शेतकऱ्यांना फळ आहे. त्यामुळे गेल्या 2-3 वर्षात, आता आमच्या अभ्यासानुसार गेल्या 2-4 वर्षामध्ये कोकम पिकांची लागवड ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून जास्त होताना दिसत आहे आणि भविष्यामध्ये देखील कोकम या पिकाला जास्त वाव असणार आहे. त्याचप्रमाणे जायफळ या पिकाची शेती करणं फायदेशीर यासाठी ठरतं कारण त्याचा प्रत्येक भाग हा आपण वापरात आणू शकतो. त्यामुळे जायफळ ह्या पिकाचं आपण हे करू शकतो. दालचिनी असेल, काळी मिरी असेल, ह्या पिकाला कीड आणि रोग हे फार कमी असतात. जर तुम्ही तुलना केलात आंबा आणि काजू या पिकावर तर त्या पिकामध्ये जेवढी फवारणी किंवा तेवढं खत व्यवस्थापन जे केलं जातं त्याच्या निम्म्यापेक्षा कमी खर्चामध्ये आपण ही शेती करू शकतो. त्यामुळे
1: फायदा पण त्याचा खूप होतो,
0: फायदा पण भरपूर आहे. फक्त जायफळ या पिकामध्ये आपला शेतकरी मागे आहे कारण जायफळ हे पीक आहे असं आहे की ज्याची काढणी ही मे महिन्यापासून सुरू होते ती अगदी जुलैपर्यंत असते. आणि या कालावधीत आपण माहितीच आहे की सगळ्यात जास्त पाऊस हा आपल्याकडे पडत असतो, त्यामुळे ती फळं पडून कुसतात किंवा बुरशी लागणे असे प्रकार होतात. परंतु जर आपल्याला एक मार्गी जर जायफळ पिकाची शेती करायची असेल तर त्यासाठी मग ड्रायर घेणं,

0: आहे आणि जी माती आहे ती अगदी
1: योग्य
0: अनुकूल
1: आहे.
0: अशी आहे.
1: अच्छा अच्छा आता जाता जाता शेवटी एवढंच, शेतकरी बांधवांना आणि युवकांना तुम्ही कोणता संदेश द्याल?
0: शेतकरी बांधव आणि नवीन जे युवक आहेत, जे तरुण युवक वर्ग आहेत, त्यांनी नोकरीच्या मागे न धावता किंवा नोकरी करूनही शेती करता येईल असे जर मार्ग स्वीकारले तर निश्चितच त्यांना त्याचा फायदा होणार आहे. कारण आपण बघतोय की नोकरीच्या मागे सातत्याचं वाढणारं जे दगदग आहे, प्रवास आहे किंवा इतर काही गोष्टी आहेत, यामुळे थोडंसं मानसिक संतुलन देखील बिघडत चाललेलं आहे. आणि शेती ही शाश्वत आहे. शेती एका वर्षी थोडंसं कमी उत्पन्न देऊन आपल्याला कमी पैसा भेटला असेल, परंतु दुसऱ्या वर्षी तो कव्हर करण्यामध्ये आपल्याला जास्त हे भेटत. त्यामुळे नवीन युवा वर्ग असेल किंवा शेतकरी असेल त्यांना मी विनंती एवढीच करेन की त्यांनी शेती सोडू नये. आणि ज्या आपल्या जमिनी आहेत, ज्या सुपीक जमिनी आहेत, त्या परप्रांतीय म्हणजे किंवा इतर लोकांच्या हाती देऊ नये, जेणेकरून त्यामध्ये असलेली सुपीकता ही पूर्णपणे नष्ट होते. त्यामध्ये आपण काहीतरी चांगलं उगवावं ज्याचा फायदा आपल्याला करून घेता येईल अशा पद्धतीने युवा वर्गाने आपण करून घेणं गरजेचं आहे. कोरोनानंतरचा बराचसा काळ हा युवा वर्ग आपल्या शेतीमध्ये उतरला आहे, परंतु जास्तीत जास्त युवा वर्गाने शेतीकडे उतरणं अत्यावश्यक आहे.
1: मंडळी, आज आपण हर्षद नाईक यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या अनुभवातून शेतीकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन आपल्याला मिळाला. नाविन्य, संशोधन आणि प्रत्यक्ष कामाच्या जोरावर शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिलं आहे. सर, तुम्ही छान असं मार्गदर्शन केलं आपल्या श्रोत्यांना, त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोती हो, आताच आपण कृषी संवाद याविषयी हर्षद नाईक यांच्याशी नेत्रप्रभा दळवी यांनी साधलेला संवाद ऐकलात आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून. सादरकर्ते होते डॉक्टर दीपक ठमके. FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आम्ही आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून बोलत आहोत. मंडळी, आता ऐकूया काही संदेश.
3: तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
4: वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM, GNM, BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांची सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
3: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 96 07 17 84 83.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: मंडळी, गावागावातील बचत गटांमुळं आज ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरा मोहरा बदलत आहे. पण हे आर्थिक परिवर्तन नेमकं कसं घडतंय आणि या चळवळीचं भविष्य नेमकं काय आहे हेच जाणून घेण्यासाठी आम्ही घेऊन आलोय एक विशेष मुलाखत. बचत गटांच्या माध्यमातून होणारं आर्थिक परिवर्तन या विषयावर सखोल मार्गदर्शन करतील प्राध्यापक डॉक्टर बालाजी सुरवसे, संवादक निलेश कारेकर, सादर करतील डॉक्टर दीपक ठमके. तेव्हा ऐकायला विसरू नका, दिनांक 15 आणि 16 मे 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 फक्त आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
1: मंडळी, आता ठीक 6 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत. तेव्हा थेट जाऊया दिल्ली स्टुडिओकडे.

0: हा प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजांत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
2: अच्छा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
3: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजांत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुमची तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजांत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
2: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
3: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
2: दीपावली.
3: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
2: अर्थातच लक्ष्मी पूजन.
3: कुठल्या दिवशी येतं?
2: अमावस्येला.
3: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
2: बरोबर आहे.
3: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
2: हो.
3: घरातली जळमट काढता.
2: करे.
3: म्हणजे काय तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
2: बरोबर.
3: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्या.
2: अमावस्येचा.
3: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
2: अरे वा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
3: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
2: का?
3: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
2: अच्छा.
3: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
2: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
3: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
2: बर.
3: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी तुम्ही देत का नाही.
2: हो.
3: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
2: अच्छा.
3: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातू मध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
2: बर.
3: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
2: अच्छा.
3: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातू मध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
2: अच्छा.
3: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
2: हा,
3: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
2: अच्छा.
3: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
2: दादा, आता एक महत्वाचा

0: प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
1: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा,
0: हा
1: लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स
0: करेक्ट करेक्ट
1: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
0: हो हो
1: बरोबर ना.
0: बरोबर बरोबर.
1: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
0: आहे.
1: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
0: बरोबर.
1: देवानी दिलेले
0: हो.
1: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही, त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
0: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
1: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
0: अच्छा.
1: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
0: वा वा वा.
1: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात.
0: हो.
1: चांगले दिवस आहेत.
0: हो.
1: पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
0: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
1: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या बोटाचं माप लागणार.
0: हो.
1: त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
0: अच्छा.
1: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
0: अरे वा दादा, आता श्री गजांतलक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
1: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
0: ओके.
1: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
0: बर.
1: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
0: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
1: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
0: हो.
1: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
0: करेक्ट.
1: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेलेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
0: बरोबर.
1: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
0: अच्छा.
1: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
0: आहे. बरोबर आहे.
1: त्यामुळे परत 1 वर्ष पुढे जाईल, तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
0: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची.
1: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
0: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0202-44-78-286 किंवा 0202-44-78-286 244-80-135.
2: श्रोते हो, आताच आपण जितेंद्र घोडके सराफ हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून. FM बँड 103.6 MHz वराणी न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. मंडळी, सायंकाळचे 6:15 होत आहेत. ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम आणि मी आपल्यासोबत निलेश कारेकर. श्रोते हो, आता ऐकूया वामन धाकडे यांच्या आवाजात शांतराम नांदगावकर यांची रचना, संगीत प्रभाकर धाकडे यांचं.

मंडळी, आताच आपण अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात यशवंत देव यांची रचना ऐकलीत. संगीत होतं अनिल अरुण यांचं. या रचनेबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आम्ही आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 6:25 होत आहेत. आता ऐकूया उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि आजचा सुविचार. मंडळी, शुक्रवार दिनांक 15 मे रोजी आमची प्रातकालीन सभा सुरू होईल 5:51. यात संकेतधून, प्रसारण उद्घोषणा, विषय समन्वित आणि इतर कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:25 दिलखुलास हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीचं

सारण ऐकू शकाल. दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 3 प्रादेशिक बातमी आपण ऐकू शकाल. सायंकाळी 5 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण. यात प्रारंभिक उद्घोषणा, कार्यक्रमांची रूपरेषा आणि मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 5:30 ऐकू शकाल बचत गटांच्या माध्यमातून होणारं आर्थिक परिवर्तन. याविषयी डॉ बालाजी सुरावसे यांची निलेश कारेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला. सादरकर्ते आहेत डॉ दीपक ठमके. ठीक 6 हिंदी समाचार. 5:05 नाट्यसंगीत. 5:25 शनिवार दिनांक 16 रोजच्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि सुविचार. 6:30 भक्तीसंगीत. 7 प्रादेशिक बातम्या. 7:10 ते 11:10 अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. दरम्यान रात्री ठीक 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. ही होती उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा. मंडळी आता ऐकूया आजचा सुविचार. श्रोतेहो, माणसानं कुंडीतल्या नव्हे तर जमिनीवर लावलेल्या झाडासारखं असावं. कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं. याचा अर्थ असा आहे, जर तुम्हाला समाजात स्वतःचं नाव आणि ओळख निर्माण करायची असेल ना, तर संकटांना आणि इतर कष्टांना सामोरे जावं लागेल. संघर्षाशिवाय यश हे मिळत नाही, हाच यामागचा मुख्य विचार आहे. आता ऐकूया हे गीत अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात, संगीत अनिल अरुण यांचं.

मंडळी, आम्ही आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 6:30 होत आहेत. आता ऐकूया भक्तीसंगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, शब्दांना धार असते आणि शब्दांना आधारही असतो. आपण काय बोलतो यापेक्षा ते कसे बोलतो यावर समोरच्याचं मन हे अवलंबून असतं. आपल्या एका गोड शब्दामुळं एखाद्याचं दुःख हलकं होऊ शकतं. समर्थ रामदास स्वामी म्हणतात की विचारुणी बोले विवंचुनी चाले, तयाचेनी संतप्त तेही निवाले. याप्रमाणे माणसानं नेहमी विचार करून बोलावं आणि समजून बसावं आणि वागावं. अशा शांत आणि समजूतदार वागण्यामुळं दुःखी माणसालाही आधार मिळतो. भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया शंकर घाणेकर यांच्या आवाजातली ही भक्तिरचना.

0: ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेजकडे दुर्लक्ष करू नका, तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
4: वाय डी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांशी सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
3: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 96 07 17 84 83.
5: मंडळी, गावागावातील बचत गटांमुळे आज ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरा मोहरा बदलत आहे. पण हे आर्थिक परिवर्तन नेमकं कसं घडतंय आणि या चळवळीचं भविष्य नेमकं काय आहे हेच जाणून घेण्यासाठी आम्ही घेऊन आलोय एक विशेष मुलाखत. बचत गटांच्या माध्यमातून होणारं आर्थिक परिवर्तन या विषयावर सखोल मार्गदर्शन करतील प्राध्यापक डॉक्टर बालाजी सुरवसे, संवादक निलेश कारेकर, सादर करतील डॉक्टर दीपक ठमके. तेव्हा ऐकायला विसरू नका, दिनांक 15 आणि 16 मे 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 फक्त आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. श्रोती हो, आपण ऐकताय भक्ती संगीताचा कार्यक्रम. मंडळी, बाहेरून कितीही नटलो तरी जोपर्यंत अंतर्मन शुद्ध होत नाही ना, तोपर्यंत ईश्वरी चैतन्याचा अनुभव आपल्याला येत नाही. विचारांची शुद्धता हीच खरी भक्ती मानली जाते. माणसाचा खरा मान हा त्याच्या बाह्य रूपापेक्षा त्याच्या योग्य विचारांवर आणि संयमी वाणीवर हा अवलंबून असतो. शुद्ध आचरण हीच संतांच्या शिकवणीचं खरं सार आहे. आता ऐकूया वसंत आजगावकर यांच्या आवाजातली भक्तिरचना.

0: श्रोते हो जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
1: श्रुती हो, आपण आनंद घेत आहे भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचा. मंडळी, संत रामदास स्वामी म्हणत आहेत की बरे शोधल्याशिवीन बोलू नको हो, जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो. बाहेरून आपण कितीही नटलो तरी जोपर्यंत अंतर्मन शुद्ध होत नाही तोपर्यंत ईश्वरी चैतन्याचा अनुभव आपल्याला येतच नाही. विचारांची शुद्धता हीच खरी आपली भक्ती आहे. आपण समाजाचे देणे लागतो, आपल्या हातून कोणाचं तरी भलं व्हावं हीच भावना प्रत्येक माणसाला श्रेष्ठ बनवते. आपल्या बोलण्यानं कोणाच्या जखमेवर फुंकर घातली गेली तरच ते प्रत्येक माणसाचं मोठं पुण्य मानलं जातं. आता ऐकूया दशरथ पुजारी यांच्या आवाजातली भक्तिरचना.

श्रोतेहो, आताच आपण संत तुकाराम महाराज यांचा अभंग ऐकला दशरथ पुजारी यांच्या स्वरात. मंडळी, स्वतःला घडवणं ही एक निरंतर प्रक्रिया आहे. स्वतःच्या चुका शोधणं आणि त्या सुधारणं हीच प्रगतीची पहिली पायरी आहे. जग आपल्याला तेव्हाच मान देतं जेव्हा आपण स्वतःला शिस्त लावतो. या विचाराबरोबरच भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया इंदीवर यांची देशभक्ती परचना कल्याणजी आनंदजी यांच्या संगीत साथीनं, सुराही महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांचा.

श्रोतेहो, या रचनेबरोबरच भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आम्ही आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून बोलत आहोत, FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. रसिक हो, आता ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. त्यानंतर 7:10 ते 11:10 विविधरंगी कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान रात्री ठीक 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. आता काही जाहिराती आणि संदेश, त्यानंतर प्रादेशिक बातम्यांसाठी जाऊया मुंबई केंद्राकडे. तोपर्यंत निलेशला अनुमती द्या. नमस्कार.

0: मराठी महिला महासंघाच्या संस्थापिका अध्यक्षा सी ए जयश्री कर्वे यांच्याशी शुक्रवार दिनांक 15 मे रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्डवर.
1: रसिकः शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
2: आज रत्नमाणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता.
1: हसले मनी चांदणे, शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. आमचे हे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता आहात.
4: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी, दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अलावा आकाशवाणी और दूरदर्शन के यूट्यूब चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से भी. तो याद रखें, रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
5: श्रोते हो, एखादी वास्तू, इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
6: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाइट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
7: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही. वनिता मंडळ.

मध्यम लहरी 537.6 मीटर 57558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर काही क्षणातच आपण ऐकू शकाल बातम्या.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य. राज्यातल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक असलेली नंबर प्लेट 1 जुलैपासून अनिवार्य. राज्यात मतदार याद्यांच्या

0: या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार आणि नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमधून निवृत्त प्राध्यापकाला अटक, पुण्यातूनही दोघे अटकेत. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या, पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल. साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे. मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून पाम तेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला शासकीय उपाहारगृह, अंगणवाडी, रुग्णालय आणि वसतिगृहांमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. यासाठी मेन्यूतही बदल केला जाणार आहे. काटकसर आणि इंधन बचतीसाठी सरकारनं काल प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात हे आदेश नमूद आहेत. कोणत्याही कारणांसाठी बाईक रॅली, वाहनांच्या मिरवणुकांना पोलिसांनी परवानगी देऊ नये असे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. याविषयी मुख्यमंत्री म्हणाले,
1: आम्ही आता आमचे कॉन्व्हॉय देखील सगळ्यांचे कमी केलेले आहेत. सगळ्यांचे जे काही परदेश प्रवास आहेत ते देखील आम्ही आता सगळ्यांचे रद्द केलेले आहेत. आम्ही पुढचे 6 महिने मोठे आयोजन शासनाच्या वतीनं हे करणार नाही आहोत.
0: मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये रेस्टॉरंट आणि हॉटेलांमध्ये पीएनजीचा वापर बंधनकारक केला आहे. तसंच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतल्या दुबार नोंदी काढण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. गैरशेती वापरासाठी युरियाचा गैरवापर रोखण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. खतांचा तर्कसंगत वापर करण्यासाठी कृषी विभागानं माती परीक्षणाची मोहीम राबवावी असंही या परिपत्रकात नमूद आहे. शासकीय जाहिरातींसाठी अनावश्यक खर्च टाळावा, तसंच सजावटीचे दिवे, फ्लेक्स, बॅनर यांचा कमीत कमी वापर करावा. डिजिटल फ्लेक्ससाठी जनरेटर वापरू नये असंही सरकारनं म्हटलं आहे. सर्व प्रशासकीय विभागांनी 6 महिन्यांसाठी सल्लागारांची नियुक्ती करू नये असे निर्देशही या परिपत्रकात नमूद आहेत. पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. यानुसार 6 मोठ्या प्रकल्पातून प्रायोगिक तत्वावर गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्यात येणार असून हा गाळ शेतकऱ्यांना वाटण्यात येणार आहे. यामुळे धरणातला पाणीसाठा वाढेल, शिवाय शेतकऱ्यांना सुपीक गाळ उपलब्ध होईल. हा गाळ शेतकऱ्यांना विनामूल्य उपलब्ध करून दिला जाणार असून त्यांना केवळ वाहतुकीचा खर्च करावा लागणार आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेला बसण्याची संधीची सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांची नियुक्ती आता राखीव प्रवर्गातच होणार असून त्यांना खुल्या प्रवर्गातल्या जागेवर दावा सांगता येणार नाही असा निर्णय मंत्रिमंडळानं आज घेतला. यामुळे आरक्षणाच्या अंमलबजावणीत पारदर्शकता येईल असं सांगितलं जात आहे. मृद आणि जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली असून राज्यातल्या 8767 पदांना मान्यता दिली आहे. नाशिक इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान संस्थेला दरवर्षी 10 लाख रुपये अनुदान देण्यासह इतर निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि एएम इंटेलिजन्स लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात आज 1,14,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार झाला. या प्रकल्पामुळे उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल आणि निमकुशल अशा 8,000 तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. राज्यातल्या वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी येत्या 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवणं अनिवार्य असून त्यासाठी राज्य सरकारनं वाहनधारकांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या नियमाचं उल्लंघन केल्यास 1,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशानं राज्य सरकारनं 1 एप्रिल 2019 नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवणं अनिवार्य केलं आहे. राज्य सरकारनं विदर्भातल्या 550 किलोमीटरच्या महामार्गांना आज मंजुरी दिली. नागपूर गोंदिया, भंडारा गडचिरोली, नागपूर चंद्रपूर आणि नवेगाव मोरे, कोनसारी ते सुरजागड असे हे द्रुतगती मार्ग आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत डिसेंबर 2028 हे महामार्ग पूर्ण करण्याचं नियोजन आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात मतदार यादीच्या SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,44,413 मतदारांची नोंद आहे. जनगणना प्रगणक म्हणून नियुक्त केलेल्या धुळे इथल्या 3 शिक्षिका जनगणनेच्या प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरमधून एका निवृत्त प्राध्यापकाला अटक केली आहे. PV कुलकर्णी लातूरच्या दयानंद महाविद्यालयात कार्यरत होते. नीट परीक्षेचा रसायनशास्त्राचा पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत ते सहभागी होते. CBI ही अटक केली आहे. या प्रकरणी पुण्यातून एका महिला आणि एका विद्यार्थ्याला अटक झाली आहे. नीटच्या पेपरची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्याला शोधणं, त्याच्याकडून पैसे घेणं आणि त्याला पेपर विकणाऱ्या दलालापर्यंत पोहोचवणं ही कामं हे दोघे करत असल्याचा त्यांच्यावर संशय आहे. देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार तेजी दिसून आली. दूरसंचार, औषधी आणि खासगी बँकांच्या समभागांमध्ये खरेदी झाल्यानं ही तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 790 अंकांची वाढ झाली आणि तो 75,399 अंकांवर बंद झाला. निफ्टीही 277 अंकांची वाढ नोंदवत 23,690 अंकांवर बंद झाला. रुपयाची कमजोरी थांबवण्यासाठी सरकारनं योजलेल्या काही उपाययोजनांमुळेही बाजारात तेजी दिसून आली. दरम्यान महानगर गॅसनं मुंबईत CNG दर 2 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून नवीन दर लागू झाले असून 1 किलो CNG साठी आता 84 रुपये मोजावे लागतील. PNG दरात कुठलाही बदल झालेला नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या मार्गाचा व्यापक पुनर्विकास करण्यात आला असून तो आता पूर्णत्वाच्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे आता पंढरपूर वारी ही अधिक सोयीची आणि प्रशस्त होणार आहे असं गडकरी म्हणाले. पालखी महामार्गावरची उर्वरित कामं तात्काळ पूर्ण करण्यात येतील. तसंच रेल्वे प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर वाखरी ते पंढरपूर रस्त्याचं काम तात्काळ पाठपुरावा करून मार्गी लावण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यात आंबा काजू नुकसानाचे पंचनामे करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून कोणताही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी शेतकऱ्यांनी 19 मेपर्यंत आपल्या भागातल्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रं जमा करावीत असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवल्याचं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं आहे. यासंबंधीची जनहित याचिका कुस्तीवीर खाशाबा जाधव फाउंडेशननं दाखल केली आहे. देशातला घाऊक किमतीवर आधारित चलनवाढीचा निर्देशांक एप्रिल अखेर 42 महिन्यातल्या उच्चांकी 8.3% पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा निर्देशांक 3.88% होता. IPL क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हिमाचल प्रदेशातल्या धर्मशाला इथं संध्याकाळी 7:30 सुरू होणाऱ्या या सामन्यात मुंबईनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. CBIनं आज अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड विरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एका तक्रारीसंदर्भात मुंबई, गुरुग्राम आणि बंगळुरू या 3 शहरांमधल्या 7 ठिकाणांवर छापे टाकले. या छाप्यात काही कागदपत्रं जप्त करण्यात आली असून पुढचा तपास सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पाम तेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य. राज्यातल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक असलेली नंबर प्लेट 1 जुलैपासून अनिवार्य. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरमधून निवृत्त प्राध्यापकाला अटक, पुण्यातूनही दोघे अटकेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच एआयआर मराठी ही डीटीएच उपग्रह वाहिनी. आमचे कार्यक्रम न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता आहात.

0: रसिकः शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
1: आज रत्नमाणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता.
0: हसले मनी चांदणे. शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
3: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
2: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.
4: श्रोते हो, जागतिक कुटुंब दिनानिमित्त संवाद साधूया डोंबिवली महिला महासंघाच्या संस्थापिका अध्यक्षा CA जयश्री कर्वे यांच्याशी. शुक्रवार दिनांक 15 मे रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्डवर.
5: मध्यम लहरी 537.6 मीटर 57558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोते हो आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 7:15 आपण ऐकू शकणार आहात वृत्तविशेष आणि श्रोते हो संध्याकाळी 7:30 वेळ असणार आहे माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमाची. तेव्हा सुरुवातीला ठीक 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू यानंतर काही क्षणातच.

0: सर्व राज्यांचा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन प्रति हेक्टर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन डिवाइडेड बाय नंबर ऑफ स्टेट किंवा भागीले नंबर ऑफ स्टेट असं काढून सरासरी कॉस्ट प्रति हेक्टर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढलं जातं. त्याच्यानंतर पर हेक्टर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन काढल्यानंतर त्याला यील्ड म्हणजे त्याने उत्पादकतेने भागल्यानंतर तुम्हाला प्रति क्विंटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा प्रति क्विंटल उत्पादन खर्च मिळतो. आणि हा उत्पादन खर्च कसा आहे आता यावेळेस कसं दिलंय सर त्यांनी याला ए टू प्लस एफ एल. आता ए टू मध्ये कशाचा समावेश होतो कॉस्ट ए टू उत्पादन खर्च ए टू ची जी संकल्पना आहे ए टू प्लस एफ एल. आता ए टू मध्ये सर्व पेड आउट कॉस्ट म्हणजे तुम्ही बाहेरचं लेबर त्याच्यानंतर तुमच्या बाहेरचं बैल वापर त्याच्यानंतर स्वतःच्या बैलांचा वापर त्याच्यानंतर मशिनरी लेबर हायर्ड मशिनरी चार्जेस किंवा भाड्याने घेतलेला मशिनरी किंवा ट्रॅक्टर हे चार्जेस ह्या अनेक ज्याच्यामध्ये किती आहेत सर साधारणपणे पेड आउट कॉस्ट मध्ये कॉस्ट ए वन मध्ये 14 आयटम असे आहेत आणि ए टू मध्ये हे सगळे 14 आयटम अधिक रेंट पेड ऑन म्हणजे आपण भाडेपट्ट्याने घेतलेल्या जमिनीचा भाडेपट्टा किंवा त्याला दिलेलं रेंट किंवा भाडा आणि याच्यामध्ये ए टू प्लस एफ एल म्हणजे फॅमिली लेबर इम्प्युटेड व्हॅल्यू ऑफ फॅमिली लेबर म्हणजे घरच्या श्रमिक जे वापर याला आपण ए टू एफ एल म्हणतो. याप्रमाणे हे काढलेले कॉस्ट ऑफ कल्टिवेशन पर हेक्टर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन आणि त्याला पर हेक्टर उत्पादकतेने आता राष्ट्रीय सरासरी उत्पादकता जी मिळते त्याने भागल्यानंतर तुम्हाला पर हेक्टर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन मिळतो. म्हणजे पहिल्यांदा प्रति हेक्टर त्यानंतर उत्पादकतेचा विचार केल्यानंतर तुम्हाला प्रति क्विंटल मिळतं आणि हा ए टू एफ एल प्रमाणे प्लस 50% त्याच्यामध्ये ऍड करून गव्हर्नमेंटनीही मिनिमम सपोर्ट प्राइसेस या वर्षीच्या खरीप मार्केट सीझन असा म्हटलं जातं त्याला के एम एस खरीप मार्केट सीझन 2026-27 आणि हे मग कॅबिनेट कडे अप्रुव्हलला पाठवलं जातं आणि कॅबिनेटचं अप्रुव्हल त्याला मिळाल्यानंतर सीएसीपी किंवा कॅबिनेट प्रेस नोट मार्फत त्या किमान आधारभूत किमती सर्व देशासाठी पीक निहाय डिक्लेअर केल्या जातात आणि या वर्षीच्या खरीप मार्केट सीझन 26-27 साठी त्या किमती आपल्या समोर आता आहेत.
1: श्रोते हो, किमान आधारभूत किंमत ठरवताना सरकारकडून किती सकारात्मकतेने विचार केला जातो हे आपण ऐकलं. ही किमान आधारभूत किंमत ठरवण्याचा गेल्या काही वर्षांमधला तुलनात्मक अभ्यास, सध्याच्या सरकारनं त्यामध्ये सातत्यानं केलेली वाढ, यामधली राज्यांची जबाबदारी आणि शेतीच्या उत्पादनातल्या इतर काही अडचणी याविषयीही प्राध्यापक डॉ ज्ञानदेव तळुले यांनी विस्तृत विवेचन केलं. ते म्हणाले,
0: एमएसपीच्या दरामध्ये वाढ होत गेली आहे राष्ट्रीय पातळीवर हे सत्य आहे नंबर एक. नंबर दोन आणि त्या नंबर दोनला सुरुवात करताना परंतु सुरुवात करावी लागेल आपल्याला कारण इनपुट कॉस्ट सुद्धा ऍग्रीकल्चर सातत्याने वाढत जातात. आता एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला याच्यामध्ये सांगतो. उदाहरणार्थ 2006 नरेगाची सुरुवात झाली आणि नरेगाची सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक राज्यामधील रुरल अनस्किल्ड वेजेस आणखी अनस्किल्ड लेबर वेजेस आणि त्याच्यामध्ये कृषी श्रमिकांचा समावेश होतो याच्या रोजंदारीमध्ये प्रचंड वाढ होत गेल्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढला कारण आपली शेती श्रमप्रधान स्वरूपाची शेती आहे आणि म्हणून लेबर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन महत्वाची त्याच्यात आल्यानंतर हा एक भाग झाला. त्याच्यानंतर बाकीचे जे इनपुट्स आहेत फर्टिलायझर पेस्टिसाईड यांच्या कॉस्ट वाढत गेलेल्या या सगळ्या गोष्टींचा विचार करता याचा प्रेशर शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर तो अधिक आहे आणि याच्यावर विचार करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. एमएसपी वाढल्या त्याबद्दल वाद नाही, सरकार प्रयत्न करतोय त्याबद्दल वाद नाही, परंतु या गोष्टींचा विचार करणं. उदाहरणार्थ लेबर कॉस्ट प्रचंड वाढलेले आणि अलीकडची गोष्ट तुम्हाला एक सांगतो याच्या 10 राज्यांमध्ये म्हणजे महाराष्ट्र कर्नाटका आंध्र प्रदेश तेलंगणा वेस्ट बेंगॉल मध्य प्रदेश दिल्ली पंजाब अशा राज्यांमध्ये ह्याच्या फ्रीबीज सगळ्या आपण वाटतोय म्हणजे मी लाडकी बहिणीचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख करेल. याचा सुद्धा परिणाम मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये लेबर मिळण्यावर आणि शेतीचा श्रमिक खर्च वाढण्यावर मोठ्या प्रमाणात झालाय. ही सुद्धा गोष्ट शेतकऱ्यांवर प्रेशर निर्माण करणारी झाली. म्हणजे ज्या शेतकरी कुटुंबात लाडकी बहिणी मिळते त्या शेतकरी कुटुंबाला शेतीच्या रोजगारावर पूर्वीपेक्षा अधिक खर्च करावा लागतोय. ही सुद्धा व्यस्तता महत्वाची आहे. म्हणून मिनिमम सपोर्ट प्राइसेस वाढतायत त्याच प्रमाणात कॉस्ट ऑफ कल्टिवेशन सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढते. म्हणजे याची तुलना महत्वाची आपल्याला करावी लागेल आणि दुर्दैवाने आपल्याकडे याची आकडेवारी फारशी इतकी उत्तम स्वरूपाची आकडेवारी तुलनात्मक आकडेवारी उपलब्ध नाही. हा झाला नंबर एक, हा परंतुतला नंबर एक. आणि दुसरी गोष्ट मिनिमम सपोर्ट प्राइसेस डिक्लेअर होतात, परंतु राज्यनिहाय

0: त्या किमतींना खरेदी यंत्रणा उपलब्ध आहे का? आणि अशी खरेदी यंत्रणा जर उपलब्ध नसेल राज्यनी आहे आणि प्रकरच्याचं उदाहरण महाराष्ट्राचं सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घ्यावं लागेल की म्हणून अशी खरेदी यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे की जे प्रेशर फ्रॉम बॉटम खालून किमतींना मार्केट किमतींना वर ढकलू शकेल ही यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला अनेकदा बाजारातल्या किमती ज्याला स्टेट मॉडेल एव्हरेज मॉडेल मार्केट प्राइसेस अशी त्याला आता त्याचं ट्रान्सलेशन कसं करू माझ्या लक्षात येईना पण आपल्या बाजार किमती किमान आधार किमतींपेक्षा आपल्याला अनेकदा कमी झालेल्या दिसतात या मर्यादांमुळे एमएसपी का वाढत गेलं तर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन वाढत गेलं. कॉस्ट ऑफ कल्टिवेशन का वाढत गेलं तर 2006 नरेगापासूनचे ते प्रामुख्याने इम्पॅक्ट कारण नरेगावर 2008 अभ्यास झाले होते स्वामीनाथन हे संकले सराय अय्यर आणि चेन्नईच्या आयआयटीनं कोईमतूर जिल्ह्यामध्ये स्टडी केले होते माझ्या त्याच्या वाचनात आलेले स्टडी तिथून वाढायला सुरुवात झाली आणि जेव्हा ह्या कॉस्ट ऑफ कल्टिवेशन मधचा परिणाम मिनिमम सपोर्ट प्राइसेस किंवा किमान आधार किमतीवर होतो आणि किमान आधार किमतीचा परिणाम वाढलेल्या किमान आधार किमतीचा परिणाम बाजार किमतीवर संभवतो आणि त्यामुळे खाद्यान्न ज्याला आपण फूड बास्केट ड्रिव्हन इन्फ्लेशन असा शब्दप्रयोग आपण त्याला वापरतो किंवा वापरू शकतो खाद्यान्न महागाई निर्देशांक त्याच्यामुळे वाढत जातो याचा परिणाम उपभोक्त्यांवर होत राहतो. सरकारी तिजोर ऑब्व्हियसली भाग पडतो कारण मोठ्या प्रमाणात आपली प्रोक्युरमेंट आहे. बघा ना आपण किती लाख कोटी लोकांना फूड सिक्युरिटी ऍक्ट अन्न सुरक्षा कायदा 2013 युपीए गव्हर्नमेंट 2 काळामध्ये आलेला कायदा आज एनडीए गव्हर्नमेंटमध्ये तिसऱ्यांदा कंटिन्युअस केलेला आहे एनडीए गव्हर्नमेंटने. मोठ्या प्रमाणात वितरण प्रणाली आहे आपली फूड सिक्युरिटी ऍक्ट अंतर्गत किती कोटी 80 कोटीपेक्षा जास्त लोकांना आपण या वितरण प्रणालीमध्ये फूड सिक्युरिटी ऍक्ट मध्ये देतो हे सगळं एमएसपीला केलेली प्रोक्युरमेंट आणि त्या प्रोक्युरमेंटचे केलेलं वितरण 80 कोटीपेक्षा जास्त लोकांना त्याच्यावर हा भार आहेच ना वेगळा सांगायची काय आवश्यकता आहे.
1: श्रोते हो भारत अन्नधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण देश आहे किंबहुना आपल्या कृषी मालाची निर्यातही मोठी आहे. कोरोनासारख्या संकटाच्या काळातही देशाला याच कृषी उत्पादनांनी तारलं होतं. ही समृद्धी देणारा आपला शेतकरीही समृद्ध व्हावा त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळावं या हेतूनं केंद्र सरकारनं हे हमीभाव वाढवले आहेत. गेल्या काही वर्षात या हमीभावात सातत्यानं वाढ होत आहे. शेतकरी सुखी असेल तर सारा देश सुखी होईल हेच सरकारला यातून सिद्ध करायचं आहे. श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन जीवन भावसार, प्रसारण सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.

वृत्तविशेष हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो आमचे हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता आहात. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.

नमस्कार मंडळी, आजच्या माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज गुरुवार 24 वैशाख शके 1848, दिनांक 14 मे 2026. मंडळी, आता ऐकूया पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील हवामानाचं वृत्त आणि हवामानाचा अंदाज.

0: काल हवामानात कोणताही मोठा बदल नोंदवण्यात आलेला नाही. येत्या 24 तासात आकाश सूर्यप्रकाशित राहील. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज मंडळी आत्ताच आपण ऐकलात. चला तर कार्यक्रमात पुढे वळूया. ऐकूया वनस्पतीचे मुख्य दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचे कार्य, महत्व आणि कमतरतेची लक्षणं याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. डॉक्टर देवदत्त जोंधळे यांच्याशी सुवर्णा कुलकर्णी यांनी केलेली बातचीत आता आपण ऐकूया.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, वनस्पतींचं मुख्य दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचं कार्य, महत्व आणि कमतरतेची जी लक्षणं आहेत, तर याविषयी आज आपण बोलणार आहोत. याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत, जिल्हा रायगड येथील मृदशास्त्रज्ञ डॉक्टर देवदत्त जोंधळे सरांना. नमस्कार सर.
2: नमस्कार.
1: खरं तर पिकांच्या म्हणजे चांगल्या वाढीसाठी अन्नद्रव्यांचं प्रमाण चांगल्या आणि समतोल प्रमाणामध्ये उपलब्ध असणं हे खूप गरजेचं असतं. त्यामध्ये एखादा जरी घटक कमी जास्त झाला तरी पिकांची वाढ अपेक्षित होऊ शकत नसते. यामध्ये कार्बन आहे, ऑक्सिजन आहे आणि हायड्रोजन आहे, तर ही अन्नद्रव्य वनस्पतीची मुख्य अंग असतात. आता वनस्पतींना विशेषतः नत्र, स्फुरद आणि पालाश या पोषक द्रव्यांची सापेक्ष रीतीनं मोठ्या प्रमाणात गरज असते आणि म्हणूनच त्यांना वनस्पतीची प्रमुख पोषक द्रव्य असं म्हटलं जात असतं. त्याप्रमाणेच कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, गंधक आहे, तर यांना आपण दुय्यम पोषक द्रव्य असं म्हणत असतो. तर जे लोह आहे, झिंक आहे, मॅंगेनिज आहे किंवा सिलिकॉन आहे, क्लोरीन आहे, मॉलिब्डेनियम आहे, तर यांना आपण सूक्ष्म पोषक अन्नद्रव्य म्हणतो. तर या सगळ्या अन्नद्रव्यांचं जे कार्य आहे तर ह्याविषयीच आज आपण माहिती घेणार आहोत. सर, आता मला पहिल्यांदाच असं सांगा की ही मुख्य अन्नद्रव्यांची जी कार्य आहेत, तर नत्र, स्फुरद आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
2: वनस्पतीच्या वाढीसाठी जी महत्वाची अन्नद्रव्य आहेत त्याच्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश यांना मुख्य अन्नद्रव्य म्हणतात. का? कारण ही वनस्पतींना जास्त प्रमाणात लागतात म्हणून त्यांना मुख्य अन्नद्रव्य म्हणतात. प्रथम आपण नत्र या मुख्य अन्नद्रव्याचं कार्य बघूया. नत्राचं महत्वाचं कार्य म्हणजे रोपट्याची जोमदार वाढ होते. नंतर प्रथिने, हरितद्रव्ये, विकर यांच्यातील मूलभूत घटक हा नत्र असेल तरच त्यांना तयार करतात, अन्यथा हरितद्रव्य तयार होऊ शकत नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रकाश संश्लेषणामध्ये नत्राचं खूप महत्वाचं योगदान आहे.
1: बरोबर.
2: त्याशिवाय प्रकाश संश्लेषणामध्ये नत्र जर नसेल तर पुढचं अन्न साखळीच
1: तयार होऊ शकणार नाही. बरोबर.
2: दुसरं महत्वाचं म्हणजे स्फुरद. स्फुरदचं कार्य आहे मुळांच्या वाढीसाठी. स्फुरद हे अन्नद्रव्य खूप महत्वाचं आहे. वनस्पतीला शक्ती प्रदान करते आणि फांद्या, फुलं, फळं आणि एकूणच वनस्पतीच्या वाढीसाठी प्रोत्साहन देतं.
1: म्हणजे स्फुरदही तेवढंच गरजेचं आहे.
2: तेवढंच गरजेचं आहे.
1: बरोबर.
2: आणि पालाशचं जर कार्य बघितलं तर वनस्पतीला पाण्याचा ताण सहन करण्यासाठी, कधी कधी कसं होतं उन्हाळ्यामध्ये शेतकरी पाणी देऊ शकत नाही, तर तो ताण सहन करण्याची क्षमता या पालाशमुळे वनस्पतींना मिळत असते. नंतर वनस्पतीला कीड, रोग तसेच अन्य जैविक आणि अजैविक ताण सहन करण्याची शक्ती देते, म्हणजे एक प्रकारची रोगप्रतिकारक क्षमता वनस्पतीमध्ये निर्माण होते पालाशमुळे. आणि पर्णरंध्रे नियमन, म्हणजे आपण जसं श्वासोश्वास घेतो आपल्या नाकाद्वारे, तसं वनस्पती त्यांच्या पानामध्ये पर्णरंध्र असतात, त्याद्वारे बाष्पोत्सर्जन म्हणजे वनस्पतीला आवश्यक असणारं पाणी ठेवतात आणि बाकीचं पाणी बाहेर टाकतात प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये. तर त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं महत्वाचं कार्य पालाश करत असतो. आणि हे म्हणजे इतर पोषक द्रव्यांसारखं आणि साखरेचं वहन करण्यासाठी खूप महत्वाचं कार्य करतात. वनस्पतीच्या खोडांना ताठरता प्रदान करतात. आता आपण कधी कधी बघतो की भात पीक जे आहे ते पावसाळ्यात लोळतं एकदम, तर ते लोळतं कशामुळे? पालाश आणि सिलिकॉन. पालाश जर व्यवस्थित प्रमाणात नाही मिळालं तर ते लोळतं पूर्ण.
1: बरोबर. म्हणजे ते योग्य प्रमाणात
2: असायला हवं. त्याच्यानंतर जी दुय्यम अन्नद्रव्य आहेत, कॅल्शियम, गंधक आणि मॅग्नेशियम, तर कॅल्शियमच्या बाबतीमध्ये काय होतं, वनस्पतीच्या ज्या पेशी भित्तिका असतात म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये आपण सेल म्हणतो, त्या पेशी भित्तिकेतील महत्वाचा भाग आहे आणि त्यामुळे पेशी वेगळी राहते, ती तिचं स्वतःचं संवर्धन करू शकते. नंतर वनस्पतीच्या मुळांची प्रणाली विकसित करते आणि फळांच्या आणि बियांच्या पक्वतेसाठी कॅल्शियम खूप महत्वाचं कार्य करतं. त्याच्यानंतर गंधकचं जर बघितलं आपण तर प्रकाश संश्लेषणास मदत करतं आणि वनस्पतीमध्ये सुवासिक द्रव्यांचे प्रमाण वाढीसाठी खूप आवश्यक आहे. आणि मॅग्नेशियमचं जर बघितलं तर हरितद्रव्याचा हा अविभाज्य भाग आहे. पानांना गडद रंग प्रदान करणे वनस्पतींमध्ये मेद, कार्बोदके आणि जीवनसत्वे तयार करण्यासाठी मदत करतो. त्याचसोबत नत्र, स्फुरद आणि

0: गंधकाच्या शोषणासाठी सुद्धा मॅग्नेशियम मदत करतं. कारण एक जरी अन्नद्रव्य कमी असलं तर ते वनस्पती त्याची चक्र म्हणजे सायकल पूर्ण करू शकत नाही,
1: म्हणजे ते चक्र बिघडू शकतं.
0: हा चक्र बिघडू शकतं, चक्र बिघडू शकतं, उत्पादनात घट होते किंवा कीड रोगांना
1: सगळ्याच परिणाम दिसून येतो. म्हणजे
0: हो हो
1: सर, आता सूक्ष्म अन्नद्रव्य जी आहेत तर त्यांचं नेमकं कसं कार्य आहे?
0: मॅडम खूप चांगला प्रश्न विचारलात आपण. स्वयंपाकामध्ये जेव्हा आई घरी स्वयंपाक करते आणि भाजीमध्ये आईकडून चुकून समजा मीठ एकदम जास्त पडलं तर आपण भाजी खात नाही, कारट झाली म्हणतो, किंवा चुकून आईने भाजीमध्ये मीठच टाकायचं विसरून गेली तर अळणी भाजी झाली आपण असं बोलतो, बरोबर. हे मिठाचं कार्य म्हणजे खूप अत्यंत आणि कमी प्रमाणात लागतं पण खूप महत्वाचं कार्य गरजेचं. तसंच या सूक्ष्म अन्नद्रव्यांचं वनस्पतींचं कार्य आहे, कारण ही सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे त्यांच्या नावामध्येच आहे, सूक्ष्म म्हणजे खूप कमी प्रमाणात लागतात पण त्यांचं कार्य खूप महत्वाचं आहे. जसं की जस्त, जस्ताचं प्रमुख कार्य आहे वनस्पतीमधील कार्बोदकयांचे परिवर्तन करून साखरेचं प्रमाण नियंत्रित करणे हे आहे, बरोबर. तर कार्बोदके आणि प्रथिनांच्या चयापचय प्रक्रियेमध्ये विविध संप्रेरकांद्वारे भाग घेत असतो आणि या व्यतिरिक्त पुनर्जनन प्रक्रियेमध्ये संप्रेरकाद्वारे भाग घेऊन दाण्यांची निर्मिती म्हणजे

0: म्हणतो कार्यक्षमता वाढते. त्यानंतर आपण तांबे या सूक्ष्म अन्नद्रव्याचं जर बघितलं तर तांबे पिकामधील विविध ऑक्सिडेशन आणि रिडक्शन म्हणजे क्षपण प्रक्रियेमध्ये भाग घेतं. ते इलेक्ट्रॉन वाहक आणि उत्प्रेरक आहे. कार्बोदके आणि प्रथिने यांच्या चयापचय प्रक्रियेत महत्वाचा सहभाग होऊन त्यामुळे पिकांची वाढ होण्यास मदत होते. प्रमुख अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करते आणि पिकांची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढवते. बोरॉन हे काय करतं, वनस्पतीमधील पेशींची कार्यशीलता वाढवतो, कार्यक्षमता वाढवतो, पेशींचे विभाजन आणि नवीन पेशींची निर्मिती करणाऱ्या म्हणजे ऑक्सिजन्सला मदत करतो. मुळांद्वारे पाण्याचे शोषण करण्यास मदत होते. पानामध्ये निर्माण होणारी साखर आणि स्टार्च पिकांच्या इतर भागांकडे पोहोचण्यासाठी म्हणजे मुळाकडून खोडाकडे, खोडाकडून पानाकडे, पानाकडून बियांकडे पोहोचण्यास बोरॉनचा महत्वाचा सहभाग असतो. पिकांची अवर्षण सहन करण्याचे म्हणजे पाऊस नाही पडला किंवा पाणी काही कारणामुळे देऊ शकलो नाही तर तो ताण सहन करण्याची क्षमता वाढवतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फळांमध्ये पेक्टिन चे प्रमाण वाढवण्यास मदत करतं, म्हणजे पपईमध्ये पेक्टिनचं प्रमाण असतं आणि फळांची प्रत सुधारते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे परागीकरण आणि फळधारणा यामध्ये बोरॉनचा खूप महत्वाचा वाटा आहे. जर परागीकरण झालंच नाही तर पुढे फळधारणाच होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे बोरॉनचं पण खूप महत्वाचं कार्य आहे. नंतर मॉलिब्डेनम या सूक्ष्म अन्नद्रव्याचं कार्य जर बघितलं परंतु द्विदल पिकांच्या मुळावरील गाठीत वास्तव्य करणाऱ्या या जीवाणूंकडून हवेतील नत्राचे स्थिरीकरण करणे. भुईमुग, हरभरा या पिकांच्या मुळावर गाठी होतात. गाठी होतात म्हणजे काय, हवेतील नत्र शोषून घेतात. पण ते नत्र शोषून करून त्याचं स्थिरीकरण करण्याचं महत्वाचं काम हे मॉलिब्डेनम सूक्ष्म अन्नद्रव्य करतं. याशिवाय लोहाचे जमिनीतून शोषण करून त्याच्या वनस्पतीमध्ये वहन करण्यास मदत होते. फुलांतील पुंकेसराची वाढ सुयोग्य करण्यास सुद्धा हे मदत करतं. क्लोरीनचं महत्वाचं कार्य म्हणजे भाजीपाला पिकाची प्रत सुधारतं. आणि निकेल हे सूक्ष्म अन्नद्रव्य द्विदल पिकात पुनर्जनन प्रक्रियेच्या वेळेस नत्राच्या चयापचय प्रक्रियेत भाग घेतं. इतर अन्नद्रव्यांची बियांकडे वहन करण्यास मदत करते आणि नत्राच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ याच्यामुळे होऊन येते.
1: अच्छा अच्छा, म्हणजे ही सूक्ष्म अन्नद्रव्यांची कार्य आहे. सर आता पोषक मूलद्रव्य सुद्धा आहेत तर त्याविषयी तुम्ही काय सांगा.
0: काही पोषक मूलद्रव्य सुद्धा आहेत जसं की मगाशी पण बोललो होतो की त्याच्यामध्ये सिलिकॉन, कोबाल्ट आणि व्हॅनेडियम हे म्हणजे त्यांना आवश्यकच आहेत वनस्पतींसाठी असं नाही, पण ती असली तर पोषक मूलद्रव्य आहेत. सिलिकॉन हे काय करतं, भात आणि ऊस पिकाकरता खूप महत्वाचं कार्य करतं. या पिकांची कार्यक्षमता वाढवून पेशींना मजबूत करतं. म्हणजे भात पीक लोळत नाही तसंच ऊस सुद्धा लोळत नाही जर सिलिकॉनचं मात्रा व्यवस्थित प्रमाणात असेल तर. तसेच महत्वाचं म्हणजे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव त्या वनस्पतीवर होत नाही सिलिकाचं प्रमाण जर मजबूत असेल तर. सिलिकॉन जे आहे ना तो त्या पिकाच्या खोडाला कडकपणा आणतो, त्याच्यामुळं जे किडी आणि रोग आहेत ते त्यांना पोखरू शकत
1: बरोबर
0: आणि पिकांच्या जमिनीवर लोळण्याचे प्रमाण कमी होते. कोबाल्ट हे द्विदल वर्गीय पिकांमध्ये हवेतील नत्राचे स्थिरीकरण वाढवते. गवतवर्गीय पिकांची प्रत सुधारते. आणि व्हॅनेडियम जे आहे ते द्विदल वर्गीय पिकांमध्ये हवेतील नत्राचे स्थिरीकरण करण्यास मदत करतं किंवा वाढवत.
1: अच्छा, आता सर आपण जी मुख्य अन्नद्रव्य म्हणतो म्हणजे नत्र स्फुरद आहे तर ह्यांचं जे महत्व आहे तर हे काय तुम्ही सांगाल.
0: मुख्य अन्नद्रव्य खूप महत्वाचं यांचं कार्य आहे. जसं की नत्र जो आहे हा मुख्य अन्नद्रव्याचा एक घटक आहे. नत्राचं महत्वाचं कार्य काय असतं वनस्पतीमध्ये, जे प्रोटीन्सच्या निर्मितीसाठी नत्राची गरज असते. जर नत्र उपलब्ध नसेल तर प्रोटीन तयार करू शकणार नाहीत वनस्पती.
1: बरोबर,
0: प्राणी आणि वनस्पतींचे दोघांचेही जीवन प्रोटीन शिवाय अशक्य आहे. प्रोटीन म्हणजे आपलं पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ असे वेगवेगळे जसं म्हणतात ना तसं प्रोटीन शिवाय आपण म्हणजे प्रोटीन म्हणजे कार्बन आणि नायट्रोजनची चेन आहे, ती श्रृंखला जर नसेल तर प्रोटीन तयार करता येणार नाही. दुसरं महत्वाचं म्हणजे वनस्पतीवर नत्राचा प्रभाव फार लवकर जाणवतो. नत्रामुळे काय होतं, नत्र समजा एकदम अतिप्रमाणात झालं, समजा शेतकऱ्यांकडून चुकून युरिया म्हणजे नत्राचं एक उदाहरण आहे, युरिया खतातून नत्र मिळतो. नत्र जर जास्त प्रमाणात दिलं तर झाडांना एकदम गडद हिरवेपणा येतो.
1: अच्छा,
0: आणि या उलट समजा नत्राची कमतरता असेल तर झाडाची पानं पिवळसर पडतात. हे नत्र काय करतं, पानांना गडद हिरवा रंग येतो म्हणून त्याचे प्रकाश संश्लेषण करण्याची गती वाढते आणि शेवटी उत्पादनात वाढ होते. तसंच आपण जर स्फुरदचं बघितलं तर स्फुरद सुद्धा पिकांना आवश्यक असलेल्या एक प्रमुख मूलद्रव्य आहे. वनस्पतीमधील गुणवत्ता सुधारते आणि रोपे पिकण्याची क्रिया अधिक जलद गतीने होते. मातीतील स्फुरदाचे प्रमाण जर कमी झाले तर वनस्पतीकडून होणारे नत्राचे आणि इतर मूलद्रव्यांचे शोषणही कमी होते. स्फुरदचं महत्वाचं कार्य काय, स्फुरदमुळे काय होतं, वनस्पतीची मुळं वाढतात आणि वनस्पतीची मुळं व्यवस्थित वाढल्यामुळे काय होतं, जमिनीतून अन्नद्रव्य वनस्पती शोषून. आपण जसं हाताने जेवण करतो ना तसं वनस्पतींना हात नाहीत, ते त्यांच्या मुळाद्वारे जमिनीतून सगळं अन्न शोषण करत असतात. आणि स्फुरद काय करतं, मुळांची वाढ मजबूत आणि चांगली करतं. मुळं वाढली व्यवस्थित तर सगळे अन्नद्रव्य वनस्पतींना व्यवस्थित घेता येतात. स्फुरद आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध असल्याने पीक वेळेवर फुलऱ्यात येतं आणि त्यापासून बी फळे व्यवस्थित तयार होतात. तसेच जास्त नत्राचा प्रभाव कमी

0: सुद्धा स्फुरदची मदत होते. मुळांची वाढ व्यवस्थित होते आणि पिकांची रोग प्रतिकारक क्षमता वाढते. तिसरं महत्वाचं म्हणजे पालाश, मुख्य अन्नद्रव्य आहे. पालाश काय करतो, नत्र आणि स्फुरद यांच्यात परस्परांमध्ये समन्वय साधतो, दोघांमध्ये दुवा साधतो तो. पालाशमुळे वनस्पतीत स्टार्च, साखर, प्रोटीन, मेद व इतर द्रव्यांची निर्मिती होण्यास मदत होते, उत्पादन आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
1: त्याप्रमाणे सर गंधक सुद्धा जे आहे, तर गंधकाचं सुद्धा महत्व तेवढंच आहे, नाही का?
0: हो हो. गंधक वनस्पतीच्या वाढीसाठी हे अन्नद्रव्य खूप महत्वाचं आहे. सोयाबीनमध्ये थोड्या प्रमाणात वाढ होण्यास गंधकची मदत होते. शेंगवर्गीय पिकांच्या मुळावर जीवाणूंच्या गाठी असतात, या गाठीतून नत्राचे स्थिरीकरण होते आणि गंधकामुळे ही प्रक्रिया जास्त प्रमाणात व्यवस्थित होते. दुसरं महत्वाचं म्हणजे जे भुईमुग किंवा कुठले तेलबियावर्गीय जे पिकं आहेत त्याच्यामध्ये काय होतं, गंधकचं प्रमाण जर व्यवस्थित वाढलं तर त्याच्यामधील तेलाचं प्रमाण म्हणजे ऑइल कंटेंट वाढतं, व्यवस्थित राहतं.
1: अच्छा.
0: नंतर कॅल्शियम हा जो आहे तो प्रोटीनच्या निर्मितीसाठी याची गरज असते, पण हे अन्नद्रव्य कमी पडल्यास वनस्पती गडद हिरवी दिसतात, म्हणजे याचे दुष्परिणाम असे होतात की जर कॅल्शियम कमी असेल तर वनस्पतींना गडद हिरवा रंग येतो. मॅग्नेशियम पानातल्या हरितद्रव्याचा एक अविभाज्य घटक आहे, त्यामुळे हरितद्रव्याचा अभाव पडत नाही आणि प्रकाश संश्लेषण व्यवस्थित आणि चांगलं होतं.
1: अच्छा सर, आता आपण बघितलं तर ही सगळी मुख्य अन्नद्रव्यांचं जे महत्व ते बघितलं. सर आता जसं आपण मुख्य अन्नद्रव्यांचं महत्व पाहिलं तर त्याप्रमाणेच सूक्ष्म अन्नद्रव्यांचं सुद्धा महत्व आहे, तर पिकांच्या दृष्टीने तर ते काय सांगाल तुम्ही?
0: सूक्ष्म अन्नद्रव्यांचं बघितलं ना मॅडम, खूप महत्वाचं कार्य करतात, खूप कमी प्रमाणात लागतात आणि महत्वाचं कार्य करतात. लोहाची कमतरता जर मॅग्नेशियम सारखे जवळ दिसते, नवीन पालवीमध्ये हिरवेपणा नाहीसा होतो, नंतर शिरा हिरव्या होतात, हरित लवकाची वाढ खुंटते, कोवळ्या पानांची वाढ थांबते, पाने पांढरी पडून वरच्या बाजूस वळतात, पाने पातळ होऊन वळतात, वनस्पतीमध्ये अल्फा अमिनो लिओनोलिक आम्लाचे प्रमाण घटते आणि प्रथिनांचे प्रमाण सुद्धा कमी होतं जर लोह व्यवस्थित नसेल तर. विद्राव्य जैवनत्राचे प्रमाण सुद्धा वाढते. सर्वात महत्वाचं म्हणजे मुळांची लांबी जी आहे ती खुंटते, त्यामुळे लहान तंतुमयची वाढ होते आणि वनस्पतींना व्यवस्थित अन्नद्रव्य घेण्यास त्रास होतो. जस्ताच्या बाबतीत जर बघितलं तर जस्ताचं महत्व म्हणजे कसं, वनस्पतीची पानं ही हिरवी पडून कमजोर होतात, पानांच्या शिरांच्या मधल्या भागातील उती मरतात जस्त नसेल तर, शेंड्यातील पाने खुजी होतात, फळांचा आकार बिघडतो, कित्येकदा लिंबूवर्गीय फळांची पाने सुद्धा सडतात, फांद्याच्या किंवा शेंड्याकडील पाने अतिशय बारीक होतात, खोड वाळते आणि पाने पक्व होण्यापूर्वीच अकाली गळतात, साल खडबडीत आणि टणक होऊन चकाकते, कधी कधी पेरूची वाढ जी आहे ती खुंटते, फळांना तडे जातात. द्राक्ष जर बघितलं, द्राक्षात मण्यांचे प्रमाण कमी होऊन त्यांचा आकार लहान होतो. खूप महत्वाची कार्य आहेत, छोटी छोटीच आहेत पण महत्वाची. तांबेचं जर बघितलं आपण तर कोवळ्या पानाच्या शिरामध्ये हरितद्रव्याचं प्रमाण कमी होतं आणि हरितद्रव्याचं प्रमाण कमी झालं की पानं डागाळलेली दिसू लागतात, पानांचा आकार बारीक होऊन ती चुरगळतात, कडा करपा रोगास बळी पडतात, लिंबूवर्गीय फळझाडात सुद्धा नवीन वाढ खुंटते, फळांवर तांबूसर करडे ठिपके दिसतात, शेंड्यामर किंवा डिंकाय रोग होतो, फळांचा रस बेचव होतो. बोरॉनच्या बाबतीत वनस्पतींच्या शेंड्याकडील वाढ ही मंदावते बोरॉनमुळे, म्हणजे बोरॉनची कमतरता असेल तर. कळीचा रंग फिक्कट हिरवा होतो, बोरॉनची कमतरता जास्त असल्यास वाढणारी कळी मरते, पानांचा रंग निळसर हिरवा होऊन ती वेळी वाकडी आणि जाड ठिसूळ होतात, नवीन पाने गुंडाळतात व सुकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे परागकणाची उगवण आणि फलधारणा कमी होते. मॅग्नेटच्या बाबतीत जर बघितलं आपण तर त्याच्या नवीन पानांच्या शिरांमधील भाग हा पिवळा पडतो, तर मॅग्नेशियममुळे पानांमध्ये हरितद्रव्य आणि हरित लवक कमी होतं, पिवळ्या ठिपक्याचे नंतर पिवळ्या पट्ट्यांमध्ये रुपांतर होते आणि जाळीदार शिरांमध्ये करडे डाग दिसतात. शुगर बीटमध्ये पिवळसर छोटेसे डाग, वाटाण्यावर पाण्यासारखे ठिपके आणि बटाट्यामध्ये भुरकट चट्टे दिसून येतात. मॉलिब्डेनच्या बाबतीत सुद्धा जवळजवळ तसंच, म्हणजे नत्राचे कार्य आहे ना, तसंच यांचं सुद्धा मॉलिब्डेनचं कार्य आहे, म्हणजे तो मदत करतो, एकमेकांना रिप्लेस करतात जवळजवळ.
1: सर, अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पिकांवर दिसणारी जी लक्षणं आहेत तर ती आणि त्याच्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो?
0: एखाद्या झाडाला कुठलंही रोप आहे त्याला समजा नत्राची मात्रा कमी पडली तर काय होतं, प्रथमतः त्या झाडाची जुनी जी पानं आहेत ती पिवळी पडतात आणि मुळांची वाढ थांबते किंवा खुंटते, फूट पडते, फळांची वाढ कमी होते आणि कमतरता ही लक्षणं दिसून आली तर आपण काय करायला पाहिजे, 1% युरियाची फवारणी करायला हवी. स्फुरदच्या बाबतीत काय होतं, स्फुरद जर कमी पडलं तर पाने हिरवट लांबट होऊन वाढ खुंटते, पानाची मागील बाजू जी आहे ती जांभळ्या रंगाची असं दिसून येतं. यासाठी आपण 1% डायमोनियम फॉस्फेटची फवारणी करावी. पालाशच्या कमतरता जर असेल तर पानांच्या कडात तांबटसर होऊन पानावर तांबडे आणि पिवळे ठिपके पडतात, खोड आखूड होऊन नंतर हळूहळू पानं गळून पडतात, यासाठी 0.5% सल्फेट ऑफ पोटॅशची फवारणी करावी. लोहाची कमतरता जर असेल तर शेंड्याकडे पानांच्या शिरांमधील भाग पिवळा होतो आणि झाडाची वाढ खुंटते. बोरॉनच्या कमतरतेमुळे झाडाच्या शेंडा आणि कोवळी पाने पांढरट होऊन मरतात, सुरकुत्या पडून पिवळे चट्टे पडतात, फळांवर तांबडे

0: ठिपके पडून भेगा पडतात. इकडे कोकण किनारपट्टीमध्ये जर बघितलं तर सुपारी हे खूप महत्त्वाचं पीक आहे. तर बोरांची जर कमतरता असेल तर सुपारीचं फळ जे आहे ना त्याला तडे जातात मधून,
1: अच्छा.
0: आणि त्याच्यामुळे काय होतं त्याची प्रत खालवली जाते. तर बोरॉन खूप कमी प्रमाणात लागतं पण त्याचं कार्य खूप महत्त्वाचं आहे.
1: महत्वाचं आहे, बरोबर.
0: लोहासाठी काय करावं लागेल, आपल्याला 25 किलो फेरस सल्फेट जमिनीतून शेणखतासोबत देणं आवश्यक आहे.
1: हाँ हाँ
0: आणि बोरॉनसाठी 20 ते 30 ग्राम बोरिक ऍसिड पावडर 10 लिटर पाण्यातून पानांवर फवारणी करावी.
1: अच्छा.
0: जस्तासाठी काय होतं, पाने लहान होऊन शिरांमधील भाग पिवळा होतो आणि पाने ठिकठिकाणी वाळलेली दिसतात. जस्ताची कमतरता जर दिसली तर आपण प्रति हेक्टरी 10 ते 20 किलो झिंक सल्फेट जमिनीतून शेणखतासोबत देणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मंगल जर कमी असेल तर पानांच्या शिरा हिरव्या आणि शिरांमधील भाग क्रमाक्रमाने पिवळा होत जातो. पानाच्या कडा ज्या आहेत त्या पांढऱ्या रंगाच्या होतात. संपूर्ण पान फिकट होऊन नंतर पान गळून पडतं. तर यासाठी हेक्टरी 10 ते 20 किलो मॅंगनीज सल्फेट जमिनीतून शेणखतासोबत देणं आवश्यक आहे. मॉलिब्डेनमची कमतरता जर असेल तर पाने पिवळी होऊन त्यावर तपकिरी ठिपके पडतात. पानांच्या मागच्या बाजूने तपकिरी डिंकासारखा द्रव स्त्रवतो. तर याची कमतरता किंवा उणीव भासली तर त्यावेळेस हेक्टरी 1/2 ते 1/2 किलो सोडियम मॉलिब्डेनम जमिनीतून देणं आवश्यक आहे.
1: अच्छा.
0: तांब्याची जर कमतरता असेल तर झाडाची शेंड्याकडील वाढ खुंटते. झाडांना डायबॅक नावाचा रोग होतो. कधी कधी आपण बघतो की आंब्याचे झाड शेंड्याकडून असं वाळत वाळत सुकत सुकत गेलेले दिसतं. तर हे तांब्याची कमतरता असते. त्याच्यामुळे खोडाची वाढ कमी होते आणि पाने लगेच गळतात. तर यासाठी आपण मोरचूर 40 ग्राम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावं. आणि गंधकची जर कमतरता असेल तर झाडांचा पानांच्या मुळांवर हिरवा रंग होतो व नंतर रोग होतो आणि पाने पूर्ण पिवळी पडून पांढरी पडतात. आणि याच्यासाठी हेक्टरी 20 ते 40 किलो गंधक जमिनीतून द्यायला पाहिजे. तर साधारण कसं होतं मॅडम, जर आपण बघितलं, छोटस उदाहरण सांगतो. दोन मित्र आहेत, ते शर्यत लावतात. माझी भूक 4 चपात्यांची आहे. तर आपण कसं करूया बाबा रे, 4 चपात्यांच्या आपण 8 चपात्या खाऊया. तो सकाळ खाईल, दुपार खाईल, संध्याकाळ खाईल. दुसऱ्या दिवशी समजा सकाळी खाईल, दुपारी खाईल, नंतर म्हणे नाही माझं पोट गच्च झालं, बरोबर. आणि त्याच्या विरुद्ध करतात की ते चटकोर चपातीच खायचं असं म्हणतात. तर 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 8 दिवस खाईल, नंतर म्हणेल माझी भूक भागत नाही, मला 4 चपात्यांची भूक आहे, मी 4 चपात्याच खाईल, बरोबर. तसंच या वनस्पतींचं सुद्धा आहे. त्यांना आपण जेवढं प्रमाणात अन्नद्रव्य दिली ना तीच आवश्यक आहे. त्यांना एकदम जास्त पण देऊन उपयोगाचं नाही आणि कमी पण देऊन उपयोगाचं नाही.
1: बरोबर.
0: समजा जास्त दिली तरी त्या दुष्परिणाम होतो आणि कमी दिली तर कमतरतेचे प्रमाण जाणवतं.
1: बरोबर, नक्कीच. सर, एकंदरीतच ही सगळी चर्चा केली की जे मुख्य दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचं कार्य आहे, तर प्रत्येकाचं कार्य हे त्या त्या दृष्टीने महत्वाचं आहे. कमी पण नाही आणि जास्त पण नाही, अशा प्रमाणात ते असणं गरजेचं आहे. तरच आपल्या पिकांची वाढ चांगली होईल आणि नक्कीच आपल्याला उत्पादन जे मिळणार आहे ते पण चांगल्या प्रकारचं असेल. आणि महत्व ज्याचं सांगितलं, तसंच ती लक्षणं आणि उपाययोजना सुद्धा सांगितल्या आहेत, तर ह्या सगळ्या बाबींकडे शेतकरी बांधवांनी नक्कीच लक्ष द्यायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे जर नियोजन केलं तर त्यांना आर्थिक फायदा पण त्यातनं नक्कीच चांगला
0: आर्थिक फायदा नक्कीच होईल, कारण उत्पादन वाढलं म्हणजे आर्थिक फायदा नक्कीच होईल.
1: नक्कीच, नक्कीच. सर, आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय योग्य अशी माहिती सर्व शेतकरी बांधवांना करून दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: नमस्कार, धन्यवाद.
2: वनस्पतीचे मुख्य दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचे कार्य, महत्व आणि कमतरतेची लक्षणं याविषयी मंडळी आत्ताच आपण माहिती ऐकून घेतली. डॉक्टर देवदत्त जोंधळे यांच्याशी सुवर्णा कुलकर्णी यांनी केलेली बातचीत आपण ऐकत होतात. मंडळी, कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातील हे छानसं गीत.

मंडळी संत तुकाराम यांचा हा अभंग होता लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीतबद्ध केला होता श्रीनिवास खळे यांनी. मंडळी आता वेळ झाली आहे कार्यक्रमात इथे

स्वच्छ भारत अभियान गीत श्रोते हो आपण ऐकलत. आपण ऐकता आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोते हो आमचे कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे 8:05 होत आहेत. आपण 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आपण ऐकू शकणार आहात. 8:15 वेळ असणार आहे लोकसंगीत या कार्यक्रमाची. आजच्या कार्यक्रमाची निर्मिती केली छत्रपती संभाजीनगर केंद्रांनी. सुरुवातीला 8:05 आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी। उष्णतेच्या लाटेमुळे होणारे मृत्यू शून्यावर आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न। राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार। केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून V.D. सतीशन यांच्या नावाची काँग्रेसकडून घोषणा। ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेला नवी दिल्लीत सुरुवात आणि अमेरिका आणि चीनच्या अध्यक्षांच्या दरम्यान बीजिंगमध्ये चर्चा। केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या, पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे। ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल। साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे। मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते। त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे। येणाऱ्या काळात देशात उष्णतेच्या लाटेमुळे एकही जीव जाऊ नये यासाठी सरकार योजना आखत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। गाझियाबाद इथं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या ध्वजप्रदान कार्यक्रमात ते आज बोलत होते। पूर, चक्रीवादळ, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीवेळी जीवितहानी बिलकुल होऊ नये आणि मालमत्तेचं नुकसान कमीत कमी व्हावं हे सरकारचं उद्दिष्ट आहे। उष्णतेच्या लाटेचं देशासमोर गंभीर आव्हान असून याचा सामना करण्यासाठी गृहमंत्रालय सज्ज आहे। येणाऱ्या काळात यामुळे होणारी जीवितहानी शून्यावर आणण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असं शहा म्हणाले।
1: हमारा लक्ष्य आहे जानहानी शून्य हो और संपत्ति का नुकसान न्यूनतम हो। हीट वेव जैसी गंभीर चुनौतियों को भी भारत सरकार का गृह मंत्रालय अब बहुत अच्छे तरीके से इसका सामना करने की तैयारी कर चुका है। आने वाले कुछ वर्ष में भी हम हीट वेव के कारण होने वाली जान हानि को शून्य तक पहुंचाने में हम सफल होंगे।
0: राज्यात मतदार यादीच्या SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं। त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील। त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल। 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील। या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबर

ला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,44,413 मतदारांची नोंद आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नेमणूक करणाऱ्या समितीत केंद्रीय मंत्र्याचा समावेश करण्याच्या सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. निवडणूक आयुक्त अधिनियम 2023च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरली सुनावणी आज न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर झाली. मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत प्रधानमंत्री, विरोधी पक्षनेते आणि एका केंद्रीय मंत्र्याचा समावेश केला गेला आहे. या समितीत केंद्रीय मंत्र्याचा समावेश करण्यामागे काय कारण आहे असा प्रश्न न्यायालयानं विचारला. समितीतली तिसरी व्यक्ती ही तटस्थ असायला हवी, ही समिती स्वतंत्र असायला हवी असं न्यायालयानं या सुनावणीवेळी म्हटलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमधून एका निवृत्त प्राध्यापकाला अटक केली आहे. PV कुलकर्णी लातूरच्या दयानंद महाविद्यालयात कार्यरत होते. नीट परीक्षेचा रसायनशास्त्राचा पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत ते सहभागी होते. CBI ही अटक केली आहे. या प्रकरणी पुण्यातून एका महिला आणि एका विद्यार्थ्याला अटक झाली आहे. नीटच्या पेपरची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्याला शोधणं, त्याच्याकडून पैसे घेणं आणि त्याला पेपर विकणाऱ्या दलालापर्यंत पोहोचवणं ही कामं ही दोघं करत असल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणातल्या इतर 5 आरोपींना दिल्लीतल्या न्यायालयानं 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसनं आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपा दास मुन्शी, मुकुल वासनिक आणि अजय माकन यांनी सतीशन यांच्या नावाची घोषणा केली. कोची जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले सतीशन 2001 परवूर मतदारसंघातून केरळच्या विधानसभेवर आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. 2021 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित UDFच्या पराभवानंतर सतीशन यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये काल 89 जणांचा मृत्यू झाला आहे तर 53 जास्त जण जखमी झाले आहेत. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यभरात धुळीचं वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. धुळीचं वादळ आणि गारपिटीमुळे भिंत कोसळणं, झाडं किंवा विद्युत खांब अंगावर पडून लोक मृत्यूमुखी पडले. सर्वाधिक मृत्यू वीज पडण्याच्या घटनांमुळे झाले आहेत. प्रयागराजमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला तर भदोही जिल्ह्यात 16 जण, मिर्झापूरमध्ये 10, फतेहपूरमध्ये 9, बदायूमध्ये 5 तर बरेली जिल्ह्यात 4 जण दगावले आहेत. देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार तेजी दिसून आली. दूरसंचार, औषधी आणि खासगी बँकांच्या समभागांमध्ये खरेदी झाल्यानं ही तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 790 अंकांची वाढ झाली आणि तो 75,399 अंकांवर बंद झाला. निफ्टी 277 अंकांची वाढ नोंदवत 23,690 अंकांवर बंद झाला. रुपयाची कमजोरी थांबवण्यासाठी सरकारनं योजलेल्या काही उपाययोजनांमुळेही बाजारात तेजी दिसून आली. दरम्यान महानगर गॅसनं मुंबईत CNGचे दर 2 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. आजपासून नवीन दर लागू झाले असून 1 किलो CNGसाठी आता 84 रुपये मोजावे लागतील. PNGच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. देशातला घाऊक किमतीवर आधारित चलनवाढीचा निर्देशांक एप्रिल अखेर 42 महिन्यातल्या उच्चांकी 8.3% पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा निर्देशांक 3.88% होता. खनिज तेल, पेट्रोलियम पदार्थ, नैसर्गिक वायू, धातू आणि खाद्यान्नाच्या व्यतिरिक्त इतर वस्तूंच्या किमती वाढल्यानं या निर्देशांकात ही वाढ झाली आहे. नवी दिल्लीत आजपासून ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेत उपस्थित असणाऱ्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भेट घेतली. रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावरोव, इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची, दक्षिण आफ्रिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री रोनाल्ड लामोला आणि ब्राझीलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मौरो व्हिएरा यांची भेट घेत प्रधानमंत्र्यांनी चर्चा केली. त्याआधी परराष्ट्र व्यवहार मंत्री S. जयशंकर यांनी प्रस्तावनपर भाषण केलं.
शांतता आणि सुरक्षितता हे कायमच जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री यावेळी म्हणाले. या बैठकीचं अध्यक्षस्थान डॉ जयशंकर यांनी भूषवलं. जगात सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे संवाद आणि कूटनीतीचं महत्व अधोरेखित होतं.

0: दहशतवादाविरुद्ध सहकार्य मजबूत करण्याची सामायिक गरज आहे असं ते म्हणाले. या गुंतागुंतीच्या आणि अस्थिर जागतिक परिस्थितीत शाश्वत विकासाला पुढे नेणारा संवाद असावा, तसंच समान मात्र भिन्न जबाबदाऱ्यांच्या तत्वांचं पालन केलं जावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारतीय जहाजावर ओमानच्या समुद्र किनाऱ्याजवळ काल झालेल्या हल्ल्याचा भारतानं निषेध केला आहे. व्यावसायिक जहाज आणि खलाशांना लक्ष्य केलं जात असल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी एका निवेदनाद्वारे नापसंती व्यक्त केली आहे. चीन आणि अमेरिका यांच्यात नवे रचनात्मक द्विपक्षीय संबंध निर्माण करण्यावर दोन्ही देश सहमत आहेत, मात्र तैवान प्रश्नावरून तणाव निर्माण झाला तर संबंध खराब होऊ शकतात असा इशारा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी आज झालेल्या भेटीनंतर जिनपिंग यांनी हे विधान केल्याचं चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. तैवानचा प्रश्न चीन अमेरिका संबंधात अतिशय महत्वाचा आहे. हा प्रश्न नीट हाताळला गेला तर दोन्ही देशांच्या संबंधात स्थिरता येईल, नाहीतर संघर्ष उद्भवू शकतो असं जिनपिंग म्हणाले. गेल्या 9 वर्षातली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा हा पहिलाच चीन दौरा आहे. 2017 डोनाल्ड ट्रम्प यांनीच त्यांच्या पहिल्या कार्यकाळात चीनला भेट दिली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे मृत्यू शून्यावर आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन यांच्या नावाची काँग्रेसकडून घोषणा. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेला नवी दिल्लीत सुरुवात आणि अमेरिका आणि चीनच्या अध्यक्षांच्या दरम्यान बीजिंगमध्ये चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. आमचे हे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता. रात्रीचे 8:15 आणि 35 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. लोकसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुखदेव भगाजी गायकवाड आणि सहकारी यांच्या स्वरातील हे गीत.

लोकसंगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या आमच्या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया माणिक गायकवाड आणि सहकारी यांच्या स्वरातील हे पारंपरिक गीत.

रघुनाथ लक्ष्मण डिकले आणि सहकारी यांच्या स्वरातील या गीताबरोबरच श्रोते हो लोकसंगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. लोकसंगीताचा या कार्यक्रमाची निर्मिती केली होती छत्रपती संभाजीनगर केंद्राने. आपण ऐकता आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोते हो, हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता आहात. रात्रीचे 8:30 वाजून गेलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया दीपाली गजके यांच्या स्वरातील श्रेयश्री तद्वझे यांचं हे गीत.

विद्या करालगीकर यांच्या स्वरातील सुरेश भट यांची ही रचना श्रोतेहो आपण ऐकली आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 8:45 होत आहेत. ठीक 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईट आणि 9:45 इन्साईट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. ते आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला 8:45 समाचार संध्या आपण ऐकू शकाल.

0: है विविध भारती राष्ट्रीय सेवा छाया गीत कार्यक्रम आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में।
1: AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी श्रोते हो आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर देखील ऐकू शकता। रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि 20 सेकंद झालेले आहेत। आता प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। नादब्रह्म अंतर्गत ऐकूया गीता जावडेकर यांनी गायलेला राग सोहनी। विलंबित बंदिश झपतारात निबद्ध आहे बोल आहे कर्म किए, द्रुत बंदिश तीन तारात निबद्ध आहे बोल आहे कहे अब तुम आए, यांना तबला साथ केली आहे ओमकार गुलबडी यांनी आणि हार्मोनियमची साथ आहे तुलसीदास बोरकर यांची। ऐकूया गीता जावडेकर यांनी गायलेला राग सोहनी।

0: गीता जावडेकर यांनी गायलेला राग सोहनी श्रोतेहो आपण ऐकला. यांना तबला साथ केली होती ओंकार गुलवडी यांनी आणि हार्मोनियमची साथ होती तुलसीदास बोरकर यांची. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलियाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री जी की मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 29 मई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. अपने सुझाव नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भी भेज सकते हैं. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
2: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का, इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा, याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
3: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
2: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ
4: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य माणसाची जात. लेखक पी सावळाराम. सादर करते बाळ कुडतरकर.

0: काय फरक पडलाय माझ्यात ना, म्हणजे अंगात आपला रेशमी शर्ट, डोक्यावर रेशमी फेटा आणि पायात काळा भरपूर अचानक रंगी पोशाखात तुला पहिल्यांदाच बघतोय मी.
1: म्हणजे त्याचं असं झालं?
0: त्याचं झाले
1: म्हणून माझ्या धाकट्या पुरीने एका पाहुण्याबरोबर ही सारी कापडे झाली.
0: बर बर,
1: आता पोरीची हाऊस
0: सांगा असं ते खरं. अरे पण सोबल केल्या आवल्या का?
1: का हो हा पू असा मला बरा दिसत नाही म्हणता.
0: म्हणजे आरशात पाहिलं असत ते सांगितलं असत आरशाला. बर जाऊ दे, कुठे चाललाय तरी कुठं एवढा झाकपाक झाकपाक झाकपाक पोशाख करून?
1: तुम्ही जिकडे चाललाय तिकडे मीही चाललोय.
0: म्हणजे मी माझ्या मुळाकडे चाललोय, तुम्ही येतेस काय माझ्या मुळाकडे?
1: नाही, तुमच्या दोस्ताच्या मुळाकडे चाललोय.
0: माझा दोस्त कोण रे?
1: अहो हंबीराव माने हो,
0: तो माझा दोस्त कधी होईल का? मागच्या पंचायतीच्या निवडणुकीत त्याला साळच्या आणि मुंड्याची केले.
1: तुम्ही पुढारी, तू मी पुढारी, कुणाच्या बाजूने बोलून चालेल का आम्हा गरीबाची?
0: तू आणि गरीब, तू आणि गरीब काय आणि पोटात पाय येता माझ्या मोहरे तरी गरीबीचं नाटक करू
1: नका. काहीतरी गैरसमज झालाय तुमचा.
0: माझा काय समज झालाय तो माझा मला माहित, पण अशा कैच्या नारदासारखा साड्याचा आणून पोट जाण्याचं सोडून दे.
1: अहो पण एकदम पेटला का तुम्ही पुढारी
0: पुढारी पुढारी पुढारी म्हणून यासा करतो माझी?
1: खरं सांगू आमच्या गावचं खरं खुरं पुढारी तुम्ही. पदरमोड करून गावाची सेवा करणारा माणूस पुढारी नव्हे तर कोण?
0: तुझा पुढारी हांबीराव तुझ्या तालावर.

0: आपण त्या पुढे आम्हाला अर्थ येतो. मी त्याला बाई आईला सांगितली कुठली बाई रे? अहो त्यानं पाळणीच्या तमाशाची बाई आपल्या मयात आणून ठेवली. लई जखमी बाई आहे, अगदी बाजीरावाची मस्तानी म्हणा ना. आणि नाच गाण्यावर तिचा कोण हात धरणार नाही राव. अरे पण हे सगळं मला कसा बाई सांगते? अहो आज रात्री हंबीरावाच्या मळ्यावरच्या बंगल्यात तिच्या नाच गाण्याची मैफिल होणार आहे. तुम्ही तिकडे चाललं ना हे बघ या बजाबाने ज्या दिवशी मी डोक्यावर टोपी चढवली त्या दिवशी त्या रे आईच्या रंगडाई फेसून दिले. अहो तेच म्हणते मी, मी तेच घालणारे किती एक लोक या बैठकीला येणार आहे. मला बी त्यांच्यात मारून बसवतच काय बघा. अहो नाच गाणं बघितलेलं माणूस बिघडतं असं म्हणणं तुमचं कधी म्हटलंय मी, पण बाईच्या नादाने कुणाचं भले झालं का? मनावर ताबा नसलेली माणसं बिघडतात. मी कुठं बिघडली? खरं आहे आपल्या वाचून उगाच मला दुसरं खरं खातो का? अहो पुढारी ना पुढारी म्हटलं तर मुस्कान फोडील. खरं आई बापाने ठेवलेलं नाव घेत माझं. आमच्यासारख्या लहान माणसांनी नाव घेऊन हात मारली तर गावातले लोक म्हणजे जोडलं मारतील की. बर काय म्हणायचं आहे का तुला? तू सांग काय नाव गेलं बसणार तुला काय म्हणायचं? म्हणजे असं आहे म्हणजे मला जरा पंचायतीच कर्ज पाहिजे. म्हणजे येणार होतं तुमच्याकडे दोन दिवस. कशाला कर्ज पाहिजे? शेतात ऊस लावायचं इथं. तिला पाणी आहे का तुझ्या? आणखी एक पुरुष वीर खंडली तर जिवंत पाण्याचा घरा लागल असं एक पाळ माणूस चक्कीवर सांगून गेला. तिला दिलेला पैसा वापरणार तिला देणार. तुम्ही तुमच्या हाताने विहिरीसाठी खर्च करा. उन्मत्त झालं भले भले म्हणजे कधी नाही तो पैसे खाल्ल्याला डाग. आता या उतारवयात लावून घेऊ म्हणते काय मला? आता असं तुम्हीच आम्हा गरीबांना आठाडायला लागला तर आम्ही जायचं होतं बरं. मी त्याला तुमच्याकडे मैफल आहे म्हणून
1: सांगितलं.
0: अकरा असा उत्कर्ष माझ्यावर.
1: अरे मी कसा होईल माझा उत्कर्ष त्याला सहन कसा होईल? अरे हे असलं हे दिसायला काळसूट पण त्यांच्या काळजात काळकूट भरलेलं असते.
0: आता असे बघा तुम्ही पुढारी की ओझी पुढारी आम्ही काय बोलायचं घरी असं?
1: अरे त्याचे पुढारी पण ह्या निवडणुकीत खलास करतो बघ. बरसल माणसं जमत्याल तू जरा पुढं बंगल्याकडे चालू लाग.
0: बर
1: मी येतो जरा गावाकडनं जाऊन.
0: बर
2: अहो पुढारी अहो सरपंच काय हल्या उद्या कशाला आलात बाबा?
0: मी कशाला येते या गुणवंता बाई भेटायला आलेत तुम्हाला.
1: गुणवंता बाई?
0: कोण गुणवंता?
3: पाजळीची गुणवंता ज्योतिबा महाराजची.
2: ज्योतिबाची ले तू
3: नाही
2: अगदी पाळण्यात असताना पाहिले तुला.
3: खरं आहे बाबा आता लई खचल्या डोळ्यानं दिसत बी नव्हत्या.
2: 42 लग्यात तुझा बाबा आणि मी एका सुलगाच्या कोठडीत होतो. एका तासात जीवन होतो आणि भूमिगत असताना तुझ्या आईने मला पोलिसाच्या तावडीत नाही वाटते.
3: काय मला करम हे बाबांनी सांगितली असं आधी करता.
2: अच्छा तर तू आता जास्त चांगली भट आणि घेतली दिसली आधी. गुरुवंत बाय अरे बोलणं जरा असत माणसं जमायला लागली आणि जेवायचं बी आहे तुम्हाला.
1: बरं जा तू पुन्हा कवा तरी भेट.
3: पण उद्या आमच्या या गावात तमाशा होणार नाही. तुम्ही यायला पाहिजे माझ्यासाठी.
2: मी कशी तमाशाला जात नाही.
3: तुम्हाला आवडेल असाच वेगवेगळ्या मी लावणार आहे
2: बघा. एकट बिस्कट का असले तर मी तुम्ही तुझ्यासाठी पूर्वी मी उद्या माझा नियम बोलणार
3: आहे. बघा तर खरं आधी बघा आणि मग बोला मग येणार ना काया करते तुमच्या.
2: माझे पाय कशाला सरकी देवाचं पाय ठरावं
3: का? मी महाराजची पोर म्हणता वाटतो.
2: अगं असा भेट पाहणारा असतो मी तर तुझ्या घरात ज्योतिबा आणि मी एका ताटात जेवलो नसतो आणि महिन्याने महिने राहिलेली नसतो.

0: पद्धतीप्रमाणे गणाधीशाची पूजा आपण केली. आता ह्यानंतर गवळण झाली पाहिजे. काय रे सोनाऱ्या, गवळणी कुठे व्हायचा?
1: असतील आपल्या घरात.
0: हा तर मी ताबडतोब बोलावून घे.
1: बरोबर, आपण कोणी बोलावलं म्हणून सांगू.
0: तू
1: तुला काय बोलू?
0: या पोषकावरून कोण वाटतोय?
1: हा पोषक तुझा आहे का?
0: नाही तर कुणाचा?
1: नाही तर कुणाचा? चोर बाजारात ना मागाजी नाही का आणला मी?
0: जास्त वडवड करू नकोस. त्यानंतर तेवढं करायचं
1: नाही तर मंडळी बघितलं ना मंडळी, हा फुकट फोन असा जवा जवा जवा जवा धांडगाई करतो, त्याच्या भीतीने मी आता चिप्पा झालोय मंडळी बघितलं
0: तर गमत
1: बाबा जातो.

0: निघाला काय गं
1: त्याचे असले बाजार पण निघाला सैन्यात घेऊन टाकून
0: मग लष्कर पोचत नसत्या अंगावर जगता
1: अगं आमच्या सैन्य पाकिस्तानी सैनिक लई मारलं लढाई त्या दिवशी यशाचं प्रेत वाहत आलं असं यमुनांना दिसलं
0: कष्ट आला असेल ग
1: त्यात यशाचे कपडे या लहानग्याने आपली अंगावर चढलेत नव्हत्या
0: अगं लहानगा कसं पण म्हणतीस त्या लंगड्याला
1: आणि
0: काय ग बंदूक कुठली ग त्याच्या हातात
1: अगं ती आई चिंजाची सोडातली
0: विचार की त्याला तरी
1: अरे यायची पुरड्या खाऊ जात मध्ये पासल्यावानी उभा राहिलेत आमच्या वास्तवर रे मावशे पण सामान बोल नाही झाली गोळी
0: गोळी
1: कसली बस तिकडे डांबराची बघायचं का तुला या सीमारेषीचा पुढं पाहून टाकलं याद गुंड
0: मावशे तुझ्या बाजूला मी सांगते सीमारेषे पलीकडे पाय
1: थांबते तुझ्यासारख्या पुरीचा पाय एकदा वाकडा पडला ते सगळं सुरू चालणार माझ्या म्हातारीचा पाय हा जा वाकडा पडला
2: बुडली
1: तवा तू थांबतीस

0: आपली बायका पोर मारली, घरदार लुटली, तरी त्याचं काहीच तुम्हाला वाटत नाही काय गं बायानो?
1: अरे मी तर दया दिवशी मर्ची विकून चार पैसे कनवटीला लावून आणणार आहे. आम्ही तुम्हाला गौसाची राक्षस सैनिक घर येऊ देतील का?
0: अरे आमचा आणि कंसाचा उभा दावा सुरू झालाय, लढाई चालू आहे, तेव्हा तुम्हाला जाता येणार नाही. मागं फिरा.
1: तू सांगतेस म्हणून फिरतो. पुन्हा असले वांग्यातलं मुजगावण्याच्या सीमा भागात वो करशील ते शत्रूला तीन तुडवतील आणि चिरल मोकळ्यात. बघा बघा बघा विष्णू देवा, तुमच्या बांधार सैनिकाला काय म्हणते ती बघा.
0: बोलगे रे, म्हटलं ना काय अंगाला भोक पडतात काय?
2: हो म्हटलं ना काय, त्याच्या बंदुकीने तरी कुठली भोक पडायला. जरा कृष्ण देवा मॉडर्न बंदूक द्यायची त्याला.
1: आधी कशाला त्याला बंदूक देण्याच्या बांधडीत पडते? रणगाड्यावर बसवून तो बोटागत.
0: बरोबर, जास्त लांबड लावू नका. मागे फिरा,
1: मागे फिरा. अबाउट स्टॉप.

0: Santa già da dati di loro, eh? Mi è caldo da te, non so forse.
1: E stava spannando pure una castella, sai di?
0: Allora per dire, bella è già da te, calpe il pa, a non guardare il pa nega.
1: Allora, ti giusti, no, brane, a che giusti, tutti.
0: A tanti ad di sangue di maslo, tra ple buio maslo, manza di la tenga e la del.
2: Bene. त्या माणसाच्या जाती तरी किती आहेत एवढं तरी सांग
1: माझ्या मतानं फक्त दोन आहे
0: जात
1: एक बायकांची आणि दुसरी पुरुषांची पण या माणसाच्या जातीला जन्म कोणी दिला
2: त्या मायबाप परमेश्वर
0: वा मास्टर तुम्ही जवळ आला का
2: मगाशी झालो होतो
0: म्हटलं आता तुमचं बोलणं थांबलं मग जाऊ पण मारुतीच्या शेपटासारखं लांबतच चाललेलं बघून घुसलो झालं मध्ये
3: मास्टरची जात म्हणजे लई मिळाली जात
0: बरं झालं गुजरातची मध्ये मध्ये गुजरातची एक जात मागे राहणाराची पुढं पुढं करणाराची पाय ओढणाराची आणि हिच्यासारखी केसानं गळा कापणाराची
1: ए माझ्याकडं बघून कशाला बोलतोय मी कुणाचा केसानं गळा कापणार
0: ज्याचा गळा तू कापला असेल ते सांगायला येईल तरी कसा गळा गुल झाल्यावर
2: रोजच्या व्यवहारात प्रत्येकाला नाना प्रकारच्या माणसाच्या जाती दिसून येतात हे जरी खरं असलं तरी एखाद्या वेळी गावावर देशावर जेव्हा संकट येतं तेव्हा माणूस सगळ्या जाती गोगलगाईसारख्या पोटात घालतो आणि सारा भेदभाव विसरून माणूस तिला कवटाळतो
0: मास्टर तुम्हाला पागलीच्या ज्योतिबा महाराजांची कथा माहित आहे ना
2: हो आहे
1: मग सांगा की या लोकांना
0: जेव्हा बेचाळीच्या स्वातंत्र्याचा लढा सुरू झाला जेव्हा बेचाळीच्या स्वातंत्र्याचा लढा सुरू झाला तेव्हा इंग्रज सरकारचा दडपघाईचा वरवंटा फिरू लागला अशा वेळी निधड्या छातीचा पवार

0: ज्योतिबा मार आणि पवारांचा पट्ट्या हे दोघं दोस्त झालं आणि दोघांनी म्हणून लढा दिला.
1: बरोबर, पण त्यापेक्षा ज्योतिबाची बायको बायजा हिच्यासारखी लाखात बाई मिळायची नाही.
2: मग सांगा पुढे.
1: लोक उतावळी झाले.
2: होय होय.
1: एकदा या पवाराच्या माग पोलीस लागलो.
2: बर,
1: हा पोरगा तीरासारखा पोलिसांना चुकवून ज्योतिबाच्या घरात घुसला.
3: अग बाई, मग
1: बायजा एकटीच पोराला पाजीत बसली होती. तिनं पोर पाळण्यात टाकलं आणि दाराला कडी लावली.
3: पोलीस दार धडकू लागले. बायजाबाईंनी दार उघडलं.
1: पोलीस म्हणाले, एक फरारी माणूस या घरात

0: आता नाव सांगा मास्टर त्याचं.
1: सांगतो. याच गावचा सरपंच म्हणजेच आपला बजाबा पवार.
2: लोको मी जातीनं मराठा शहाण्णव कोळीचा, पण ज्योतिबा महाराजच्या घरात माणूस तिच्या घराची मातोश्री बायजाबाई होती. पोलीस गेल्यावर आई का असं खोटं सांगितलं? काय म्हणाल्या बायजाबाई? तुझा प्राण वाचावा म्हणून, तुझ्या बरोबर देश वाचावा म्हणून. मंडळी आपण सारी देवाचे लेकर आहोत. जात धर्म पंथ हे भेदाभेद हे स्वार्थासाठी ह्या आपसातच माणसाने निर्माण केलेले. पण ज्यावेळी सर्वावर संकटाची कुऱ्हाड पडण्याचा प्रसंग येतो त्यावेळी माणूस जात पात सारं काही विसरतो आणि त्याचा माणूसपणा जागा होतो. त्यावेळी साऱ्या माणसांची जात ही एकच. ती जात जेव्हा एक होते त्यावेळी सत्य फाशीला जात नाही, अन्याय भरडून काढला जातो आणि प्रेमाचा स्वातंत्र्याचा ऐक्याचा सूर्य साऱ्या मानवतेवर प्रकाशित होतो.